नमस्कार, सुप्रभात रसिक श्रोते हो। FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। आमच्या आजच्या प्रसारणसभेत सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत। आज वार रविवार, भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948, अर्थात दिनांक 24 मे सन 2026। प्रसारण सभेला सुरुवात करीत आहोत मंगल ध्वनीनं।

श्रोतेहो आपण ऐकत आहात अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मधुकर जोशी यांची भक्तिरचना. दशरथ पुजारी यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत सुमन कल्याणपूर.

श्रोते हो, आत्ताच आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्ती रचना ऐकलीत. श्रीधर फडके यांच्या संगीत निर्देशनात गायक स्वर होता सुरेश वाडकर यांचा. अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराज यांची भक्ती रचना. संगीत आणि स्वर आहे किशोरी आमोणकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना ऐकलीत. संगीत आणि स्वर होता किशोरी आमोणकर यांचा. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर गीतरचना. लता मंगेशकर आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं.

श्रोतेहो, या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषी संपदा या कृषीविषयक कार्यक्रमात आता ऐकूया मिनी दाल मिल याविषयी डॉक्टर अमृता राऊत यांनी दिलेली माहिती.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण माहिती घेऊया कडधान्य मूल्यवर्धनासाठी मिनी डाळ मिल बाबत. ग्रामीण भागात लघु उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी मिनी डाळ मिल बनवली आहे. या डाळ मिलमुळे कडधान्यावर प्रक्रिया करून त्याची मूल्यवृद्धी करता येते. डाळ मिलचे प्रमुख भाग, सर्वप्रथम धान्याची चाडी. साधारणतः 10 ते 12 किलो तूर राहील अशा आकारमानाची ही चाडी असते. या चाडीच्या तळाशी एक झडप असून त्याद्वारे तुरी रोलर मिलमध्ये जाण्याचा वेग नियंत्रित करता येतो. रोलर मिल हे डाळ मिलचे प्रमुख अंग आहे. तुरींवरील टर्फल काढण्याचे कार्य या भागात होते. एक निमुळता दंड गोलाकृती एमरी रोलर बेअरिंगच्या सहाय्याने बसविलेला असतो. खालील भागात चाळणी घेऊन तुरीवरील टर्फल काढले जाते. चाळणीतून बारीक भुसा पावडर वेगळी केली जाते. वाताकर्षण पंखा. रोलर मिलमधून बाहेर पडणारी तूर आणि टर्फले यांच्या मिश्रणातून वाताकर्षणाने टर्फले उचलून वेगळी करण्याचे कार्य एस्पिरेटरच्या सहाय्याने केले जाते. चाळणी संच. या संचात 2 चाळण्या बसविलेल्या असतात. त्यामुळे तुरी बारीक होऊन चुरी व काही प्रमाणात झालेली डाळ वेगळी केली जाते. ऑगर कन्व्हेयर. वेगळ्या झालेल्या तुरीवर या भागात खाद्यतेलाची प्रक्रिया केली जाते. तुरीचे या भागातून वहन होताना थेंबाथेंबाने खाद्यतेल सोडण्यात येते. तुरीला तेलाचा पातळ थर लावला जातो. फटका यंत्र. तुरीपासून डाळ बनविण्याच्या प्रक्रियेत टर्फले विरहित तुरीला म्हणजेच गोटा पाण्याची

0: प्रक्रिया करून सुकविल्यानंतर फटका यंत्रात टाकले जाते. या फटका यंत्रातून निघालेली डाळीला प्रतवारी करून फटका डाळ म्हणजेच ग्रेड 1 डाळ मिळते. इलेक्ट्रिक मोटर. मिनी डाळ मिल हे यंत्र कार्यरत करण्यासाठी 3 अश्वशक्तीची सिंगल फेजची मोटर जोडलेली असते. डाळ बनविण्याची प्रक्रिया. मिनी डाळ मिल मध्ये कडधान्याच्या डाळी व मोगर तयार करता येतात. याकरिता तुरीची सर्वप्रथम सफाई व प्रतवारी करून त्यांच्या टर्फलावर ओरखडे येतील अशा रीतीने रोलरमधून पाठवाव्यात. नंतर तुरीस खाद्यतेल लावले जाते. ही व्यवस्था सुद्धा यंत्रातच आहे. तूर काही काळ अशाच अवस्थेत ठेवून नंतर वाळविली जाते. असे 2 वेळा करून तिसऱ्या वेळेस गोटा म्हणजे तुरीचे टर्फल निघून डाळ झालेली नसते गोटा मिळते. या 3-5 होईपर्यंत जी डाळ मिळते ती म्हणजे 6वा नंबर म्हणजे ग्रेड 2 डाळ. जास्तीत जास्त गोटा मिळण्याची व्यवस्था रोलरमध्ये करावी लागते म्हणजे उत्तम प्रतीची डाळ जास्त प्रमाणात मिळते. उरलेल्या डाळीस तेल व पाणी लावून वाळवून टर्फले काढावी लागतात. अशा प्रकारे 2 प्रकारची डाळ मिळू शकते किंवा ती एकत्रित करता येते. या एकूण डाळीचा उतारा साधारणतः 72-75% एवढा असतो. नंतर डाळीला पॉलिश केले जाते. मूग व उडीद यापासून मोगर तयार करण्याची पद्धत यापेक्षा सोपी कमी खर्चाची आहे. तुरीप्रमाणेच या धान्यावर ओरखडे काढून तेल लावले जाते. 10-12 तास तसेच ठेवून चांगले वाळवून रोलर मधून काढल्यावर मोगर तयार होतो. हरभरा सोयाबीन मसूर चवळी इत्यादी कडधान्यापासून डाळ करण्याची असल्यास त्याचा ओलावा 12% असावा. हे धान्य एकदाच रोलर मधून काढून डाळ तयार करावी. डाळ मिलचे इतर उपयोग. याच डाळ मिल मधील रोलर बदलल्यास तिचा उपयोग काळी ज्वारी पॉलिश करण्याकरिता मूग साफ करण्याकरिता गहू साफ करण्याकरिता करता येतो. साधारणपणे 100 किलो तुरीपासून मिळणाऱ्या फटका डाळ म्हणजेच ग्रेड 1 ग्रेड 2 डाळ चुरी व भुशी या घटकांचे प्रमाण ह्याप्रमाणे तूर साफ केलेली 100 किलो फटका डाळ ग्रेड 1 45-50 किलो 6वा नंबर ग्रेड 2 20-25 किलो चुरी 2-3 किलो भुशी 20-22 किलो. मिनी डाळ मिलची वैशिष्ट्ये आपण पाहूयात. मिनी डाळ मिलची क्षमता 100-125 किलो प्रति तास. डाळीचा उतारा 72-75%. उपयुक्तता तूर मूग उडीद व हरभरा इत्यादी कडधान्यांपासून डाळ बनविण्यासाठी. धुळीचा प्रादुर्भाव संपूर्ण कार्य धूळ विरहित असते. डाळ मिलमुळे 240 मनुष्य दिवस रोजगार निर्मिती होते. डाळ मिल उभारण्यासाठी 5x3 चौरस मीटर मशीन शेडची आवश्यकता असते. तसेच कडधान्य सुकवण्यासाठी 20x8 चौरस मीटर जागा लागते. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण कृषी संपदा या कृषीविषयक कार्यक्रमात मिनी डाळ मिल याविषयी डॉक्टर अमृता राऊत यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:45 वाजत आहेत. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हा कार्यक्रम

0: श्रोत्याहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत अभ्यासाचा ताण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: अभ्यासाचा ताण आणि यशाची व्याख्या. मित्रांनो, परीक्षांचे दिवस जवळ आले की घराघरातून एकच आवाज येतो, अभ्यास कर, टी व्ही बंद कर, मोबाईल ठेव खाली तो. पण या सगळ्या आवाजात एक गोष्टीचा आवाज दबला जातो, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा आवाज. आजकाल अभ्यास हा शब्द ऐकला की ज्ञान डोळ्यासमोर येत नाही, तर येतो तो फक्त ताण म्हणजेच स्ट्रेस. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त रॅट रेस, ट्युशन, शाळा, पुन्हा क्लास आणि रात्री उशिरापर्यंत उजळणी. कोणासाठी, कशासाठी? तर त्या रिझल्ट कार्डवरच्या आकड्यांसाठी. पण मित्रांनो, कधी शांतपणे बसून विचार केलाय का की यश म्हणजे नक्की काय? फक्त 90 किंवा 95% मिळवणं म्हणजे यश आहे का? जर एखाद्या मुलाला गणितात 70% मिळाले पण तो उत्तम चित्र काढत असेल, तर त्याला आपण अपयशी म्हणणार आहोत का? पालकांनो, ही वेळ तुमच्या मुलांच्या पाठीवर हात ठेवण्याची आहे. त्यांच्यावर अवास्तव्य अपेक्षा

0: प्रयत्नांचं ओझं टाकण्याची नाही. यशाची व्याख्या आपण इतकी संकुचित केली आहे की आपल्याला असं वाटतं की डॉक्टर किंवा इंजिनियर होणं म्हणजेच लाईफ सेट होणं. पण खरं सांगू का, यशाची व्याख्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. कोणासाठी उत्तम स्वयंपाक करणं यश असू शकतं, कोणासाठी एखादं वाद्य वाजवणं हे यश असू शकतं, तर कोणासाठी माणुसकी जपणं हे सुद्धा सर्वात मोठं यश असू शकतं. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासाठी एक गोष्ट, परीक्षेतले मार्क हे तुमच्या बुद्धिमत्तेचा कागद असू शकतात, पण ते तुमच्या आयुष्याचं भवितव्य ठरवणारे अंतिम निकष नसतात. अभ्यासाचा ताण घेऊ नका, तर अभ्यासातलं कुतूहल जागं करा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर मनापासून प्रेम करतो तेव्हा त्याचा ताण येत नाही. झाडाला फूल येताना कधी ताण येतो का? नाही, कारण हे त्याचं निसर्गदत्त काम आहे. तुमचं काम आहे शिक्षण, स्वतःला घडवणं, परीक्षेत स्वतःला सिद्ध करणं हा केवळ त्याचा एक छोटासा भाग आहे. श्रोतहो, यश हे स्टेशन नाही तर तो एक प्रवास आहे. आयुष्यात येणारी प्रत्येक परीक्षा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येते, हरवण्यासाठी नाही. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांशी गप्पा मारा, त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा, त्यांना सांगा की रिझल्ट काहीही लागो आम्ही तुझ्यासोबत आहोत. विश्वास ठेवा, हाच एक शब्द त्यांचा अर्धा ताण कमी करेल. चला तर मग यशाची व्याख्या बदलूया आणि शिक्षणाचा आनंद घेऊया. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी अभ्यासाचा ताण याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा। श्रोतेहो, हाच कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून।

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती.
1: आपण एक व्यक्ती असलो तरीही आपल्या परिवाराचा एक घटक असतो. परिवाराला सोबत घेऊन आपण आपल्या घराला पर्यावरणपूरक घर बनवलं आणि त्याला हरित घर म्हटलं तर पुढे जाऊन आपण आपली भूमिका समाजामध्ये आपण जे काम करत असतो तिथेही असते. आपण जर शिक्षक असू तर शाळेत जात असतो, डॉक्टर असू तर दवाखान्यात जात असू, आपण कामगार असू तर कारखान्यात जात असू, आपण शेतकरी असू तर शेतात जात असू आणि तिथे जाऊनसुद्धा आपल्या जीवनशैलीमध्ये आलेले हे चांगले बदल त्यांचं प्रदर्शन करू शकतो. आणि ते प्रदर्शन केलं तर तो जो परिसर आहे, मग तो दवाखान्याचा असू दे, शाळेचा असू दे, सरकारी कार्यालयाचा असू दे अथवा शेताचा असू दे किंवा गर्दीच्या ठिकाणचा असू दे, त्या सर्व ठिकाणी आपल्या वर्तनानं आपण तो पर्यावरणपूरक परिसर बनवू शकतो, हरित परिसर बनवू शकतो. गेल्या वर्षी 11 जून 2025 रोजी आपल्या सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून एक पत्र निर्गमित झालं. त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आपण कोणत्याही बैठकीमध्ये वगैरे पाण्याचे बॉटल्स वापरणार नाही, त्याऐवजी तांब्या आणि भांडे वापरू. आपण कार्यक्रमामध्ये एकमेकांना भेट देण्यासाठी रोपांचीच निवड करू आणि ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनशैलीमध्ये पर्यावरण रक्षणासाठी करणे आवश्यक आहे त्याचा सदैव उच्चार आणि

0: कारभार करत राहू। मग अशा कार्यालयातून झालेली पत्रे आणि त्याची अंमलबजावणी जर नीट झाली तर अशा प्रभावशाली व्यक्तींचे संदेश इतर लोकांना प्रेरणा देतात। बरेच लोक अशा लोकांना आदर्श मानत असतात आणि त्यांचं पाहून ते आपल्याही जीवनशैलीमध्ये बदल करतात। यातून सामाजिक बदल होणं खूप सोपं जातं। आपण बऱ्याचदा कुठे किल्ल्यावरती गेलो, सहलीला गेलो, गर्दीच्या ठिकाणी गेलो तर आपल्याला न कळत हातामध्ये असलेला प्लास्टिकचा तुकडा किंवा कचरा कुठेतरी टाकल्यासारखं वाटतं। पण इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, कॅरेक्टर इज व्हॉट यू आर इन डार्कनेस। आपल्याकडं कुणीही पाहत नाही अशा वेळी आपण कसं वागतो तो आपला अंगभूत स्वभाव असतो। जर पर्यावरण संरक्षण हा आपला स्वभाव असेल तर आपण अशा सार्वजनिक ठिकाणी कधीही कचरा टाकणार नाही। त्याच्याऐवजी आपण जेव्हाही बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर एक कापडी पिशवी असेल, जेणेकरून आपण कधीही पॉलिथिन बॅग कुणाकडे मागणार नाही। जेव्हाही आपण बाहेर जाऊ तेव्हा आपल्याबरोबर आपल्याला लागेल एवढा पाण्याचा साठा असेल, त्यामुळे आपल्याला पाण्याचे बॉटल्स खरेदी करावे लागणार नाहीत। आणि आपल्याकडे आपला हात रुमाल असेल, ही अगदी साधी गोष्ट आहे, पण त्याच्यामुळे जे आपल्याला हात पुसण्यासाठी कागद दिले जातात त्या कागदासाठी जी वृक्षांची तोड होते ते थांबवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो। म्हणून आपण नेहमी शेतकरी, स्वच्छता कर्मचारी आणि कारागीर जे अनुपयुक्त वस्तूपासून उपयुक्त वस्तू बनवतात किंवा एखादी चालू वस्तू खराब झाली तर तिला चांगला बनवण्यासाठी योगदान देतात त्यांचा सर्वाधिक आदर केला पाहिजे।
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात डॉक्टर मनोज पाटील यांनी आपली सामाजिक जबाबदारी याविषयी सांगितलेली माहिती ऐकली। या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती। मंडळी आता आपण ऐकूया संस्कृत मधून बातम्या।

एफएम 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 6:55 होत आहेत. आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा.

7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित होईल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल. 7:40 दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पुणा गाळगीळ अँड सन्स हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:45 भावधारा सुगम संगीत. 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:15 भावसरगम आपण ऐकू शकाल. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित होईल. 8:40 भावधारा सुगम संगीत आपण ऐकू शकाल. 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. 10:00 आपला आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो खानदेश आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या कविता आत्राम. 11:00 जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

मैत्रिणीशी पूनम बेडसे यांनी केलेली बातचीत आपण ऐकू शकाल. साडे अकरा वाजता मिश्र संगीत आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ. दुपारी 1 वाजता विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम सहक्षेपित होतील. दरम्यान 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, 1:40 जिल्हा वार्तापत्र, 3 वाजता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होतील. 5:30 वाजता युवक मित्रांसाठी असलेला कार्यक्रम युवाणी आपण ऐकू शकाल. आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 ते 7:30 आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचे कार्यक्रम. यात सुरुवातीला 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:15 वाजता वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. त्यानंतर 8:15 रात्री 11 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम

7 वाजता वृत्तविशेष कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. रात्री 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. त्यानंतर रात्री 8:15 रात्री 11 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. दरम्यान रात्री 9:45 समाचार संध्या आणि रात्री अकरा वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र सहक्षेपित होतील दिल्ली केंद्रावरून. रात्री 11:10 आमची आजची प्रसारण सभा समाप्त होईल.

FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:05 होत आहेत. ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित होईल.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झाले. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन। देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। शिर्डी इथल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव। शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश। आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक। आता सविस्तर बातम्या। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं। देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण, आचरण आणि दैनंदिन कृतींद्वारे त्या विश्वासाला जागणे आणि तो अधिक दृढ करणेही त्यांची जबाबदारी आहे, असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधन करताना सांगितलं। तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, अशी माहिती देखील त्यांनी दिली। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं, तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्राचं वितरण करण्यात आलं। संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याच्या संदर्भात निर्यातक्षम असलेला देश होणार आहे, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं। शिर्डी येथील सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते। नवीन युगाचा हा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं। ते म्हणाले,
1: यहां से निकला सूर्यास्त दुश्मनों के मंसूबों का सूर्यास्त करने के लिए पर्याप्त होगा, ऐसा भी मेरा विश्वास है। साथियों, एम्युनिशन, मिसाइल, रॉकेट सिस्टम और सैटेलाइट पार्ट्स के प्रोडक्शन से एंसिलरी यूनिट्स, सप्लायर्स और वेंडर्स जुड़ेंगे, रोजगार बढ़ेगा और शिर्डी सहित आसपास के नौजवानों को कटिंग एज टेक्नोलॉजी का स्किल।

0: प्राप्त होगा, यह हमें और अधिक सामर्थ्य के साथ इस राष्ट्र के निर्माण में अपना कंट्रीब्यूशन दे पाएंगे।
1: यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, निबे ग्रुपचे गणेश निबे, संरक्षण दलाचे जनरल अनिल चौहान, डीआरडीओचे अध्यक्ष डॉ समीर कामत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते। यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
2: माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर। राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे। आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला विश्वास आहे।
1: शिर्डी औद्योगिक वसाहतीतील सुमारे 200 एकर क्षेत्रावर विविध संरक्षण प्रकल्प विकसित करण्यात येत असून यामध्ये रॉकेट लॉन्चर, लांब पल्ल्याच्या रॉकेटचे सुटे भाग, स्वयंचलित ड्रोन आणि विविध इलेक्ट्रॉनिक यंत्रणांच्या चाचणी सुविधा विकसित केल्या जात आहेत। निबे ग्रुपनं या प्रकल्पाची उभारणी केली आहे। या प्रकल्पामध्ये 155 mm क्षमतेच्या तोफगोळ्यांचं उत्पादन करण्यात येणार असून प्रतिवर्षी 5 लाख तोफगोळे तयार करण्याची या कारखान्याची क्षमता आहे। भविष्यात भारतातील विविध जलाशयांवर उडणारे विमान देखील इथं तयार करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील येरवडा, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर इथल्या प्रादेशिक मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणं हा केवळ आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्री पाऊल आहे। यामुळे समाजातील वंचित घटकांपर्यंत अधिक सक्षम, सुलभ आणि आधुनिक मानसिक आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आमचा संकल्प अधिक बळकट होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं। राज्य शासनानं या रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करण्याचा महत्वपूर्ण प्रस्ताव पुढे आणला आहे। या उपक्रमामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात दर्जेदार उपचार सेवांसोबतच शिक्षण आणि संशोधनाला देखील चालना मिळणार आहे। मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत 12व्या पंचवार्षिक योजनेपासून या दिशेनं विशेष भर देण्यात आला आहे। ज्या ठिकाणी आधीपासून पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत अशा प्रादेशिक रुग्णालयांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल शिर्डी इथं सांगितलं। संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डी इथं गेले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं त्यांनी सांगितलं। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर समाज माध्यमांमधून टीका केली। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असून देखील सरकार जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यातील एकल महिलांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक तसंच आरोग्य आणि कायदेविषयक प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. अशा महिलांच्या समस्या शासन स्तरावर प्रभावीपणे मांडून त्यांच्यासाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता होती. महिला आणि बालविकास विभागानं या संदर्भात शासन निर्णय जारी करून मसुदा समिती गठीत केल्याची माहिती बोर्डीकर यांनी दिली. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 24 नायजेरियन अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली असून या आरोपींवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीचे गंभीर आरोप आहेत. दरम्यान कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 34 कोटी रुपये किमतीचे सुमारे 10 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. या प्रकरणी मुख्य पुरवठादार युसुफ पठाणसह 5 जणांना अटक करण्यात आली अशी माहिती

0: पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी जंगलात सुरू केलेला शस्त्र निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्रे शोधून काढून नष्ट केली. भंडाऱ्यातील पवनी तालुक्यातील कोदुर्ली येथील जंगलात लाकूड कापण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यादेखत घडला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कार्यक्षमतेवर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर करावी आणि वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली आहे. राज्यात काल काही ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महांकाळ, आटपाडी आणि खानापूर या तालुक्यात काल दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. सातारा जिल्ह्यात वीज पडल्यानं माण तालुक्यातील गोंदवले आणि कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडी इथं 2 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हाचा सामना करत असलेल्या सोलापूरला काल पावसानं झोडपून काढलं. या पावसामुळे शहर तसंच जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं असलं तरी उकाड्यापासून मात्र काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर जोरदार वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस तर मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना 19व्या रोजगार मेळ्यातून सरकारी नियुक्तीपत्राचं वितरण. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. राज्यातील मानसिक रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रुपांतर करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव. शेतकऱ्यांना डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि अंमली पदार्थ तस्करी विरोधात केलेल्या कारवाईत 24 नायजेरियन नागरिकांना अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: कि मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: कि मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो कि भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आम्ही आपल्यासोबत आहोत आकाशवाणी।
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात। न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत।
5: श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत। आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष। आज आहे 24 मे, जागतिक स्किझोफ्रेनिया जागरूकता दिवस। स्किझोफ्रेनिया ह्या गंभीर मानसिक आजाराविषयी समाजात पसरलेले गैरसमज दूर करणं, तसंच रुग्णांना योग्य वैद्यकीय आणि भावनिक आधार मिळवून देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। मंडळी, आजच्या दिवशी राष्ट्रीय बंधू दिन देखील साजरा केला जातो। तसं बघायला गेलं तर आपल्या भारतात भाऊ बहिणींच्या नात्याला अधिक दृढ करण्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीज साजरी केली जाते, पण तरीही

खास भावांसाठी आणि त्यांच्या अनोख्या बंधासाठी दरवर्षी 24 मे रोजी राष्ट्रीय बंधू दिन हा संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. केवळ सख्खा भाऊ नव्हे तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक भावाचं महत्त्व आणि त्याचं आपल्या जीवनात असलेलं मोलाचं स्थान याची जाणीव या दिवसाच्या निमित्तानं करून दिली जाते. मंडळी, जादूच्या दुनियेतील एक अवलिया जागतिक कीर्तीचे जादूगार रघुवीर यांचा आज जन्मदिन आहे. 1924 साली आजच्याच दिवशी मुळशी धरणाजवळच्या कादव गावात जन्मलेले रघुवीर भोपळे हे महाराष्ट्रातील पहिले यशस्वी व्यावसायिक जादूगार होते. जादू म्हणजे तंत्रमंत्र नव्हे तर ती एक केवळ हातचलाखी आहे हे त्यांनी ठामपणे सांगत अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही खूप मोठं कार्य केलं. त्यांच्या स्मृतींना आणि कलेला विनम्र अभिवादन.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी.
2: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी।
2: नमस्कार श्रोते हो, मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते। मराठी भाषा आणि साहित्य यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 रोजी करण्यात आली हे आपण मागच्या भागांमधून ऐकलं आहे। सुरुवातीला ह्या मंडळाच्या वतीनं महाराष्ट्र विश्वकोश प्रकल्प कार्यान्वित झाला आणि त्यानंतर 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ असं स्वतंत्र मंडळ शासनानं स्थापन करून या बृहत प्रकल्पाला चालना दिली। आज अखेर मराठी विश्वकोशाचे 21 खंड तयार झाले हे आपण मागच्या भागात ऐकलं। तर यातील 1 ते 5 खंडांचा परिचय आपण आजच्या कार्यक्रमातून करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे पुन्हा एकदा डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जिल्हा सातारा इथून आलेले आहेत। सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत।
3: नमस्कार।
2: सर, मराठी विश्वकोशाचं जे स्वरूप आपण चर्चा करतोय तर ते नेमकं कशा प्रकारचं आहे?
3: मराठी विश्वकोश जसं मागच्या भागात आपण चर्चा केली की तो सर्व विषय संग्राहक असा आहे आणि सामान्य माणसाला सर्व ज्ञानक्षेत्राचा परिचय करून द्यावा म्हणून वर्णानुक्रमे त्याची आकारविल्हे कोश रचना ही पाहायला मिळते।
2: बरोबर।
3: म्हणजे अ ते ज्ञ पर्यंत आणि सर्व विषयातील त्याच्यामध्ये काय आहे तर सिद्धांत आहेत, विचार प्रवाह आहेत किंवा तत्व आहेत, चरित्र आहेत, तर अशा प्रकारचा स्थूल आढावा या विश्वकोशामध्ये घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि तुम्ही जो प्रश्न विचारले की नेमकं याचं स्वरूप काय आहे, तर मराठी विश्वकोशाचं स्वरूप स्पष्ट करण्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ हा 1965 साली प्रकाशित केलेला होता। म्हणजे विश्वकोशाच्या निर्मिती आधी त्याचा परिचय देणारा ग्रंथ, तो अतिशय महत्वाचा ग्रंथ मानला जातो। आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोंदी कशा प्रकारे असतील, विषय कोणते असतील, विषयांना

0: शब्दमर्यादा कशी दिलेली असतील, अशा प्रकारची मांडणी आणि उदाहरणादाखल काही नोंदीसुद्धा त्या परिचय ग्रंथामध्ये दिलेल्या होत्या. आणि तर्कतीर्थांचं एक मोठं विद्वतेचं क्षेत्र असं त्यातलं दिसून येतं की त्यांनी तो परिचय ग्रंथ चर्चेसाठी खुला ठेवला आणि महाराष्ट्रभरातून महाराष्ट्र बाहेरील विद्वानांनी सुद्धा तो परिचय ग्रंथ वाचून त्याच्यावरती आपले अभिप्राय कळवले. काहींना त्यातल्या नोंदी किंवा रचना पटली नाही तर त्यांनी विरोधी मतं सुद्धा दिलेली दिसतात. तर त्या सगळ्या पत्रांची दखल तर्कतीर्थांनी घेतली आणि पुन्हा त्यांनी नवीन एक ग्रंथ तयार केला, मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ अभिप्राय टीका आणि प्रतिटीका. म्हणजे असं पुस्तक आपल्याला कुठेतरी दुर्मिळ स्वरूपात पाहायला मिळतं. म्हणजे तर्कतीर्थांचं म्हणणं होती की हा विश्वकोश जर सर्वसामान्यांपर्यंत जायचा असेल तर सर्वांची मतं, त्यांचं स्वागत करणं आणि भूमिका समजून घेणं महत्त्वाचे आहे. आणि एकूणच वर्णमालेची रचना आहे त्याप्रमाणे या नोंदींचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो.
1: म्हणजे स्वर आणि व्यंजनानुसार ते तयार केले गेले.
0: अगदी.
1: आणि टीकेचं देखील लक्ष्मणशास्त्री जोशींनी, म्हणजे एवढे तर्कतीर्थ असूनही आपण ज्यांना म्हणतो विद्वान असून त्यांनी स्वागत केलं,
0: स्वागत केलं
1: आणि त्याचा परिचय ग्रंथ तयार केला. सर, खूप छान ही गोष्ट झाली आहे, कारण की असं टीका पण स्वीकारणं आणि तेही इतक्या विद्वान व्यक्तीने खरंच मोठी गोष्ट आहे. सर, आता हे जे वेगवेगळे खंड तयार केले तर ह्या खंडांचा मग अनुक्रम कसा तयार केला?
0: बरोबर. आता कसं आहे की विश्वकोशामध्ये नोंदी तर घ्यायच्या आहेत, पण त्या नोंदी कोणत्या घ्याव्यात आणि मग कशा पद्धतीने घ्याव्यात त्याचा एक आराखडा सुरुवातीला निश्चित करण्यात आला आणि एक नोंद यादी तयार करण्यात आली. म्हणजे जरी पहिला खंड 1976 प्रकाशित झाला असला आणि विश्वकोशाचा 20वा खंड 2015 प्रकाशित झाला असला तरी 1 ते 20 खंडांची यादी ही सुरुवातीलाच तयार केलेली होती. अर्थात त्या यादीमध्ये भर पडत गेलेली दिसते.
1: ज्ञान
0: प्रवाही असतं, काही नोंदी वाढतात आणि मग त्याच्यामध्ये मग भाषा साहित्य, इतिहास असेल, धर्म असेल, तत्वज्ञान असेल किंवा अगदी अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान, सांख्यिकी, अर्थशास्त्र, तर असे सुमारे 100 विषय उपविषय निश्चित करून त्यांची नोंद यादी आणि शब्दमर्यादा निश्चित केली आणि मग त्या नोंदी लेखनासाठी पुढे लेखकांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. साधारणतः पहिली नोंद जी आहे ती अंक अशी आहे पहिल्या खंडातील, ती मराठी विश्वकोशातील पहिली नोंद आहे. तर ज्ञेयवाद म्हणजे धर्म या विषयातील ती नोंद 20व्या खंडातील सगळ्यात शेवटची नोंद. म्हणजे अ ते ज्ञ या वर्णमालेच्या क्रमाने हा आपल्याला प्रवास विश्वकोशाचा पाहायला मिळतो आणि पुढे यादीमध्ये वेळोवेळी भर पडून अनेक नोंदींची संख्या वाढलेली सुद्धा आपल्याला याच्यात पाहायला मिळते.
1: सर, आता हे मराठी विश्वकोशाचा तुम्ही म्हणालात की पहिला खंड 1977 प्रकाशित झाला, त्याच्याविषयी थोडक्यात सांगा.
0: कोश निर्मितीचं काम हे साधारण दीर्घकालीन चालणारी एक प्रक्रिया आहे.
1: म्हणजे
0: आपण म्हणतो की विश्वकोशामध्ये नोंद येते वाचकांना, पण नोंदीचा जन्म होणारचा जो एक काळ असतो तो खूप दीर्घकाळ आपल्याला दिसतो. की नोंद यादी निश्चित झाल्यानंतर त्या नोंदीचा आराखडा तयार करणं, उदाहरणार्थ चरित्रात्मक नोंद आपल्याला घ्यायची आहे तर त्या व्यक्तीचं चरित्र, त्याचं कार्य, त्याचं मूल्यमापन आणि हे सगळं किती शब्दात दिलं पाहिजे हा सगळा निश्चित आराखडा करून तो लेखकाला सोपवला जातो आणि लेखकांना सुद्धा कालमर्यादा दिली जाते. लेखकांच्याकडून ती नोंद आल्यानंतर पुन्हा ती नोंद समीक्षणासाठी अन्य तज्ज्ञाकडे पाठवली जाते. म्हणजे समीक्षक त्या नोंदीवर पुन्हा आपला अभिप्राय देतात आणि मग कार्यालयीन संपादक त्या नोंदींवरती संपादनाचं काम करतो आणि ह्या सगळ्या चाळणीतून ती नोंद अंतिम संपादित होत असते. म्हणजे हे सगळं करत असताना विश्वकोशाचा परिचय खंड 65 आल्यानंतर अवघ्या 10 वर्षामध्ये, हे साधारणतः 1977 विश्वकोशाचे पहिले 1 ते 5 खंड एकाच वेळेला प्रकाशित झाले. तत्कालीन भारताचे पंतप्रधान मोरारजी देसाई आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते या पहिल्या 5 खंडांचं प्रकाशन झालेलं आहे. आता पहिल्या 5 खंडांचं जर स्वरूप बघितलं तर अंक या नोंदीपासून मी म्हटलं की पहिली नोंद आहे पहिल्या खंडामध्ये. अंक ते आतुर चिकित्सा हे पहिल्या खंडाचं शीर्षक आपल्याला दिसेल. म्हणजे अंक ही अर्थात गणितातली नोंद आहे. त्याचा अंकाचा नेमका इतिहास काय आहे, पूर्वीच्या लेखन पद्धती कशा होत्या, अशा प्रकारचं वर्णन त्या नोंदीमध्ये पाहायला मिळतं. अगदी शोभना गोखलेसारख्या तज्ज्ञांनी त्यावेळी ती नोंद लिहिलेली आहे किंवा ल वा गुर्जर यांचं त्यात योगदान दिसून येतं. किंवा शेवटची नोंद त्या खंडातली आहे ती आतुर चिकित्सा. म्हणजे आयुर्वेदात आतुर चिकित्सा अर्थात आयुर्वेदीय विषय आहे. चिकित्सा म्हणजे आपण रुग्णांवर करावयाचे उपचार असं आपण म्हणतो. तर त्या नोंदीचं लेखन वेणी माधवशास्त्री जोशी, जे आयुर्वेद तज्ज्ञ होते, तर्कतीर्थांचे ते ज्येष्ठ बंधू होते, त्यांनी लेखन केलेलं आहे. नाह जोशी यांनी लेखन केलेलं आहे. साधारणतः पहिल्या खंडामध्ये 900

0: 44 नोंदी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरच्या पाहायला मिळतात आणि 944 पृष्ठांचा हा खंड आहे. तसाच दुसरा खंड जो आहे तो आतुर निदान ते एपस्टाईन जेकब, म्हणजे आ या अक्षरापासून सुरुवात झालेली आणि ए पर्यंत त्या नोंदींची संख्या आपल्याला दिसते. साधारणतः 918 नोंदी आहेत. आतुर निदान अर्थातच आयुर्वेदातली ही नोंद आहे, रोग्याचे किंवा रोगाचे विषयज्ञान असं आपण त्याला म्हणतो. आणि एपस्टाईन जेकब जो इंग्लिश शिल्पकार होता त्यांची ती नोंद आहे. मराठी साहित्यातले ज्येष्ठ समीक्षक श्रीदेव इनामदार, ज्यांना SD इनामदार म्हणून ओळखलं जातं, तर त्यांनी ती नोंद लिहिलेली आहे. तर हा दुसरा खंड आपल्याला दिसून येईल. तिसरा खंड पुन्हा ए पासूनच गेलेला दिसतो. तिथं पुन्हा 12 कडी येते बरं का, म्हणजे आपण पहिले दुसरीच्या वर्गात 12 कडी शिकतो, क का की वगैरे. तर इथं की पर्यंतच आपण गेलं, म्हणजे की सांगाने. एबिंग हाऊस हेरमान म्हणजे एक जर्मन मानसशास्त्रज्ञ होते, त्यांची ती नोंद आहे त्याच्यामध्ये पहिली आलेली नोंद. आणि शेवटची नोंद आहे ती की सांगाने, कॉंगो लोकशाही गणतंत्रातला तो एक भाग आहे, म्हणजे भूगोल या विषयातली ती नोंद आहे. पुन्हा चौथा खंड आहे किकट ते गाल्फिमिया ग्लॉका, म्हणजे क ते ग या टप्प्यापर्यंतचा प्रवास तिथं आपल्याला दिसतो. आता किकट म्हणजे एक प्राचीन देश आहे, तो साधारणतः ऋग्वेदामध्ये त्या देशाचा उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. तर चंद्रहास जोशी यांनी ती नोंद लिहिलेली आहे. आणि त्या खंडातली म्हणजे चौथ्या खंडातली शेवटची नोंद म्हणजे गाल्फिमिया ग्लॉका वनस्पती विज्ञानातली अर्थात ती नोंद आहे. आणि भारतामध्ये आजकाल शोभेकरता त्या वनस्पतीची लागवड प्रचंड प्रमाणात होते. तर जवी जमदाडे यांनी त्या नोंदीचं लेखन केलेलं आहे. नोंद कोणी लिहिली त्या लेखकाचं नाव त्या नोंदीखाली तिथं दिलेलं असतं. पुन्हा त्या नोंदीचं समीक्षण कोणी केलं असेल तर सुरुवातीच्या पानावर आपण लेखक समीक्षक भाषांतरकार त्यांची आपण नावं आणि त्यांची त्या क्षेत्रातील नेमकी विद्वत्ता काय आहे याचाही थोडक्यात परिचय करून दिलेला असतो.
1: हा पुढच्या पिढ्यांसाठी खूपच छान वारसा आहे.
0: साधारणतः एका खंडाला 200 ते 300 लेखक समीक्षकांचं योगदान जेव्हा मिळतं तेव्हा तो खंड आकाराला येतो.
1: खूप मेहनतीचं
0: काम. वाईतील संपादकीय कार्यालय संपादनाचं मुख्य काम करतं, पण प्रत्यक्ष नोंद लेखनाचं जे काम आहे, समीक्षणाचं काम आहे, पूर्ण महाराष्ट्र बाहेरील मराठीजन अशा विद्वत लोकांच्याकडून सातत्याने होत असताना दिसतं. त्या साखळीतला आपण जर पाचवा खंड बघितला तर गालवा एव्हारिस्त ते चेदी, म्हणजे गालवा एव्हारिस्त हा फ्रेंच गणितज्ञ आहे आणि साधारण बीज गणितात त्यांचं उल्लेखनीय काम आहे आणि भूचिम मिठारी म्हणून त्याचे लेखक आहेत. आणि शेवटची नोंद त्या पाचव्या खंडातील आहे चेदी, म्हणजे मध्य प्रदेशातील बुंदेलखंडाचा तो एक पूर्व भाग होता आणि त्याचे सुलभा कापडी या त्याच्या लेखिका आहेत. तर प्रत्येक खंडामध्ये आपल्याला नोंदीच्या खाली त्याचे संदर्भ पण असतात.
1: सर, आता तुम्ही सांगतायत की व्यंजनापासून सुरुवात करून म्हणजे अ ते ज्ञ आहे स्वर आणि व्यंजन आणि बाराखडी पण आहे, त्या क्रमाने त्यांच्या नोंदी आहेत. पण मग अशा वेळेला चरित्रात्मक नोंदींचं स्वरूप कसं असतं, कारण ते येणार वर्णनात्मक.
0: अगदी अगदी.
1: आणि अशा नोंदी घेताना मग ते सचित्र किंवा संदर्भासह परत येतात का?
0: बरोबर आहे. चरित्रात्मक नोंदींच्या बाबतीत काही एक निकष ठरवलेले आहेत. म्हणजे साधारणतः विश्वकोशामध्ये अगदीच इतर जे जागतिक ज्ञानकोश आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तीच पद्धत आहे जी मराठी विश्वकोशात सुद्धा आहे, की आडनावानं आपण चरित्रात्मक नोंदी घेतो.
1: अच्छा.
0: म्हणजे उदाहरणार्थ आता अल्तेकर अनंत सदाशिव, म्हणजे अल्तेकरांची नोंद शोधायची आहे तर ती तुम्हाला पहिल्या खंडातच पाहायला मिळेल. किंवा हरिनारायण आपटेंची नोंद शोधायची आहे की ह ना आपटेंची, तर आपटे हरी नारायण म्हणजे आ या वर्णमालेच्या क्रमानं ती नोंद आपल्याला पाहायला मिळेल. मात्र काही व्यक्ती टोपण नावाने प्रसिद्ध असतात, मग अशा वेळेला ती आडनावाची पद्धत वापरून चालत नाही, तर त्याच आपण टोपण नावानं नोंदी त्या घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ कुसुमाग्रज यांची नोंद आपण कुसुमाग्रज या नाव
1: शीर्षकाने,
0: हा म्हणजे क या ह्याच्यामध्ये गेलेले. येथे मात्र इतिहासकालीन काही व्यक्ती असतात आणि त्या एका अक्षरी असतात, किंवा ज्याला आपण म्हणतो उदाहरणार्थ अभिनव गुप्त, आता ती त्याच रूढ नावानंच आपण घेतो. किंवा सम्राट अशोक यांची नोंद तर त्याच रूढ नावानं आपण घेत असतो.
1: सर, मग अशा वेळेला काय होतं की नोंदीतील शब्द जे घेतलेले आहेत त्याचे अनेक अर्थ पण असू शकतात, मग वाचकांनी अशा वेळेला कसं ठरवायचं?
0: अगदी अगदी. म्हणजे महाराष्ट्र आज मराठी अभिजात भाषा आहे आपली, मराठीच्या अनेक बोलींचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा सर्व बोलींचं योगदान आपल्याला दिसून येतं. त्यामुळे वाचकाची अर्थभिन्नता वेगळी असू शकते, आकलन क्षमता प्रत्येकाची वेगळी असू शकते. तर नोंदीमध्ये येणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचं नेमके अर्थ स्पष्ट करणारा परिभाषा

0: भाषा संग्रह हा विश्वकोशांना पूर्वीच प्रकाशित केलेला आहे. तो मराठी इंग्रजी असाही आहे आणि इंग्रजी मराठी असा आहे. त्यामुळं नोंदीमध्ये आलेला शब्दाचा नेमका अर्थ काय आहे तर तो परिभाषा संग्रहाच्या आधारे वाचकाला शोधणं सोपं जातं.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि विश्वकोशाच्या 1 ते 5 खंडाविषयी आम्हाला माहिती सांगितली, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. aaplimarathi210@gmail.com. आपली मराठी 210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी,
4: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: FM 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पुना गाडगीड अँड सन्स हा प्रायोजित ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.
6: नमस्कार
3: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्या सोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात, तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
6: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्या समोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडो किंवा पेढेगाठी जोडो म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडव. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिऱ्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरे असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
3: बरीच डिझाईन, हा
6: त्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवाय का म्हणतात, म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारण

0: आणि जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो, मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो, चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजणा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय, तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणी विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं, जड असतात पैंजण. आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं, त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते, पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताच, जसं मी मग सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो, तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक, तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर आहे. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या सावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते, धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे आणि नंदुरबार.
2: श्रोतेहो, आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळच्या 7:45 झाली आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. विजय मोरे यांच्या संगीत निर्देशनात, गायक स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो, आताच आपण अरुण दाते यांच्या स्वरात शंकर वैद्य यांचे गीत रचना ऐकलीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळच्या 8 वाजत आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

एफएम 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:15 वाजलेत. ऐकूया भावसरगम, हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रदीप निफाडकर यांचं गीत भीमराव पांचाळे यांच्या संगीत आणि स्वरात.

0: श्रुतिह आत्ताच आपण स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात मिलिंद जोशी यांचं गीत ऐकलं. संगीत होतं अशोक पत्की यांचं. या गीताबरोबरच भावसरगम हा सुगम संगीताचा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रुतिहो सकाळचे 8:30 वाजत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्रमंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. आता सविस्तर बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. देशानं आपल्या कर्मयोगींवर विश्वास ठेवला असून आता त्यांच्या समर्पण आचरण आणि दैनंदिन कृतीद्वारे त्या विश्वासाला जागणं आणि तो अधिक दृढ करणं ही त्यांची जबाबदारी आहे असं पंतप्रधानांनी 19व्या रोजगार मेळ्याला दुरस्त पद्धतीनं संबोधित करताना सांगितलं. तरुणांना संधी रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय गृह मंत्रालय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच उच्च शिक्षण विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होणार आहेत. महाराष्ट्रात नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत काल रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं तर पुण्यात राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक शांतता तसंच सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ काल 4 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात दाखल झाले. त्यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संरक्षण सामरिक तंत्रज्ञान व्यापार आणि गुंतवणूक ऊर्जा सुरक्षा कनेक्टिव्हिटी शिक्षण आणि दोन्ही देशांमधील जनतेतील परस्पर संबंध यांसारख्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्यात झालेल्या सातत्यपूर्ण प्रगतीची माहिती दिली. भारत आणि अमेरिका जागतिक हितासाठी एकत्रितपणे काम करत राहतील असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. शांतता प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचं सांगून संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारे संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या आवाहनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. रुबिओ यांनी पश्चिम आशियातील परिस्थितीसह विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर अमेरिकेचा दृष्टिकोन मांडून भारताला अमेरिकेचा एक महत्त्वाचा भागीदार असल्याचं म्हटलं. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या 26 मेला होणाऱ्या बैठकीत परराष्ट्रमंत्री डॉ जयशंकर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू

ओर्टेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ सहभागी होतील. संरक्षण साहित्याच्या बाबतीत आतापर्यंत आयात करणारा देश म्हणून देशाची ओळख होती, परंतु आगामी काळात भारत हा संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार देश होणार आहे असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. महाराष्ट्रात शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. नवीन युगाचा शंखनाद असून संरक्षण क्षेत्रातील खासगी भागीदारी सध्याच्या 30-35% आगामी काळामध्ये 50% नेणार असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच इतर मान्यवर उपस्थित होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उद्यापासून भारतीय उद्योगपतींच्या शिष्टमंडळासह 3 दिवसीय कॅनडा दौऱ्यावर जाणार आहेत. व्यापार गुंतवणूक आणि CEPA अर्थात भारत कॅनडा सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार वाटाघाटींना गती देण्यासाठी गोयल ओटावा आणि टोरांटो इथं द्विपक्षीय बैठका घेतील अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे. या कराराच्या नियम आणि अटींवर यावर्षी मार्चमध्ये कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आली होती. वाटाघाटींची पहिली फेरी मार्चमध्ये दुरुस्त पद्धतीनं पार पडली तर दुसरी फेरी 8 मे रोजी संपली. या दौऱ्यादरम्यान ओटावा इथं वाटाघाटींची पुढील फेरी आयोजित केली जाईल. 2030 द्विपक्षीय व्यापार 70 अब्ज कॅनेडियन डॉलर्सपर्यंत वाढवण्याच्या सामायिक महत्वाकांक्षेसह दोन्ही देश या वर्षाच्या अखेरपर्यंत एक संतुलित आणि परस्पर फायदेशीर CEPA करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसोबतच डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचं प्रशिक्षण तितकंच महत्वाचं असल्याचं सांगितलं. नवी दिल्ली इथं आयोजित नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेसच्या 23व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. डॉक्टर हे आरोग्य व्यवस्थेचे सॉफ्टवेअर तर रुग्णालय आणि सुविधा हार्डवेअर असल्याचं त्यांनी नमूद केलं. नवोदित तज्ज्ञांची कौशल्य आणि समर्पण देशातील आरोग्यसेवा अधिक सक्षम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकसित भारत आणि निरोगी भारत संकल्पना साकारण्यात वैद्यकीय क्षेत्राची भूमिका महत्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. कार्यक्रमात 26,000 अधिक उमेदवारांना विविध वैद्यकीय पदव्या प्रदान करण्यात आल्या. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं नवी दिल्ली इथं साकुरा विज्ञान कार्यक्रम 2026 निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या पथकाला हिरवा झेंडा दाखवून निरोप दिला. या उपक्रमाअंतर्गत 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सरकारी शाळांमधील 56 विद्यार्थी आणि 4 पर्यवेक्षक 30 तारखेपर्यंत जपान दौऱ्यावर असतील. विद्यार्थ्यांमध्ये 24 मुलं आणि 32 मुलींचा समावेश आहे. हे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक निकष आधारित गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत निवडले गेले आहेत. भारतासोबत घाना, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका इथले विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जपान सायन्स अँड टेक्नॉलॉजी एजन्सीतर्फे राबवण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक संशोधनाची आवड निर्माण करणं आणि जपानच्या प्रगत विज्ञान तंत्रज्ञानासह सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणं हा आहे. केंद्र शासनानं विकसित भारत GRAMG अधिनियम 2025 अंतर्गत नियमांचा मसुदा व्यापक जनपरामर्शासाठी प्रकाशित केला आहे. कोणतीही व्यक्ती, संबंधित भागधारक, संस्था आणि संघटना या नियमांवर आपले आक्षेप अथवा सूचना पुढील महिन्याच्या 21 तारखेपर्यंत सादर करू शकतात असं ग्रामीण विकास मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. विकसित भारत GRAMG कायदा 2025 अधिसूचना या महिन्याच्या 11 तारखेला जारी करण्यात आली असून 1 जुलै 2026 तो सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू होईल. UNC अर्थात युनायटेड नागा कौन्सिलच्या 6 सदस्यीय शिष्टमंडळानं मणिपूरचे मुख्यमंत्री NBIREN SINGH यांची भेट घेऊन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीत उपमुख्यमंत्री लोसी डिखो, गृहमंत्री गोविंद दास आणि नागा आमदार उपस्थित होते. UNC कांग पोकपी जिल्ह्यातील कोन्साखुल इथून अपहरण झालेल्या 6 नागा गावकऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास NIA सोपवण्यात येणार असल्याचं सांगितलं. 14 मे शोधमोहीम सुरू असल्याची माहिती देत ओलीस ठेवलेल्या 14 कुकी नागरिकांच्या सुटकेसाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी UNC केलं आहे. IPL क्रिकेटमध्ये लखनौ इथल्या एकनाथ क्रिकेट मैदानावर काल रात्री पंजाब किंग्जनं कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 101 धावांच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. लखनौ सुपर जायंट्सनं विजयासाठी ठेवलेल्या 197

0: धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाब किंग्जनं 18 षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात 200 धावा केल्या. स्पर्धेत आज 2 सामने होणार असून पहिला सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात दुपारी 3:30 वाजता सुरू होईल, तर कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होईल. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज उत्तरेकडील काही राज्य तसंच विदर्भाच्या काही भागात तीव्र उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, पंजाब, राजस्थान तसंच तेलंगणातील काही ठिकाणीही अशाच प्रकारची हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज असून दक्षिणेकडील काही राज्यांसह ईशान्य भारताच्या काही भागात तसंच बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, कोकण आणि गोवा इथं आज विजा आणि मेघगर्जनेसह वादळाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं 19व्या रोजगार मेळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या अमेरिकी परराष्ट्र मंत्री रुबिओ यांच्यासोबत डॉ जयशंकर यांची बैठक. आगामी काळात भारत संरक्षण साहित्याचा सक्षम निर्यातदार होणार, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. आणि IPL क्रिकेटमध्ये पंजाब किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सकाळच्या 8:40 झाली आहेत. आता ऐकूया भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मीना शिंदे यांच्या स्वरात आशिष मुजुमदार, माफ करा, मिलिनी इंगळे यांच्या स्वरात मीना शिंदे यांची गीतरचना. संगीत आहे आशिष मुजुमदार यांचं.

श्रोतेहो, आताच आपण सुरेश वाडकर यांच्या स्वरात उमाकांत कानेकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं श्रीकांत ठाकरे यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत.

एफएम 100.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजत आहेत. थोड्याच वेळात विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम आता आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

हॅलो खानदेश, हा फोन इन कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिकांना कविताचा प्रेमपूर्वक नमस्कार. या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी सहाय्य आहे सुनील मोरे यांचं. चला श्रोते, ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचा कार्यक्रम हॅलो खानदेश.

0: संगीतात लावलं होतं बघा वैशाली माडे यांचं. एक एक भक्तिगीत आहे बघ, त्याच्यात ओळी आहेत श्रीकृष्ण सावळा म्हणून एक बघा.
1: बर, कृष्ण सावळा
0: म्हणताचं 5-6 मिनिटाचं गाणं आहे ते साधारण.
1: अच्छा अच्छा.
0: हा त्यात ते म्हणते ते श्रीकृष्ण सावळा श्रीकृष्ण सावळा असं एक भक्तिगीत आहे बघा तू लावलं होतं. आता त्याची पहिली ओळ माझ्या लक्षात येत नाही मॅडम.
1: बर चालेल,
0: ते गाणं लावलं तर बरं होईल.
1: चालेल चालेल.
0: हा बाकी तुम्ही बरे आहेत ना
1: सर? सगळं एकदम छान व्यवस्थित.
0: हा आणखी सुद्धा जे काही कार्यक्रम मध्ये केले होते ना असेच अभिप्राय म्हणजे हॅलो खान ते पण मी ऐकले, पण त्यातले महत्वाची महत्वाची जी मी पोस्ट देऊन टाकली ते पण तुम्ही श्रोत्यांना बोलत केलं होतं. पण तो पिरियड आल्यामुळे मला काही फोन करता येईना, बंधन होतं ना माझ्यावर.
1: बरं
0: ओके ओके, धन्यवाद.
1: धन्यवाद जी, धन्यवाद.
0: ओके ओके.

0: आकाशवाणी धुळे केंद्र.
1: आकाशवाणी धुळे केंद्र, आपण कोण बोलत आहात?
0: नमस्कार, कोण? कविता मॅडम काय?
1: हो जी, बोला, नाव सांगा.
0: हा, मी अनिरुद्ध भातखंडे कांदिवली मुंबईवरून बोलतोय. बट तीन चार महिन्यांनी फोन लावलाय म्हटलं.
1: अच्छा अनिल जी, बोला.
0: हा, तर तुम्ही मागे एक महिला दिन विशेष होता, त्यावेळी एक छान कार्यक्रम सादर केला होता, हॅलो खानदेश.
1: हो,
0: आणि त्याच्या आधी काहीतरी वर्धापन दिन कार्यक्रम सादर केला होता.
1: हो जी, धन्यवाद.
0: हा, पण ती तारीख काय समजू शकेल काय?
1: नाही, आता सध्या लक्षात नाही. वर्धापन दिसत ते 23 फेब्रुवारीचा असतो आमचा.
0: हा, 24 फेब्रुवारी. काल मला रेकॉर्ड साठी लिहून ठेवायचं म्हणून विचारलं.
1: 23 फेब्रुवारी.
0: 23 फेब्रुवारी काल की?
1: 94.
0: हा, तेवढं म्हणजे मी वही लिहून ठेवीन. हो, आणि त्याच्यानंतर सुद्धा एक कार्यक्रम मध्ये सादर केलं, म्हणजे त्यावेळेस तुम्ही स्वतःना पण बोलत केलं होतं.
1: हो अगदी.
0: हा, मग ते सर्व कार्यक्रमाची मी तुम्हाला पोच देते.
1: धन्यवाद. हा,
0: म्हणजे मी एवढे लक्षात ठेवून ऐकत आहे, तुम्हाला जर ते आठवलं तरी तुम्हाला पोच देऊ टाकली.
1: गाणं सांगा आवडीचं.
0: हा, तर तुम्ही ते

0: मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हॅलो,
4: बोला, नाव सांगा तुमचं.
3: हा, कैलास ठाकूर.
4: कैलास जी कुठे राहता?
3: आम्ही वलवाडी पवन नगर.
4: धुळ्यातच राहता?
3: हा, धुळ्यातच राहता.
4: बरं, काय करता?
3: हा, मेडिकल दुकान आहे, होलसेल दुकानावर कामाला
4: आहे. अरे वा, कुठं आलं तुमचं दुकान?
3: हा, बाबा चौकात.
4: अच्छा अच्छा,
3: आम्ही केला होता फोन 5-6 महिन्यापूर्वी.
4: असं आहे का? बर.
3: हा,
4: गाणं सांगा.
3: गाणं रोटी कपड्यावर मगन म्हटलं गाणं.
4: कुठलं?
3: ते महंगाई मार गई ते गाणं नाही का?
4: महंगाई मार गई.
3: महागाई एवढी गेलेली आहे, नवीन गाणं लावू आपण असं.
4: त्या अनुषंगाचं गाणं घेतलं.
3: हा हा हा,
4: चला धन्यवाद. ऐकू,
3: नाव सांगतो मॅडम.
4: नाव सांगा. बर.
3: हा, संगीता ठाकूर, विशेष ठाकूर आणि मयुरी ठाकूर.
4: बरं, ऐकवते, धन्यवाद.
3: गाणं पुन्हा ऐकवा मॅडम.
4: हो हो, ऐकवते.
3: कारण पहिल्या जमान्यात काय होत आणि आजच्या जमान्यात काय चालू आहे.
4: छान गाणं आहे, ऐकवते.
3: हा, तेच ना. कारण पहिले 1 रुपया कमवला ते 10 रुपये खात होते.
4: बरोबर.
3: 1000 रुपये कमवून 1 म्हणून कळू शकत नाही.
4: बरं आहे.
3: इतकी वाईट परिस्थिती झाली आहे आणि माणुसकी नाटक हे संपूर्ण दिसून गेलेले आता.
4: ते तर आहे.
3: असं होतं लहानपणी की तिचे लोक किंवा आपले जे वडिलांचे दोस्त मंडळी त्यांना पण आपण घाबरवतो. आता तर वडिलांना पण लोक तुच्छ सांगायला लागलेले. इतकी वाईट परिस्थिती दुनियामध्ये चालू. त्या हिशोबाने गाणं लावा की पहिले काय होत आज काय चालू.
4: बरं, धन्यवाद, ऐकवते.
3: चालेल चालेल मॅडम. ओके, कविता मॅडम ना.
4: हो, धन्यवाद.

0: हॅलो खानदेश.
1: हॅलो.
0: नाव सांगा, आवाज येतोय.
1: हा नमस्कार नमस्कार.
0: बोला बोला.
1: मी सुरेश गुजर, मुक्काम कोल्ली तालुका बाबुडगा जिल्हा यवतमाळ बोलतोय मॅडम.
0: गुजर काय करताय तिकडे यवतमाळला?
1: आम्ही इकडे शेतीचे काम करतो.
0: अच्छा.
1: विहिरीचे काम, शेतीचे.
0: यवतमाळ म्हणजे तिकडे विदर्भ ना?
1: हो विदर्भ विदर्भ.
0: मी तिकडचीच आहे, विदर्भ यवतमाळ.
1: असं असं कोणतं गाव आहे?
0: यवतमाळच आहे, माझं मामकुळ.
1: असं असं यवतमाळ.
0: प्रॉपर वणी.
1: हा
0: वणी वणी
1: वणी वणी. हो
0: चला गाणं सांगा आवडीचं.
1: आता मराठी सांगा लागते, हिंदी कोणतेही गाणं सांगितलं जमणार मॅडम.
0: सांगेल ना, सांगा सांगा.
1: गीत गाता चल चल या चित्रपटातलं द्या, हिंदी चित्रपट.
0: गीत गाता चल.
1: जसपाल सिंगनं गायलेला आहे आणि संगीतकार आणि गीतकार त्यांचे
0: रवींद्र जैन आहे. चला धन्यवाद.
1: ऐकवते गाता चल रे साथी गुणगुणाता चल.
0: हो ऐकवते. धन्यवाद.

0: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा।
3: हॅलो खंदेश।
4: हॅलो,
3: नाव सांगा, गाणे सांगा।
4: मोहम्मद अरुण बोलले आहो मी।
3: कहा से?
4: ग्राम अकबरपूर तहसील सुरंग जिला विदिशा मध्य प्रदेश।
3: अच्छा, क्या करते हैं वहाँ पे?
4: जी खेती बाड़ी कर।
3: अच्छा
4: जी,
3: गाना बता दीजिए पसंदीदा।
4: मौसम कैसा है आपके इधर?
3: ठीक है सर, धूप है,
4: गर्मी पड़ रही है यहाँ पर।
3: बहुत
4: है गर्मी जी,
3: बहुत गर्मी है
4: जी। जी बहुत, काफी मस्त गर्मी है। तेरे नाम का सुना देना।
3: ठीक है, धन्यवाद, सुनाते।
4: धन्यवाद।

0: हॅलो
1: हॅलो कांदे,
0: बोला. नाव सांगा.
1: गाणं गायचं होतं.
0: नाव काय आहे तुमचं?
1: मनोहर आधार पाटील, तांदळी, तालुका अंबड.
0: चला गाणं सांगा.
1: डपली वाले डपली बजा.
0: चला ऐकवते. धन्यवाद.
1: नाव सांगायचे?
0: बोला.
1: राजाराम पाटील, सुवे साळुंके आणि समस्त ग्रामस्थ तांदळी.
0: धन्यवाद. ऐकवते.

0: हॅलो खानदेश.
1: हॅलो हॅलो, कसा एक कार्यक्रम सुरू झाला. मी मुरलीधर ढोले, वडोदा पानाजी तालुका मुक्त नगर जिल्हा जळगाव खानदेश. त्याच्यामध्ये गेलं तर म्हणजे जवळजवळ 2.5 महिने झाले मला फेब्रुवारी मध्ये फोन केला. तुम्ही
0: गाणं सांगा आवडीचं.
1: बरं बरं ठीक आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये गाणं ऐकायचं आहे चित्रपट आहे चांदनी. गाण्याचे बोले तेरे मेरे ओटो पे मिठे मिठे गीत मितवा.
0: चला धन्यवाद ऐकवते.

0: आता मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हॅलो खानदेश.
4: हॅलो, नमस्कार ताई.
3: नमस्कार जी, नाव सांगा तुमचं.
4: मी दत्तात्रय दिगंबरराव टाकेपाटी, माळ पिंपळगाव, तालुका गेवराय, जिल्हा बीड, मराठवाड्यातून बोलतो.
3: काय परिस्थिती आहे बीडची?
4: हॅलो,
3: बीडची काय परिस्थिती आहे?
4: 45 जवळजवळ पारा गेलेला आहे. आता पारा वाढ ताई. आपलं धुळेकड कसं आहे?
3: तसंच आहे जसं बीड आहे तसं.
4: कवी तसा येत ना.
3: हो जी, गाणं सांगा तुमच्या आवडीचं.
4: बरोबर, तुमच्या मनाने कोणतं लावा ना, ते एखादं भक्तिगीत उघडदार देवा कोणतं टाका.
3: भक्तिगीत पाहिजे तुम्हाला?
4: हा भक्तिगीत चाल तुमच्या मनावर.
3: माझ्या मनाचं भक्तिगीत?
4: दोन्ही बी. हा मला दोन्ही आवडते. सुधीर फडके आवडतो, उषा मंगेशकर, दादा कोंडकेचे गीत आवडते.
3: बर बर, ऐकते.
4: यासाठी मित्राचे नाव घ्या ना, आमच्या नातीचं नाव घेत. गौरव साप पाटील आणि सिद्धी श्रीराम साबळे पाटील आणि रोहित आणि विकास आमचा समर्थ आणि आपले अभिमान साबळे, बळीराम साबळे, सय्यद जलाल भाई.
3: धन्यवाद ऐकवते,
4: फोन घेतल्याबद्दल ताई.
5: अंजनीच्या सुता तुला राम.

0: बीडचे आमचे श्रोते दत्तात्रय पाटील यांच्या पसंतीच्या या भक्तिरचनेबरोबरच आजचा हॅलो खानदेश हा फोन इन कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. या कार्यक्रमासाठी अभियांत्रिकी सहाय्य होतं सुनील मोरे यांचं. श्रोते हो, जाता जाता सर्वांना विनंती की या कार्यक्रमात ज्यांनी फोन केलेला आहे, गाणं सांगितलेलं आहे, त्यांनी कृपया आम्हाला 3 महिन्यानंतर कॉल करावा, जेणेकरून इतरही श्रोत्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल. चला तर आपली भेट पुढील हॅलो खानदेश या फोन इन कार्यक्रमात. कविताचा नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो खानदेश हा आपला आवडता फोन इन कार्यक्रम ऐकलात. संवाद सहभाग होता कविता आत्राम यांचा. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळच्या 11:03 झाली आहेत. आता ऐकूया जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोपटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते, आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते.

0: जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात. आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजांत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजांत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजांत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन, दोन लाईन, तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजांत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: श्रोते हो, आत्ताच आपण जितेंद्र घोडके सराफ पुणे हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात.
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99-606-55-381

0: टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता अक्सेस जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.tele-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606-55381

0: चलने वाली
1: सुपर फास्ट
0: एक्सप्रेस के यात्रियों,
2: आई एम हियर। तुला नहीं हला, मोबाईल चार्ज करायचा होता।
1: तुझं डोकं चार्ज कर।
2: असा
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
3: झालं सगळं।
5: झालं बजेट?
3: हो, 5,000 वाचले।
5: नवीन साडी घेऊया?
3: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
5: आणखी
3: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा। आता जाग बाई।
2: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
6: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ KYC अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा। ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची।
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
3: झालं सगळं।
5: झालं बजेट?
3: हो, 5,000 वाचले।
5: नवीन साडी घेऊया?
3: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती।
5: आणखी
3: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा। आता जाग बाई।
2: RBI सांगते,
3: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
6: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ KYC अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
6: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ KYC अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
7: FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत। श्रोतेहो, सकाळच्या 11:14 झाली आहेत। वेळ झाली आनंद मेळा या बालमित्रांसाठी असलेल्या कार्यक्रमाची। कार्यक्रमात आज ऐकूया चिन्मयी वाघमारे या बालमैत्रिणीशी पूनम सावंत यांनी केलेल्या गप्पा।

आनंद मेळा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिकांना पूनमचा सस्नेहपूर्वक नमस्कार. रसिक हो, आजच्या आनंद मेळा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात चिन्मयी वाघमारे या बालमैत्रिणीशी पूनम सावंत बेडसे यांनी केलेल्या गप्पा. आनंद मेळा या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्राम.

0: आनंद मेळा कार्यक्रम ऐकणाऱ्या आमच्या तमाम रसिकांना पूनमचा सस्नेहपूर्वक नमस्कार. बालमित्रांनो, आज आनंद मेळा या कार्यक्रमामध्ये आपल्याला एक बालमैत्रीण भेटायला आलेली आहे. तिचं नाव आहे चिन्मयी वाघमारे. तर चिन्मयी, सर्वात प्रथम तू आपल्या सर्व बालदोस्तांना तुझा परिचय करून देशील.
1: धन्यवाद ताई. धुळे आकाशवाणीवर येऊन खूप छान वाटतंय. श्रोत्यांना माझा नमस्कार. मी चिन्मयी वाघमारे.
0: अच्छा, बरं चिन्मयी, तू धुळ्यामध्येच असतेस का?
1: हो,
0: धुळ्यामध्ये असते. बरं, कुठल्या स्कूलला जातेस?
1: SVKM स्कूल धुळे.
0: अच्छा, मग तुझा शाळेचा टाईम जो आहे कसा असतो?
1: आत्ता तर चेंज केलेला आहे, 6:50 ते 12:40 पर्यंत असतो आता.
0: अच्छा, म्हणजे सकाळी जाते तू शाळेमध्ये. मग तुझी मम्मी काय करते?
1: माझी मम्मा एक हाऊसवाईफ आहे.
0: हाऊसवाईफ आहे. मग तुझा अभ्यास वगैरे कोण घेतं?
1: मम्मा पण घेते कधी कधी. मी सेल्फ स्टडी पण करते आणि ट्युशनलाही जाते.
0: अच्छा, म्हणजे तेवढा वेळ तुझ्याकडे असतो की स्वतः तू तुझा सेल्फ स्टडी करू शकतेस. बरं, मग तुला शाळेत जायला आवडतं का ग?
1: खूप जास्त.
0: का आवडतं बरं शाळेत जायला?
1: कारण की तिथं सगळं, म्हणजे मोस्टली तर सगळ्यात जास्त मला तिकडनंच सपोर्ट मिळाला आहे मला म्युझिकसाठी करिअर करण्यासाठी. प्रिन्सिपल मॅमने पण खूप सपोर्ट दिला, फ्रेंड्सने पण दिला आणि माझ्या टीचर्सने पण दिला. आणि सगळ्यात जास्त माझी माझी गोष्ट कोणती, तिकडं सगळं क्लिअरली समजतं मला. स्टडीचं पण खूप आवड आहे मला.
0: अच्छा, म्हणजे सगळेजण तुला छानपैकी मार्गदर्शन करतात म्हणून तुला खूप आवडतं शाळेत जायला. तू आत्ता मला म्हणाली की तुला म्युझिकसाठी तुझ्या शिक्षकांकडून खूप सारं मार्गदर्शन मिळालेलं आहे. मग म्युझिकमध्ये तू नेमकं काय करते? म्हणजे हार्मोनियम वाजवते की गाणं म्हणतेस? तुला इंटरेस्ट कशामध्ये आहे?
1: मला गाण्यात इंटरेस्ट आहे.
0: गाणं म्हणायला तुला आवडतं? अरे वा, किती वर्षापासून गाणं म्हणते आहेस?
1: मी आत्ता तरी 10 वर्षापासून गाणं गाते.
0: अरे वा, मग क्लास लावलाय का कुठे?
1: हो, लावलेत. मी शेखर रुद्र सरांकडे लावलेलं आहे आणि माझे पर्सनल मेंटरकडे लावलेले.
0: अरे वा, फक्त सिंगिंगसाठीचे क्लासेस आहेत तुझे. बरं, मग तुला कुठलं गाणं म्हणायला जास्त आवडतं बरं?
1: मला लाईट म्युझिक, शास्त्रीय संगीत आणि वेस्टर्न.
0: अरे वा, खूपच छान. मग याच्यामध्ये आता सुरुवातीला आपल्या सगळ्या बालमित्रांना कुठलं गाणं ऐकवशील तू आज?
1: सगळ्यात पहिले तर रुपेरी वाळूत.
0: क्या बात आहे, सगळ्यांचं आवडतं गाणं आहे आणि प्रत्येकाच्या ओठावर हे गाणं कितीही जुनं झालं तरी ते आजही गुणगुणत असतं मनुष्य. म्हणून दाखवशील.

0: ना,
1: क्या बात है, खूप छान अप्रतिम असा तुझा स्वर आहे. आणि तू रियाज कधी करते मग?
0: रियाज मी सकाळी पहाटे उठून करते. टाइम मॅनेज तर खूप करावा लागतो, कारण की स्कूलच 6:50 असते, आमचा रिचिंग टाइम तिथं असतो, तर त्यामुळे 6:30 पर्यंत तर पूर्ण म्हणजे तयारी करायलाच लागून जाते. तर मी उठते 4 वाजता आणि 5:30 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करते.
1: रोज सकाळी 4 वाजता उठते.
0: कधी कधी मिस होऊन जातं, इकडं तिकडं होऊन जातं, तर मग
1: बरं,
0: वॅनने जाते, मी तिकडं गाते
1: क्या
0: गात राहते.
1: बात आहे. म्हणजे रोज सकाळी 4 ते 4:15 दरम्यान तुझं उठायचं, रियाज करायचा आणि स्वतःची सगळी तयारी करायची आणि पुन्हा स्कूलमध्ये वेळेवर तिथे जायचं. म्हणजे तू म्हणाली की 6:30 पर्यंत तुम्हाला तिथे पोचावं लागतं. हां, एवढं सगळं करत असताना तुला असं कधी दमल्यासारखं नाही होत का गं?
0: नाही, खरं तर म्हणजे स्कूलमधून आल्यावरती म्हणजे थोडासा थकवा थकवा होतो, तर मग मी अर्ध्या तासाची झोप घेते, त्यानंतर लगेच ट्युशनला पळते.
1: बरं, मग ट्युशन कसली लावली?
0: फाउंडेशनचीच लावलेली आहे खरं तर, आत्ता 9th ची, म्हणजे माझं थोडंसं मॅथ्स पक्कं नाही आहे म्हणून मॅथ्ससाठी लावलेलं आहे मी.
1: अच्छा, बघा बालमित्रांनो, असं प्रामाणिक पण आपल्याला बोलता आलं पाहिजे बरं का. आपण संगीत विषयामध्ये आपली जरी प्रोग्रेस करत असू तरी सुद्धा ती चिन्मयी आपल्याला या ठिकाणी सांगते आहे की माझं मॅथ जे आहे ते थोडंसं कच्चं आहे आणि त्यासाठी तिने क्लास जॉईन केलेला आहे. तर तुझा आवडता विषय कुठला मग?
0: माझा आवडता विषय जर विचारलं तर सायन्स.
1: सायन्स का आवडतो सायन्स?
0: सायन्समध्ये मला सगळ्यात जास्त तर याच्यात मजा येते, फिजिक्समध्ये.
1: बरं, काय असतं फिजिक्समध्ये नेमकं?
0: फिजिक्समध्ये कसं, सगळ्यात जास्त एक्सपेरिमेंट्समध्ये, म्हणजे फॉर एन एक्झाम्पल पेंडुलमचा मोशन, आणि फॉर एन एक्झाम्पल आता मोशन्सचा जो लॉज ऑफ मोशन्स आहे, म्हणजे मोस्टली सगळ्यात जास्त मार्क्स त्याच्यातच येतात मला, म्हणून माझा फेवरेट आहे प्रामाणिकपणे बोललं तर.
1: अच्छा, म्हणजे आधीपासूनच तुला फिजिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो खूप आवडतो. बरं, मग तुझ्या शिक्षकांबद्दल काय सांगशील आज?
0: शिक्षकांबद्दल तर अप्रतिम आमच्या स्कूलमध्ये, म्हणजे असं नाही की ते इग्नोर इग्नोर करतात, की आमचं जर डाऊट क्लिअर करायचा असेल तर ते इग्नोर तर बिलकुल नाही मारणार. ते 2-3 वेळा विचारतील की झालं का क्लिअर, झालं का क्लिअर, मागे पडतील ते आमच्या.
1: अरे वा,
0: खरे तर हे खूप असे टीचर्स मिळणं म्हणजे खूप डिफिकल्ट असतं.
1: अच्छा, आणि मुलांकडून करून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे आज आणि ते तुझ्या शिक्षकांमध्ये तुला बघायला मिळतं आहे. मग या व्यतिरिक्त तुझे छंद कुठले आहेत?
0: मला चित्रकला आवडतं,
1: चित्र कुठल्या प्रकारातली चित्र काढतेस?
0: म्हणजे चित्र म्हणजे मेमरी ड्रॉइंग राहिलं, पोर्ट्रेट राहिलं, आणि क्राफ्ट क्राफ्ट कसं करता, मधुबनी आर्ट असतं, अजून टेक्स्चर आर्ट असतं, रशियन स्कल्पचर असतं, अजून टिश्यू पेपरचा जो वेगळा टेक्स्चर असतो तसा, मिक्स मीडिया आहे, अजून क्ले क्लेने पण काय आपण काय बोलतात, आपण जे मोल्ड वरती क्ले ने हे करतो ना ते पण वेगळं
1: क्ले वर्क.
0: क्ले वर्क
1: हां, मग तुला ते पण येतं का? पॉट वर आपण क्लेची डिझाईन करतो, त्याला
0: ते पण
1: पेंटिंग
0: येतं
1: केलं
0: मला.
1: जातं. बरं, मग असं तू किती वर्षापासून करते आहे आता हे
0: ते
1: सगळं?
0: मी असं जेव्हा 6 वर्षाची होते तेव्हापासून करते.
1: बरं, मग एखादं बाउल आहे म्हणजे ते पॉट घेतलं आपण मातीचं आणि ते सजवलं आपण, तर ते तू सजवून असं घरात ठेवलेलं आहे?
0: हो आहे.
1: बरं, मग असं कोणी सांगितलं नाही का तुला की आम्हाला हे विकत पाहिजे आहे, देशील का आम्हाला?
0: भरपूर भरपूर आहे.
1: मग तू असे केलेत का सेल
0: आजपर्यंत?
1: हो
0: केलेत, म्हणजे एकदम कमी डिमांड आली आहे बट केलेले.
1: अच्छा, म्हणजे त्यांनी तुझ्याकडे मागणी केली असेल
0: हो.
1: पण तुला वेळ नसतो त्याच्यामुळे
0: नाही, वेळ
1: कदाचित.
0: होतं तर मी करून दिले, पण खूप कमी डिमांड होती, म्हणजे खूप कमी जणांनी मला विचारलं की काय बनवायचं.

0: बनवून देशील
1: अच्छा
0: का असं.
1: बरं. पण मग आजचा हा जो कार्यक्रम आपले जेवढे बालमित्र ऐकत आहेत त्या सगळ्यांना तुझ्याबद्दल असा हेवा वाटत असेल की अरे ही इतकं सुंदर जर प्रोजेक्ट करू शकते तर आपण पण हिची मदत घेतली पाहिजे, किंवा हिला आपण सांगितलं पाहिजे आमच्या घरामध्ये घर सजवण्यासाठी आम्हाला एक पॉट बनवून देशील का, तर तू बनवून देऊ शकतेस ना?
0: नक्की नक्की
1: नक्कीच. बालमित्रांनो बघा, चिन्मयीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात बरं का. तुम्हाला काही शिकायचं असेल, पेंटिंग असेल, म्युझिकच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही चिन्मयीशी एक भेट घेऊ शकतात. बरं, शाळेबाहेर जेव्हा तू असतेस त्यावेळेला तुला काय करायला आवडतं?
0: शाळेबाहेर मला तर सगळ्यात जास्त फिरायला आवडतं.
1: बरं, कुठे कुठे जाते फिरायला?
0: म्हणजे फिरायला जर गेलो तर असे म्हणजे ठाणे वगैरे तर जातेच मी. मला असं मी कोलकाताला गेली आहे, लडाखला गेली आहे, केरळला, म्हणजे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. फक्त माझं राजस्थान बाकी आहे आणि हैदराबाद बाकी, फक्त हे दोन बाकी माझे सगळं फिरून आले तिकडे.
1: बरं, मग एवढा सगळा प्रवास केला त्यावेळेला काय वाटलं बरं तुला?
0: तेव्हा मला सगळ्यात जास्त तर माझा मोटिव काय असतो, निसर्ग पाहायचा.
1: बरं बरं, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर तुला कुठलं गाणं आवडतं?
0: निसर्गाच्या ह्याच्यात मी मोस्टली तर माझं फेवरेट गाणंच म्हणते, ए जिंदगी.

0: क्या बात है चिन्मयी, खूपच छान. तू इतकं छान म्हणजे असं गाणं म्हणते, समोरच्याला अतिशय मंत्रमुग्ध करून टाकतेस. आणि विशेष म्हणजे विदाउट म्युझिक तू इतकं सुंदर गाणं गाते आहेस. तर तुमच्या स्कूलमध्ये बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स होत असतील, मग तू त्यात भाग घेते का?
1: हो.
0: बरं, मग तुला आतापर्यंत किती प्राइज मिळालेले आहेत?
1: आतापर्यंत तर 10 पेक्षा जास्त.
0: जास्त मिळालेले आहेत,
1: कारण की म्हणजे मी जेव्हापासून स्कूल मध्ये आली आहे तेव्हापासून पार्ट घेते.
0: बरं, कुठल्या कुठल्या स्पर्धांमध्ये तुला मिळालेलं आहे?
1: आता रिसेंट मध्ये पाहिलं तर जल्लोष लोककलेचा, याच्यामध्ये आमचा पूर्ण ग्रुप SVKM स्कूलचा कॉयर ग्रुप आहे, तो त्याच्यात पण प्रथम आलेलो आहे आम्ही. आणि मी सोलो गायले होते तिथं, तिथं पण मी पहिले आले.
0: बरं, सोलो जे गायलं होतं कुठलं गीत होतं मग ते?
1: अकल येऊ दे, एक काइंड ऑफ भारूड होतं ते. तर म्हणजे मला सगळ्यात पहिले भारूड होतं, मला हे कोणतीच आयडिया नव्हती की भारूड काय असतं.
0: बरं,
1: त्यानंतर मग आमचे टीचर होते ना, त्यांनी आम्हाला सांगितलं की भारूड असं गायला जातं.
0: अच्छा.
1: तर म्हणजे मी कशी छोटी होती तेव्हा एकदम अशी टोनिंग कशी असते गौराणी, तशी टोनिंगची प्रॅक्टिस मला एक तासभर करायला लावली. बोलताना बोलताना कसं
0: बोलताना.
1: तर सर म्हटले तू करू शकते की कर, घेन की भाग. मग मी तेव्हापासून भाग घ्यायला लागली. म्हणजे असं जल्लोष पाहिजे थोडासा.
0: येस येस.
1: सो दॅट्स वाय तेव्हापासून मी म्हणजे असे छोटे छोटे कार्यक्रम आहेत, तर मग तेव्हापासून

0: मला कॉन्फिडन्स आला की आपण ए पण स्टाईल गाऊ शकतो.
1: बरं, मग कसं होतं ते भारुड आम्हाला पण गाऊन दाखवणं.
0: म्हणजे आता इतकं आठवत नाही, बट स्टील लेट्स ट्राय. अग ग ग अकाले येऊ दे, अग ग ग अद्दल घडू दे, अकाले येऊ दे, अद्दल घडू दे, अद्दल घडू दे. हा ग बाई, तुला अक्कल येऊ दे की अद्दल घडू दे, काय म्हणणं आहे तुझं? अर याला अक्कल येऊ दे. अरे अक्कल घडवण्यासारखं काय आहे? म्या ह्याला म्हटलं मळवट फासून दगडाला. काय मळवट फासून दगडाला? देवी म्हणती माणस अन हाडामासांच्या बाईला. अव आमच्या सारख्या बायांना दासी करती माणस. आता अशा माणसांना घडूच दे की आग घडूच दे की अग ग ग ग अकल येऊ दे, अग ग ग ग अद्दल घडू दे, अग ग ग ग अद्दल घडू दे, अग ग ग ग अकल येऊ दे, अकल येऊ दे, अद्दल घडू दे, अद्दल घडू दे. हा
1: क्या बात आहे, क्या बात आहे, खूपच छान, अप्रतिम असं भारुड. तू त्यावेळी सुद्धा गायलं असेल, म्हणजे तेव्हाची ती जी लकब आहे ती आजही तू सांभाळून ठेवलेली आहे. आणि जरी आता प्रॅक्टिसमध्ये नसलं तरी सुद्धा तू छान पद्धतीने गायलेलं आहेस. बरं, तुझा आदर्श कोण आहे चिन्मयी?
0: माझे आदर्श तर मम्मा आहे, कारण की तिने सगळ्यात जास्त मोटिवेट केलं मला.
1: बरं, कुठल्या कुठल्या बाबतीत मोटिवेट केलं मम्माने?
0: मला मम्मा म्हणजे जेव्हा माझं पहिला परफॉर्मन्स होता तेव्हापासून मी खूप रडायची. म्हणजे ऑडियन्स होतं आणि थोडस घाबरण्यासारखं राहायचं ना की फर्स्ट टाइम जातोय आपण. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा गेली होती तेव्हा खूप रडलं होतं तेव्हा.
1: बरं,
0: त्यासाठी मम्माने माझी समजूत काढली की तू करू शकतेस, तू माझ्या समोर म्हणते, फॅमिली मेंबर्स समोर म्हणतेस, तर तू तर घाबरायची काय गरज आहे. त्यांना फॅमिली सारखं समजायचं आणि आपलं कला जी असते ती सगळं
1: सादर करायचं. अच्छा, आणि ही हिम्मत तुला मम्माने दिली आणि तू सर्वांसमोर तुझी कला जी आहे ती सादर करायला मंचावर आली. खूपच छान. मग तुझा आदर्श तुझी मम्मा आहे, तुला मोठं होऊन पुढे काय व्हायचं आहे?
0: मला मोठं होऊन तर साऊंड इंजिनिअरिंग करायची आहे. का? म्हणजे मला स्वतः रेकॉर्डिंग करता येईल, मला स्वतः व्हॉइसची, म्हणजे मी स्वतः गाणे पण बनवू करू शकेल आणि स्वतः म्हणजे कंपोज करू शकेल आणि स्वतः रेकॉर्डिंग करू शकेल. म्हणजे मला परत स्टुडिओमध्ये जायची काही गरज राहणार नाही.
1: क्या बात आहे, खूपच छान. हे सुद्धा स्वप्न बघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं का. आत्तापासून म्हणजे बऱ्याच जणांना आपण कसं असतं विचारलं ना तुला मोठं होऊन काय व्हायचं आहे, प्रत्येकाचं एक ठरलेलं वाक्य असतं, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं. या व्यतिरिक्त आज आकाशवाणीत आलेली तू पहिली बालमैत्रीण आहेस की तुझं जे ध्येय आहे ते तू सांगितलं मला साऊंड इंजिनियर व्हायचं आहे. मग आता आमच्या इथली साऊंड सिस्टीम बघितल्यानंतर तुला काय वाटतं आहे? बरं,
0: मला तर म्हणजे असंच वाटतं की मला पण सगळं हे शिकायचं म्हणजे सगळं शिकायचं म्हणजे ते पार्ट ऑफ साऊंड इंजिनिअरिंगच म्हटलं जाईल
1: नक्कीच. बरं, तुला जर एका दिवसासाठी शाळेमध्ये सांगितलं की तू आजच्या दिवसासाठी मुख्याध्यापक होणार आहेस, हां, प्रिन्सिपलचं तुला समजा पद देण्यात आलं, तर तुझा रिॲक्ट कसा असेल?
0: मी तर सगळ्यात पहिले सगळं रिशेड्यूल करेल, टाइम टेबल जे आहे सगळं रिशेड्यूल करेल.
1: बरं,
0: आमची जी मॅथ्सची मॅडम आहे ना, तर आमचा खेळण्याचा पिरियड जो असतो कधी घेऊन टाकतात.
1: बर,
0: त्यासाठी सगळ्यात पहिले मी ते जे स्टार्टिंग जे तीन पिरियड आहे ना ते पी पिरियड करेल.
1: बरं,
0: त्यानंतर जो म्हणजे

श्रोते हो, आत्ताच आपण आनंद मेळा या बालमित्रांसाठीच्या कार्यक्रमात चिन्मयी वाघमारे या बालमैत्रिणीशी पूनम बेडसे यांनी केलेल्या गप्पा ऐकल्यात. FM 100.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, सकाळचे 11:45 झाली आहेत. आता ऐकूया मिश्र संगीत. चंद्रशेखर सानेकर यांचं सुगम गीत विजय मोरे यांच्या संगीत निर्देशनात गात आहेत सुरेश वाडकर.

श्रोतोः मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जंगानंदपुरी आणि दलेर मेहंदी यांचं अल्बम गीत, जवाहर वाटल यांच्या संगीत निर्देशनात, गायक स्वर आहे दलेर मेहंदी यांचा।

श्रोतेहो, आत्ताच आपण रचना खडीकर आणि सहकारी यांच्या स्वरात योगेश यांचं बालगीत ऐकलं. संगीत होतं क्षमा यांचं. या बालगीताबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम येथे समाप्त करीत आहोत. FM 100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजत आहेत.

थोड्याच वेळात वनिता मंडळ हा महिला भगिनींचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो,

नमस्कार नमस्कार मैत्रिणींनो, आकाशवाणी रत्नागिरी निर्मित वनिता मंडळच्या आजच्या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, मे महिन्याची सुट्टी म्हणजे मज्जा आणि मस्ती करण्याची सुट्टी, आंबेगरे खाण्याची आणि खूप फिरण्याची सुट्टी. आणि हो, फिरणं म्हणजे कुठेही नाही हा, तर कोकण फिरण्याची सुट्टी, तर कधी मस्त थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची आणि अनेक गड किल्ले पायी फिरण्यासाठीची ही सुट्टी. मैत्रिणींनो, गड किल्ले पाहताना एक वेगळंच चैतन्य आपल्यामध्ये येतं. शिवछत्रपतींचा इतिहास प्रत्यक्ष पाहायला मिळतो. मन आनंदाने आणि विशेष म्हणजे अभिमानाने भरून येतं. म्हणूनच तर अशा ठिकाणी आपण नतमस्तक होतो.

0: मैत्रिणींनो, या गड किल्ल्यांवर जाणं म्हणजे साहसी काम. तिथल्या आडवाटा, वाटेत दिसणाऱ्या वृक्ष, लता, वेली, मोठमोठे पाषाण, तटबंदी हे सगळं आपल्याला भारावून टाकतं. आणि मग 1, 2, 3 असं करता करता कुणीतरी याच गडांवर किंवा उंच उंच शिखरांवर जाण्यासाठी आतुर होतं. अशाच काही गड किल्ल्यांची आणि शिखरांची भ्रमंती करणाऱ्या अंजली पिलंडकर यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांना आलेले अनुभव सुद्धा ऐकणार आहोत. संवादिका आहेत पूर्णिमा साठे. मैत्रिणींनो, आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय अंजली पिलंडकर यांना. एका हायस्कूलमध्ये त्या मुख्याध्यापक आहेतच, पण केवळ नोकरी न करता काही एक वेगळी आवड त्यांनी मनापासून जोपासलेली आहे आणि ती आवड आहे ती म्हणजे भ्रमंतीची, अर्थात गड किल्ले आणि ट्रेकिंगची आवड त्यांना आहे. तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या ठिकाणी आतापर्यंत प्रवास केला आहे, कुठली शिखरं पदाक्रांत केली आहेत, तसंच त्याबरोबर त्यांना इतर काही आवडी आहेत का, असं आज आपण त्यांच्याशी छान गप्पा मारणार आहोत. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: मी आत्ताच सुरुवातीला सांगितलं की भ्रमंतीची आवड तुम्हाला आहे आणि काही शिखरं सुद्धा तुम्ही सर केली आहेत, गड किल्ल्यांमध्ये जाऊन फिरून आलेला आहात.
1: हो.
0: तर सांगा, ही आवड आधीपासून होती का आत्ताच सुरू झाली?
1: ऍक्च्युली मला निसर्गात रमायला आवडतं, पण ट्रेकिंग वगैरे असं काही विषय मनात नव्हता सुरुवातीला. आधी मी खूप तब्येत माझी तेवढी साथ देणारी नव्हती. आणि महत्वाचं म्हणजे मला उंचावर गेल्यावर खाली बघितल्यावर गरगरायचं. एक फोबिया असतो ना उंचीचा, तो होता. पण कळसुबाईचं मात्र आकर्षण होतं मला.
0: अच्छा.
1: म्हणजे शाळेमध्ये भूगोल शिकवताना बाईंनी महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर वगैरे असं शिकवलेलं होतं, तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की आपण कधी पोहोचू शकतो तिथे. पण अचानक एकदा असंच माझी बहीण आणि तिथे जाऊन आली, त्यांना सुद्धा त्यांच्या ओळखीमध्ये एकीने नेलं होतं.
0: अच्छा.
1: आणि मग मला सुद्धा त्याची खूप उत्सुकता होती. कळसुबाई हे लहानपणापासूनच एक वेगळंच आकर्षण होतं आणि याच्या पुढे मी पण नक्कीच जाणार असं मी एक मनात ठरवलं. माझा एक विद्यार्थी आहे कौस्तुभ मयेकर म्हणून, तो सुद्धा ट्रेकिंग करतो आणि त्याला मी असंच विचारलं, त्याचे मी फोटो बघितले.
0: अच्छा.
1: आणि मग तू कोणाबरोबर गेला होतास असं त्याला विचारलं. मग तेव्हा त्याने सांगितलं की ड्रीम बॅकपॅकर्सचे शुभम कदम म्हणून आहेत, त्यांच्या बरोबर आपण ट्रेकिंग करतो. तो रत्नागिरीतलाच आहे शुभम कदम. आणि मी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याने मला सांगितलं की तुम्ही अगदी आरामशीर करू शकता, मी तुम्हाला सांभाळत नेईन. आणि खरोखरच जेव्हा मी कळसुबाई ट्रेक त्याच्याबरोबर केला तेव्हा त्याने मला अतिशय सांभाळत आणलं.
0: पहिल्या वर्षी कितव्या वर्षी सुरू केलं?
1: मी 49 वय होतं तेव्हा.
0: तुम्हाला उंचीचा फोबिया आहे असं तुम्ही म्हणाला होतात, मग तिथे गेल्यानंतरचा काय अनुभव होता? कळसुबाई शिखरावरती जेव्हा गेलात,
1: शब्दात वर्णन करता येणार नाही असा अनुभव होता
0: हा.
1: रात्री आम्ही चढायला सुरुवात केली होती, रात्री म्हणजे पहाटे 3:30 चढायला सुरुवात केली. त्यावेळी वातावरणामध्ये थोडासा खाली गरमी होती, साधारणपणे जून महिन्यामध्ये आम्ही गेलो होतो. आणि जेव्हा मी वरवर जसं उंचावर जायला लागलो तस तस मात्र हवेमध्ये गारवा जाणवायला लागला. आणि नंतर एका पर्टिक्युलर उंचीवर गेल्यानंतर ढगामधूनच जायला लागलं आम्हाला. मग ते बाष्प असतं ना ढगामध्ये, तर तसं बाष्प होतं ढगामध्ये, त्याच्यामुळे आमचे कपडे अक्षरशः घामाने पण आणि नंतर बाष्पाने ओलेचिंब झाले. आणि जेव्हा त्या शिखरापर्यंत आम्ही पोहोचलो, शिखरावर जेव्हा पाऊल ठेवलं तेव्हा तिथे कळसुआईचं दर्शन घेतलं आणि समोरचा सगळा जो वरून दिसणारा निसर्गाचा नजारा आहे, निसर्ग सौंदर्य आहे, अप्रतिम आहे, अप्रतिम.
0: आणि ते बघितल्यावर तुमचा फोबिया पण गेला?
1: हा नक्कीच. समोर बघितल्यानंतर हळूहळू जसजसं मी वर घेत जात गेले ना तस तसं मला ते उंचीचं नंतर काही वाटेन असं झालं. आणि तेव्हापासून मग मला उंचीचं आता तेवढा वाटत नाही काही.
0: बरोबर. साधारण आता तुम्ही म्हणाल की 49 वर्षी सुरू केलं आणि एका नव्या साहसाची तुम्ही सुरुवात केली आहे आणि कळसुबाई शिखर सर करून ट्रेकिंगचा श्री गणेशा केलायत आणि कळसुबाई म्हणजे एक अत्युच्च शिखर जे म्हटलं जातं तिथून सुरुवात केली आहे आणि गड किल्ल्यांवरती सुद्धा तुम्ही भ्रमंती केली आहे, तर ती सांगा थोडी, किती गड किल्ल्यांवरती फिरून आलायत?
1: 20 जास्त गड किल्ले मी सर केलेले, त्यामध्ये रायगड, प्रतापगड आहे, हरिहर आहे, कलावंतीण आहे, शिवनेरी आहे, गिरनार पर्वत मी चढून आलेली आहे, चढून अगदी 10,000 पायऱ्या मी वरती चढले आणि उतरले सुद्धा. नुकतंच आता मी नर्मदा परिक्रमा केली उत्तरवाहिनी.
0: बर.
1: त्यानंतर ट्रेल आहेत ना, देवकुंड धबधबा, भंडारदरा, या तर सरसगड आहे.
0: जेव्हा आपण असं वेगळं वाटेनी म्हणतो जातो म्हणजे एक ट्रीप वेगळी असते, एखाद्या प्रेक्षणीय स्थळी जाणं ही ट्रीप वेगळी असते,

0: आणि अशी भ्रमंती वेगळी असते. काय वेगळे पण जाणवलं तुम्हाला त्याच्यामध्ये?
1: आपण सहलीला जेव्हा जातो नुसतंच फिरण्यासाठी जातो, तिथे भौतिक सुख असतात, म्हणजे हॉटेल वगैरे असं असतं, खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय असते, पण ट्रेकिंग मध्ये मात्र तसं नसतं. आपल्याला निसर्गाशी जुळवून घेत जावं लागतं.
0: बरोबर.
1: दगडधोंड्यातनं काटेरी पायवाटा असतात, त्या तुडवत तुडवत आपल्याला जायला लागतं. तिथे तुम्हाला आराम असा नाही मिळत. कुठेही दगडावर बसायचं, मातीशी आपला खूप जवळचा संबंध येतो आणि दगडावर सुद्धा छान झोप लागते.
0: याच्यासाठी काय वेगळी तयारी करावी लागते?
1: आताच मी तुम्हाला सांगितलं सहली आणि अशी दुर्ग भ्रमंती यातला फरक आहे. आपण जेव्हा सहलीला वगैरे असं जातो तेव्हा आपण छान छान कपडे, जेव्हा ट्रेकिंग करतो तेव्हा आपण आयुष्य, निसर्गामधलं आयुष्य तिथे जगतो, इतिहास जो आहे तो आपण तिथे जगतो आपण.
0: बरोबर.
1: आपण छान छान कपडे नेतो, छान छान फोटो काढण्यासाठी एरवी आपण जेव्हा निसर्ग सहलींसाठी जातो तेव्हा, पण इथे मात्र तसं नसतं. आपल्याला रात्री जायचं असतं, टॉर्च घ्यावी लागते आपल्याला, कधी कधी काठी सोबत असणं आवश्यक असतं, काही काटेरी वाटा असतात त्या तुडवत तुडवत आपल्याला जावं लागतं, उंच जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे उंचावरनं स्लिपरी भाग घातनं जायला लागतं, त्यामुळे ट्रेकिंगचे प्रॉपर शूज आपल्याला लागतात आणि ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट. आणि एनर्जीसाठी आपल्याला पटकन आपल्याला काहीतरी एनर्जी मिळेल याच्यासाठी मेडिसिन्स थोडीशी घ्यावी लागतात.
0: पण मुळात कसं असतं की एक भीती असते काही जणींच्या मनामध्ये, मग मानसिक तयारी काय करावी लागते?
1: मानसिक तयारी म्हणजे पहिल्यांदा यदि अशक्य हा शब्द आपल्या मनातून पूर्णपणे काढून टाकायचा. 49 वर्षी जेव्हा मी ट्रेक केला तेव्हा मनामध्ये थोडीशी धाकधूक होती, आपल्याला हे जमेल की नाही असं मला वाटत होतं. पण नंतर मी जसं जसं हे ट्रेक करत गेले तस तसं माझ्या मनातली ही भीती गेली. महत्वाचं म्हणजे मला हे जमेल का हा जो प्रश्न आहे त्यावर आपण सकारात्मकच उत्तर दिलं पाहिजे असं मला वाटतं.
0: बरोबर. जेव्हा गडकिल्ले फिरायला तुम्ही जाता किंवा एखाद्या ट्रेक साठी जाता, तर आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत त्यातला सगळ्यात कठीण असा किंवा एक आव्हानात्मक असा कुठला ट्रेक वाटला तुम्हाला?
1: आव्हानात्मक हरिहर. अच्छा. हरिहर फोर्ट जो आहे तो आव्हानात्मक आहे, कठीण आहे चढण्यासाठी. त्याला चढताना ते मंकी क्लाइम्बिंग आहे ना, तसं करावं लागतं. म्हणजे सरळ आपण चढू शकत नाही, थोडा तो ट्रेक कठीण आहे. त्यानंतर दुसरा कळसूबाई.
0: मग त्याच्यासाठी काही विशेष तयारी करावी लागली होती तुम्हाला?
1: नाही.
0: किंवा काही ट्रेनिंग घ्यायला लागलं होतं?
1: नाही नाही, ट्रेनिंग वगैरे असं काही नाही. विशेष ट्रेनिंग वगैरे मी काहीच केलेलं नाही. मनात इच्छा असेल ना तर आपण सहज सर्व शक्य होतं, आपल्याला सर्व साधू शकतो आपण.
0: जेव्हा गडकिल्ल्यांची भ्रमंती केली, आता तुम्ही जसं म्हणाल की ऐतिहासिक वारसे असतात ते आपल्याला बघायला मिळतात, काय नेमकं जाणवलं ते पाहताना?
1: जेव्हा आपण या गडकिल्ल्यांवर जातो तेव्हा तिथल्या प्रत्येक तटबंदीमध्ये, दरवाजांमध्ये आणि कातळ पायऱ्यांमध्ये इतिहास जिवंत असल्याचा आपल्याला भास होतो. आणि ज्या वाटांवरून शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे चालले असतील त्याच वाटांवरून आपला पाय चालतो ही भावना अंगावर रोमांच आणणारी.
0: पावनभूमी
1: नक्कीच. आणि इतिहास पुस्तकात वाचणं आणि तो प्रत्यक्ष अनुभवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. त्यानंतर प्राचीन जे स्थापत्यशास्त्र आहे ते सुद्धा आपल्याला अनुभवता येतं, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेता येतो. त्या काळामध्ये मोठे जे किल्ले आहेत, गड आहेत, फॉर एक्झाम्पल हरिश्चंद्रगड, तिथे पाण्याचे टाके कोरलेले आहेत, त्या टाक्यांमध्ये गोडं पाणी आहे आणि 12 महिने ते टाके जे आहेत ते शुद्ध असं पाणी त्या ठिकाणी असतं.
0: अच्छा. किती अभ्यासपूर्ण हे सगळं बांधकाम त्यावेळी त्यांनी केलं.
1: हा, त्या काळातल्या लोकांनी नक्कीच.
0: आता तुम्ही म्हणलात की शाळेत शिकवणारा इतिहास जो शिकवला जातो, आपल्या पुस्तकातनं आपल्याला भेटणारा इतिहास आणि हा इतिहास प्रत्यक्ष अनुभवातला, यात फरक आहे. तर तुम्ही सुद्धा एक शिक्षिका आहातच, तर मग शाळेमध्ये शिकवताना आधी आणि हे ट्रेक केल्यानंतर काय तुम्हाला फरक जाणवला?
1: शाळेमध्ये पूर्वी मी जेव्हा शिकवायचे किंवा माहिती सांगायचे त्यावेळी मी फक्त माझ्या, मला जी आता IQ माहिती होती माझ्याकडे किंवा मी वाचन केलेलं होतं तेच मी मुलांना सांगायचे. पण प्रत्यक्ष जेव्हा मी अनुभव घेतला सर्वच बाबतीमध्ये, तर आता मुलांना जेव्हा मी शिकवत असते, सांगत असते, तेव्हा त्या सगळ्या अनुभवांचा मला फायदा होतो. मुलांना मी प्रत्यक्ष गडकिल्ल्यांची रचना, त्यानंतर तिथला इतिहास, त्या लोकांची त्या काळात असणारी हुशारी, त्या काळामध्ये त्यांनी किती अभ्यासपूर्ण सगळी माहिती घेऊन सर्व गोष्टींची रचना केलेली आहे हे सगळं मी आता स्वतः अनुभव घेतल्यामुळे मुलांना प्रखरपणे त्यांच्या समोर मांडू शकते.
0: बरोबर.
1: मुलांसाठी त्यांचे शिक्षक हे त्यांचे रोल मॉडेल असतात. आणि जेव्हा मी स्वतः या वयामध्ये ट्रेकिंग करते, अशा गडकिल्ल्यांची भ्रमंती करते, तर माझ्यामध्ये जी एनर्जी आहे,

0: माझ्यामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती अपसुक मुलांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करते. माझ्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे की मी काहीही करू शकते. आता एक भीती जी होती ना ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे. उलट अशा प्रकारच्या साहसी गोष्टी करण्याची मला आधी थोडी थोडी आवड होती. मी झिपलाईन केलेली आहे. आपल्या रत्नागिरीमध्ये भगवतीच्या किल्ल्याची ते गुहा आहे, त्या गुहेमध्ये सुद्धा पाण्यामध्ये आतपर्यंत मी गेलेली आहे. आणि आता मला रॅपलिंग आणि पॅरासिलिंग करण्याची इच्छा आहे.
1: अरे वा, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत.
0: धन्यवाद.
1: हे जेव्हा आपण सगळे ट्रेक्स वगैरे किंवा ही जी भ्रमंती करतो वेगळी, तर त्यासाठी स्वतःची सुरक्षा ही सुद्धा खूप महत्वाची असते, तर त्यासाठी काय काळजी घ्यायची असते?
0: मी जे ग्रुप्स आहेत त्यांच्या बरोबर मी ट्रेक केलेले आहेत आणि ते आपल्याला ते जे लीडर्स आहेत ते आपल्याला अतिशय सांभाळून नेतात. सोबत आपल्या काठी एक उतरताना म्हणजे मला तरी लागते या वयामध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा पायामध्ये क्रॅम्प येण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्यासोबत एक काठी असली पाहिजे. ट्रेकिंगसाठी योग्य प्रॉपर शूज लागतात आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची तयारी पाहिजे. जे समोर येईल, जी समस्या समोर येईल त्याला फेस करण्याची क्षमता आपल्या मनात पाहिजे.
1: बरोबर आहे. आणि मुळात त्याची आवड तर हवीच.
0: अर्थातच आवड असल्याशिवाय काही होणारच नाही. मी हे ट्रेक करते ते माझे ट्रेक माझ्या मिस्टरांना फारशी आवड नाहीये पण त्यांचा सपोर्ट असतो आणि माझे दोन्ही मुलगे माझ्या सोबत असतात.
1: बरोबर.
0: ट्रेक करताना आणि माझा लहान मुलगा तर आता ट्रेकिंग साठी लीडिंग पण करतो.
1: अरे वा,
0: वेळ मिळेल तेव्हा करतो पण आवड आहे त्याला. पण दोन्ही मुलं मला खूप सांभाळून नेतात.
1: नक्कीच, कुटुंबाची साथ असल्याशिवाय अशा आपण वेगळ्या वाटेवरून जाऊ शकत नाही.
0: अर्थातच
1: गुजरात राज्यामधलं जे गिरनार पर्वत आहे तो पूर्ण पर्वत चढून तुम्ही उतरलायत आणि तिथली जी 42 किलोमीटरची आध्यात्मिक पदभ्रमंती किंवा तिला आपण परिक्रमा म्हणू शकतो तीही तुम्ही केली आहे, तर काय वेगळा अनुभव तुम्हाला तिथे आला?
0: खूप सुंदर अनुभव होता तो. गुरुशिखरावर मी रात्री 9 वाजता सुरुवात केली चढण्यासाठी. हळूहळू 2000 पायऱ्यापर्यंत जाणंच, त्या 2000 पायऱ्या आहेत ना पहिल्या, तिथे आपले दत्तगुरु आपली सत्व परीक्षा बघतात.
1: कसोटी तिथे असते.
0: कसोटी पहिली कसोटी तिथेच लागते. त्या पायऱ्या खूप कठीण आहेत सुरुवातीच्या 2000 पायऱ्या. अगदी सुरुवातीला चढताना 1000 पायऱ्या झाल्यावर आपल्याला हे चढता येईल की नाही, चढू शकतो की नाही असं एक वाटलं होतं मनामध्ये, कसं चढणार आपण. पण 2000 पायऱ्यांच्या नंतर हळूहळू दत्तगुरूंचं नाव घेत मी वरती गेले. त्रिपुरी पौर्णिमा होती आणि 1:30 वाजता तिथे मी पोहोचले गुरुशिखरावर. तिथे गेल्यानंतर एवढ्या 10000 पायऱ्या चढल्यानंतर एक थकवा असतो ना तो अजिबात जाणवला नाही. तिथे गेल्यानंतर दर्शन झाल्यानंतर जो आनंद झाला त्यामध्ये सगळा थकवा नाहीसा झाला. पुढे थोडा वेळ तिथेच आम्ही नैवेद्य वगैरे घेतला आणि उतरायला सुरुवात केली. साधारणपणे 5000 पायऱ्या उतरण्यासाठी आम्हाला 6 वाजले. अंबादेवीचं देऊळ आहे तिथे आणि तिथून मग रोपवे चालू होतो. माझ्या बरोबर जे होते सहकारी ते म्हणाले आम्ही रोपवेने उतरणार पण 7 वाजता रोपवे चालू होणार होता. मग 1 तास थांबण्यापेक्षा मी असं म्हटलं की आपण उतरायला सुरुवात करूया आणि मग आम्ही रात्री ते थकलेले होते ते म्हणाले आम्ही 1 तास इथेच झोपतो. मी म्हटलं नको, मी चालायला सुरुवात करते आणि मी चालायला सुरु केलं. हळूहळू पहाट होत गेली, उजेड झाला. तेव्हा रात्री चढताना काहीच दिसलं नव्हतं अंधारामध्ये पण वर्णन नंतर बघितल्यानंतर खूप छान वाटलं. सुरुवातीला जेव्हा मी उतरत होते तेव्हा माझ्या मनात एक छोटासा थोडासा अहंकार निर्माण झाला होता थोडासा की मी 10000 पायऱ्या चढले आणि आता मी पुन्हा त्या 10000 पायऱ्या मी उतरते. थोडीशी आत्मप्रौढीसारखं झालं होतं मला. पण जेव्हा मी उतरत गेले ते सुद्धा मला दत्तगुरूंनीच दाखवून दिलं की अहंकार करणं चुकीचं आहे. जेव्हा मी उतरत गेले तेव्हा समोर मी बघितलं ते जे तिथे स्टॉल्स असतात तर ते स्टॉल्सवाले मोठमोठे सिलेंडर त्यांच्या सगळं दुकानांचं सामान वगैरे सगळं घेऊन ते वरती सहज चढत येत होते, उतरत होते. त्याच्यात बायकांचा सुद्धा मुलांचा समावेश होता. ते सगळं बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली की आपण नुसतं चढलो आणि उतरलो तर आपल्याला काहीतरी वाटतंय आपण काहीतरी मोठं तीर मारलाय की काय. पण जेव्हा ते बघितलं तेव्हा माझ्या मधला तो अहंकार गर्वहरण झाला माझं.
1: लोकांसाठी हे रोजचं आहे.
0: हा, त्यांचं रोजचंच आहे. म्हणजे आपण त्यात काही नवीन काहीच केलं नाही असं मला वाटलं.
1: अगदी खरंय. आणि त्यानंतर जी 42 किलोमीटरची परिक्रमा आहे त्याबद्दल सांगा.
0: 42 किलोमीटरची परिक्रमा तर खूपच चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे ती. आपल्याला जंगलातून प्रवास करावा लागतो आणि हा जंगलातून प्रवास करताना तिथे जंगली श्वापद सुद्धा आहेत. मध्ये मध्ये साधू महाराजांचे मठ आहेत. अनेक वर्ष तपश्चर्या करणारे साधू त्या ठिकाणी त्यांचा वावर

0: थोडं आध्यात्मिक सुद्धा वातावरण आहे तिथे. छान वाटत होतं, फक्त ग्रुपिंग ग्रुपिंगने चालायचं, कारण काही वेळा श्वापदांची भीती असते. पण परिक्रमा खूप खडतर आहे, खूप खडतर आहे. मध्ये मध्ये चढ उतार आहेत, स्लिपरी आहे, दगडधोंडे आहेत, त्या दगडधोंड्यातून वाट काढत आपल्याला जावं लागतं. पण याच्यात एक लक्षात येतं की आयुष्य सुद्धा असंच आहे, कुठेही तुम्हाला सरळ सहज काहीच मिळणार नाहीये. मध्ये मध्ये अडचणी संकटे येणार आहेत, आणि त्या संकटी अडचणींतून मात काढत मार्ग काढत आपल्याला पुढे पुढे जायचं
1: आहे. आता तुम्ही सांगितलं की गिरनार पर्वत आणि तिथली परिक्रमा ही एक वेगळीच आध्यात्मिक उंची देणारी अशी ही परिक्रमा आहे, आणि अर्थातच एक मानसिक परिवर्तन मला वाटतं आपल्यामध्ये होतं यामधूनच. आणि शारीरिक कस आपण म्हणतो ते जी गडकिल्ल्यांची भ्रमंती आहे त्याच्यातून होत असतो. गडकिल्ल्यांवर फिरत असताना आपण बघतो की अनेक ठिकाणी पाडे वस्ती अशी आदिवासी समाज किंवा त्याला पाडेच आपण म्हणतो, तर तिथलं जनजीवन तुम्हाला अनुभवता आलं, काय सांगाल त्याबद्दल?
0: दुर्गम भागातील आदिवासी लोकांचं संघर्षमय जीवन मला जवळून अभ्यासता आलं, बघता आलं. अतिशय कमी साधनांमध्ये हे लोक त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं तर आनंद दिसतो, खूप आनंदी असतात. हे छान निरागस हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि आपण सगळ्या सुविधा सोयी आपल्याकडे उपलब्ध असून सुद्धा आपण काही ना काही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तक्रार करत असतो. मला याच्यातून शिकायला मिळालं की जे आपल्याकडे आहे त्याबद्दल आपण परमेश्वराचे निसर्गाचे आभार मानले पाहिजेत. आम्ही जेव्हा किल्ल्यांवरून उतरतो तेव्हा हे याच लोकांकडे आमचं जेवण वगैरे असतं, साधं पिठलं भाकरी, खूप छान. त्याच्यामध्ये एक त्यांच्या मनातला एक जेवण आपण करताना तो आनंद असतो ना, तो सुद्धा त्यामध्ये उतरतो, सात्विकता उतरते आपली, तर खूप गोड लागतं, खूप सुंदर जेवण लागतं ते.
1: खरंय, तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळालेले आहेत, तसंच पर्यावरण दूत म्हणून तुम्हाला सन्मानित केलेलं आहे, तर नेमकं काय सांगाल?
0: मुलांमध्ये स्वच्छता आणि प्रदूषण होऊ नये याच्यासाठी आत्ता मुलांमध्ये भावना रुजवणं महत्वाचं आहे, कारण हेच आपले उद्याचे भावी नागरिक आहेत. या पर्यावरणाला आत्ता जो धोका पोहोचतोय त्यामुळे पुढे काय होणार आहे हे जर आपल्या आत्ताच्या पिढीला जर आपण सांगितलं तर पुढे ती सुद्धा सर्व या धोक्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला म्हणजे पर्यायाने पृथ्वीला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे हे त्यांना कळेल, आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होईल.
1: बरोबर.
0: रत्नागिरी नगर परिषदेकडून ही ज्या वेगवेगळे उपक्रम या संदर्भात राबवले जातात त्या सर्व उपक्रमांमध्ये आमची शाळा सहभागी होते. यावेळेला रत्नागिरी नगर परिषदेमार्फत एक स्पर्धा घेण्यात आलेली होती.
1: अच्छा.
0: जिंगल स्पर्धा होती स्वच्छतेविषयी, तर त्या जिंगल स्पर्धेमध्ये मी भाग घेतला होता आणि एक जिंगल लोकांना स्वच्छतेचं पर्यावरणाचं महत्व पटवून देणारं आणि आपली रत्नागिरी स्वच्छ सुंदर रत्नागिरी ठेवा याच्यासाठी आवाहन करणारं एक जिंगल मी लिहिलं होतं. त्यानंतर आमची शाळा, शाळेतले विद्यार्थी या स्वच्छतेसाठी असणाऱ्या प्रभात फेरींमध्ये किंवा त्यानिमित्त होणाऱ्या निबंध स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. वृक्षारोपण, वृक्ष वाचवण्यासाठी प्रभात फेऱ्या, जनजागृती फेऱ्या आमच्या शाळेकडून काढल्या जातात.
1: अच्छा.
0: उपक्रम मला राबवायला सांगितले त्याच्यात मी सहभाग घेतला होता.
1: बरोबर. तर हे जे सगळे आता तुम्ही सांगितलेत ते उपक्रम तुम्ही विद्यार्थ्यांतर्फे सगळे राबवून घेतलेत आणि म्हणूनच तुम्हाला पर्यावरण दूत असा हा सन्मानित केलेला आहे. मला सांगा की पर्यावरण म्हटलं की आता पुन्हा एकदा मी तुमच्या भ्रमंतीकडे जाते की एवढे तुम्ही आतापर्यंत फिरलायत, भ्रमंती केली आहेत, काय जाणवलं तुम्हाला या बाबतीत?
0: लोक दुर्ग भ्रमंती करत असताना थोडं आपण सामाजिक भान राखलं पाहिजे, हे लोकांच्या लक्षात येत नाही. भरपूर सारे प्लास्टिक्स बॉटल्स वगैरे किंवा रॅपर्स घेऊन जाणार आणि अशा प्रकारच्या किल्ल्यांवर वगैरे टाकले जातात, ते तिथेच वापर करायचं, तिथेच टाकलं जातं लोकांकडून. मला असं वाटतं की आपण ज्या गडकिल्ल्यांवर जातो ते तसेच अबाधित राखण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे.
1: बरोबर.
0: ते सुरक्षित राखण्यासाठी आता हल्ली प्रयत्न करतात. आम्ही जेव्हा ट्रेकिंगला जातो तेव्हा ते ट्रेक लीडर्स, आमचे जे ट्रेक लीडर्स आहेत ते आम्हाला पहिल्यांदा सूचना देतात की कुठल्याही प्रकारच्या साधा गोळीचा कागद सुद्धा आपण तिथे टाकायचं नाही. ते एक सवय लागलेली आहे आम्हाला आता की जे काही आपण खाणार आहोत ते आपल्या बॅगमध्येच ठेवायचं. तिथे कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला त्या तिथल्या स्थापत्यशास्त्राला किंवा त्या निसर्गाला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये त्याच्यासाठी आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे.
1: मला सांगा की एक महिला म्हणून हा ट्रेक करताना तुम्हाला अनेक अनुभव आले, ते तुम्ही शेअरही केलेत. अनेक जणींना असं वाटत असेल ही मुलाखत ऐकल्यानंतर की आपण पण जायला हवं, तर मुळात काय मानसिकता हवी किंवा त्यांना एक मैत्रीण म्हणून काय सल्ला द्याल?
0: महिलांना मी असं सांगेल की एज इज जस्ट अ नंबर.

0: वय हा फक्त आकडा आहे. आपण स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे.
1: बरोबर.
0: लग्न, मुलं, संसार आणि नोकरी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडतच असतो, पण हे करत असताना आपण स्वतःला विसरून जातो. स्वतःसाठी सुद्धा थोडा वेळ काढला पाहिजे, स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा जगण्याची थोडी वेळ आलेली आहे असं मला वाटतं. आणि एक असं एक मानसिकता असते की 50 आली की आपण विश्रांती घ्यायची, आराम करायचा आणि तब्येतीच्या तक्रारी.
1: बरोबर.
0: पण ही चौकट आपण मोडली पाहिजे. तुम्ही तुमचं आवडीचं कुठलंही क्षेत्र निवडा आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करा.
1: बरोबर.
0: ज्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. निसर्गाच्या सानिध्यात रमा. एरवी आपण असंच शारीरिक व्यायाम किंवा काही करत नाही, एक्सरसाइज करत नाही, किमान त्या आपण त्या ठिकाणी जाण्यासाठी चालतो, चढ उतार करतो, त्यामुळे आपला फिटनेस सुद्धा राहतोच.
1: बरोबर.
0: त्यामुळे अगदी छोट्या छोट्या गोष्टींनी आपण सुरुवात करायची आणि मग हळूहळू आपण मोठ्या मोठ्या गोष्टी करत जाणार आहोत.
1: बरोबर.
0: त्यामुळे सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा. एक दिवस नक्कीच तुम्ही चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी करू शकता.
1: बरोबर.
0: तेवढा आत्मविश्वास आपल्या मनामध्ये हळूहळू निर्माण होतो.
1: अगदी खरंय. अगदी जाता जाता विचारते की हे सगळं करण्यापूर्वीच्या तुम्ही आणि ट्रेकिंग नंतरच्या तुम्ही स्वतःमध्ये काय बदल जाणवला तुम्हाला?
0: पूर्वी मला असं वाटायचं की मी उंचावर वगैरे जाऊ शकत नाही. साधारणपणे सेकंड फ्लोअर वर जरी मी गेले तरी मला खाली बघताना भीती वाटायची. पण कळसुबाई गिरनार सारखे ट्रेक मी केले, त्यानंतर माझ्यातला हा फोबिया नाहीसा झाला, पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. माझ्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. आणि स्वतः जर आपलं मन खंबीर असेल तर आपण आपलं वय जे आहे हे शरीराला कधीच थकू शकत नाही असं मला वाटतं. ट्रेकिंग करताना अचानक एखादा खडक येतो मध्येच, एखादं कठीण चढण येतं किंवा हवामान सुद्धा खराब होतं. कारण कळसुबाई पहिलाच ट्रेक मी जेव्हा केला तेव्हा जाताना नॉर्मल सगळं होतं, पण उतरताना निम्म्यावर आल्यानंतर एकदम अचानक वातावरणामध्ये बदल झाला. काळे ढग जमा झाले आणि खूप कडकडाट, विजांचा कडकडाट, गडगडाट होऊन पाऊस कोसळायला सुरुवात झाली आणि वातावरणात सगळं पूर्ण बदलून गेलं. आणि चिखल सगळीकडे, उतरताना वाट स्लिपरी झाली, पाय घसरत होते आणि शूजवर सगळा चिखल चढल्यामुळे चालायला सुद्धा, पावलं उचलताना सुद्धा जड जात होतं. अशा प्रकारचं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हा त्याला तोंड कसं द्यायचं हे सुद्धा मला त्या ट्रेकने शिकवलं. आपण अशा प्रकारचं जर हवामान, अशा प्रकारची परिस्थिती आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आली तर आपण रडत बसायचं नाही, तर मार्ग काढायचा आणि रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा वापर करायचा. माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये असं एखादी समस्या येते तेव्हा मी घाबरत नाही. असं एखादं काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मी आधी शांत होते, शांत डोक्याने त्याचा विचार करते आणि मग त्या समस्येला, प्रॉब्लेमला सामोरं जाण्याची, मार्ग शोधण्याची वृत्ती माझ्यामध्ये निर्माण झाली असं मला वाटतं.
1: अंजलीताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या या छान भ्रमंतीविषयी, गड किल्ल्याविषयी छान माहिती शेअर केली आमच्या बरोबर, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे, सर्व मैत्रिणींतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद, नमस्कार. तसंच तुम्हाला पुढच्या सगळ्या ट्रेकसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते.
0: आपणही मला आमंत्रित केलं आणि माझ्या या गडकिल्ल्या भ्रमंतीच्या बाबतीत मला अनुभव व्यक्त करण्यासाठी संधी दिलीत त्याबद्दल रत्नागिरी आकाशवाणीचे मी आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद. मैत्रिणींनो, अंजली पिलंडकर यांच्या या मुलाखतीतून तुम्हालाही वाटलं असेल की आता आपण सुद्धा जायला हवं असं मस्त निसर्गाच्या सानिध्यात, हो ना? अहो मग वाट कसली पाहताय? मनापासून ठरवा आणि चला फिरायला, आपला इतिहास प्रत्यक्ष पाहायला. मैत्रिणींनो, आपलं कोकण सुद्धा निसर्ग सौंदर्याच्या बाबतीत समृद्धच आहे. कौलारू घरं, रानात हरवलेल्या पायवाटा, सुंदर समुद्र, हिरवे डोंगर, पशुपक्ष्यांचा किलबिलाट, सारं कसं मनात घर करणारं.

0: मैत्रिणींनो, अशा या कोकणाचं सौंदर्य म्हणजे वर्णन करावं तितकं थोडं, त्याचप्रमाणे तारीफ करावी अशी इथली खाद्य संस्कृती सुद्धा आहे. चला तर कोकणातील काही पाककला जाणून घेऊया उल्का पटवर्धन यांच्याकडून. त्यांच्याशी बातचीत करतात पल्लवी गोरसे.
1: कोकण आणि मे महिना म्हणजे रानमेवा हा हवाच, हो की नाही? खरं तर वेगवेगळ्या ऋतूत आपण वेगवेगळ्या फळांचा आनंद घेतच असतो, पण कोकणात मे महिन्यात बाकी सगळी फळं जरी असली तरी रानमेव्याचा आनंद घेणं, या रानमेव्यांच्या सुद्धा सुंदर सुंदर रेसिपी बनवल्या जातात, काही साठवणीच्या तर काही त्वरित असतात, जेणेकरून याचा आनंद आपण वर्षभर घेऊ शकतो. श्रोते हो, अशाच काही सुंदर सुंदर रेसिपी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय उल्काताई पटवर्धन यांना. उल्काताई नमस्कार.
2: नमस्कार.
1: आज मी उल्लेख केला की रानमेवा आणि आपलं कोकण यांचं एक वेगळंच नातं आहे आणि जो माणूस कोकणात राहतो तो रानमेवाचा तर आनंद घेतोच, पण त्याबरोबर होणाऱ्या रेसिपी

0: सुद्धा करत असतो. मग उल्काताई, आज आपण कुठली रेसिपी सांगूया श्रोत्यांना पहिल्यांदा?
1: आधी आपण रानमेव्यापैकी म्हणजे पहिल्यांदा रतांब्याचं पन्ह सांगूया.
0: बर,
1: हा, त्याच्यासाठी आता घ्यायचं साहित्य मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. आपण 10-12 चांगले अगदी पक्व झालेले असे रतांबे घ्यायचे, त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायला गूळ पाहिजे, तर त्याला वेलची लागते, नंतर मीठ आणि थोडीशी ओली मिरची, म्हणजे असं, हा, तिखट गोड अशा चवीचं आणि वेगळ्या स्वादाचं असं आपलं रतांब्याचं पन्ह ते तयार होतं. आता ते रतांबे आपण काढून घ्यायचे झाडावरचे पक्व झालेले असे, नंतर ते स्वच्छ धुवायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यावर ते आपण फोडायचे. फोडताना सुद्धा शक्यतो दोन भाग व्यवस्थित करायचे.
0: बरोबर,
1: म्हणजे
0: बिया कोकम फोडणं हे सुद्धा एक कला
1: आहे. म्हणजे ते व्यवस्थित जर फोडलं तर त्याच्यापासून आपण पन्हही करू शकतो आणि अमृत कोकमही करू शकतो. असे आपण रतांबे फोडून घ्यायचे, नंतर त्या बिया असतील त्या बियांमध्ये पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं आणि चांगले कुस्करून अगदी हातानं चांगल्या मॅश करून घ्यायच्या बिया, म्हणजे कुस्करून घ्यायच्या बिया, नंतर त्या आपण गाळणीवर गाळून घ्यायच्या.
0: अच्छा, म्हणजे त्याचा गर आपल्याला,
1: सगळा गर आपल्याला मिळतो. आणि नंतर त्यामध्ये आपण थोडीशी मिरची, म्हणजे मिरची म्हणजे भरपूर लावायची नव्हे, अगदी 4-5 ग्लास जर सरबत असेल तर त्याला अर्धी मिरची, मीठ घेऊन त्याच्यात चुरडून अशी मिरची लावायची आणि या पन्ह्याला गूळ घालायचा.
0: अच्छा,
1: हा, गूळ, मीठ, मिरची आणि वेलची पावडर. वेलची पावडरही त्याला लागते, कारण वेलचीचा एक स्वाद वेगळा येतो. वेलची आणि मिरची असा वेगळा स्वाद छान लागतो आणि हे असं आंबट गोड तिखट चवीचं पन्ह खूप छान लागतं. आता या 10-12 रतांब्यामध्ये आपलं साधारण 4-5 ग्लास सरबत होऊ शकतो.
0: आणि तुम्ही म्हणालात तसं की समजा त्यातलं काही उरलं तर तुम्ही त्याचं कोकम सरबत,
1: आणि ज्या कोकम उरतात ना त्या कोकमाच्या वाटामध्ये आपण जर साखर भरून उन्हात ठेवली किंवा असं थर लावून बरणीत जरी ठेवला, एक कोकमाचा थर एक साखरेचा थर असं करून जरी ठेवलं तरी त्याच्यापासून आपल्याला अमृत कोकमही मिळू शकतो.
0: अगदी, जे तुम्ही बाजारात जाऊन 2 मिनिटात आणता ती रेसिपी आपण
1: अगदी आणि घरच्या घरी केल्याचा आपल्याला आनंद मिळतो.
0: मला एक सांगा की आता उल्काताई तुम्ही म्हणालात की हे जे तुम्ही थर लावून ठेवायचं हे किती दिवस ठेवावं लागतं?
1: उन्हात ठेवलं तर 7-8 दिवसात ते होतो,
0: होऊन जात.
1: तेव्हा त्यामध्ये जिरं मीठ घालून आपण त्याला 1:5 प्रमाण 1:7 प्रमाण असं घालून त्याचं कोकम सरबतही तयार करू शकतो.
0: वा वा, छान उल्काताई, एकाच रेसिपी मध्ये तुम्ही 2 रेसिपी सांगितल्यात जवळजवळ.
1: आणि रतांब्याचं पन्ह हे खूप चवीला छान लागतं आणि विशेषतः ते चैत्र महिन्यात पूर्वीपासून केलं जायचं.
0: बरोबर,
1: जेव्हा आपल्याकडे चैत्रा गौरीचं हळदी कुंकू असेल त्यावेळी रतांब्याचं पन्ह आणि आंब्याची डाळ असा
0: ठरलेला मेनू,
1: असा तो ठरलेला मेनू असायचा.
0: अगदी अगदी,
1: त्याला कलरही छान येतो, चवही छान येते, असं आपलं रतांब्याचं पन्ह तयार
0: होतं. मस्तच एकदम. खरं तर हा मगाशी मी उल्लेख केला तसं की रान मेवा हा आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भागच आहे, नाही का? म्हणजे हा मे महिना असतो तेव्हा आपण नुसतेच आंबेच खातो असं नाहीये, तर जसजसा वसंत ऋतू येऊन फळं ही सगळी यायला लागतात तसतसं प्रत्येक फळ आपण खाल्लंच पाहिजे असं एक काय म्हणायचं आपल्या डोक्यात असतंच की नाही नाही मला या सीझनला हे फळ खायचंच आहे. आणि त्यातली एक सुंदर रेसिपी तुम्ही आमच्या श्रोत्यांना सांगितली. उल्काताई, दुसरी रेसिपी कुठली सांगाल?
1: आपण काजूचीच करूया ना दुसरी रेसिपी.
0: चालेल ना, अगदी
1: काजूची बोंडाची रेसिपी करूया.
0: चालेल,
1: म्हणजे काजूच्या बोंडूचं भरीत करतात.
0: बरं,
1: भरीत करतात, सरबत करतात, भाजी करतात, असे विविध प्रकार करता येतात.
0: अच्छा,
1: तर आपण त्यातला आज आपण भरीत करूया.
0: म्हणजे जो काजू आपण दिसतो बघतो आपण त्याच्यावरती जे फळ येतं,
1: हा, त्याला काजूचं बोंड म्हणतात,
0: बोंड असं म्हणतात.
1: आणि त्या काजूच्या बोंडूचं आपण भरीत करणार.
0: अच्छा, सांगा मग याची रेसिपी आणि आधी साहित्य सांगा.
1: आधी साहित्य, म्हणजे चांगले पिकलेले, म्हणजे पूर्ण पिकलेले असे ते आपल्याला बोंडू मिळायला पाहिजेत.
0: बरं,
1: ते आणायचे, नंतर त्याच्या काजू काढून घ्यायच्या आणि दोन्ही बाजूचे देठ काढून आपण त्याचं फोडी करून घ्यायच्या. आणि त्याचं साहित्य तुम्हाला सांगते, मीठ लागणार आहे.
0: अच्छा,
1: साखर, ओली मिरची, दही, फोडणीसाठी तूप,
0: जिरं,
1: कारण त्याला तूप जिऱ्याची आणि हिंगाची खमंग फोडणी हवी.
0: वा, वा, वा.
1: आणि जर कोणाला आवडत असेल, कारण बऱ्याच जणांना मोहरी आवडते, तर ह्या बोंडूच्या भरिताला जर मोहरी वाटून लावली तर एकदमच छान लागतं. असं तर प्रथम
0: वाटतं हे साहित्य अगदी घरातलंच आहे.
1: अगदी अगदी,
0: म्हणजे ह्या रेसिपी इतक्या खर तर सोप्या आहेत, फक्त त्या आता मागे पडल्यात थोड्याशा की आपण त्यांच्याकडे तसं दुर्लक्षच करतो असं म्हटलं तर हरकत नाही. किती साध्या साध्या गोष्टी आहेत, अगदी रोजच्या जेवणातल्याच आहेत.

0: सांग आता कृती.
1: बऱ्याच जणांना माहितीही नाहीये या रेसिपी. तर आता प्रथम काय करायचं, बोंडू आणायचे, ते स्वच्छ धुवायचे, त्याची काजू काढून घ्यायची, दोन्ही बाजूची देठ काढून घ्यायची आणि ते चिरून घ्यायचे, बारीक फोडी करून घ्यायच्या. नंतर या फोडी आपण वाफवून घ्यायच्या.
0: अच्छा,
1: हा वाफवून
0: रेग्युलर कुकरला लावायचं
1: अगदी, किंवा आपण भातावर जरी डिशवर ठेवल्या तरी सुद्धा त्या चालतात. अशा वाफवून घ्यायच्या. त्यानंतर त्या पोळी वाफवून थंड करून घ्यायच्या. थंड करून घेतल्या की त्यावर आपण हे सगळं साहित्य घालायचं, म्हणजे मीठ घालायचं, ओली मिरची घालायची, असं सगळं साखर घालायची.
0: मगाशी तुम्ही एक मोहरीचा उल्लेख केला की मोहरी लावायची म्हणजे काय करायचं.
1: मोहरी लावायची म्हणजे मोहरी वाटायची.
0: बर,
1: मोहरीची पावडर म्हणजे मिक्सरला वाटली तरी चालते, आपल्या घरात मोहरीची पावडर असते ही केलेली, तर ती घ्यायची, थोडीशी घुसळायची दह्यात.
0: अच्छा,
1: आणि ती त्या भरित्याला लावायची.
0: मोहरी नाकात
1: नाकात गेली पाहिजे अगदी. जसं मोहरीच्या आंब्याला मोहरी लागते तशीच ही मोहरी सुद्धा छान लागते.
0: अच्छा,
1: आणि मग या आपण भरिताला हे सगळं दही मिरची मीठ सगळं घालून झाल्यावर वरून चांगली तुपाची खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग घालून खमंग फोडणी द्यायची. जिरं हिंग कडीपत्ता घालायचा आणि छान खमंग फोडणी द्यायची.
0: झाली
1: डाव्या बाजूचं आपलं भरीत तयार.
0: मी आता अगदी म्हणणारच होते, खर तर डावी बाजू ही खूप महत्वाची असते. भाज्या तुम्ही कितीही केल्या तरी नेमकं डाव्या बाजूला चमचमीत काय आहे हे सगळेच जण शोधत असतात. आणि या मे महिन्यात विशेषतः या रानमेव्यांची ही अशी डावी बाजू खरंच आपल्याला आनंद देते, कारण ती 12 महिने मिळत नाही. खूपच छान. आता कुठली रेसिपी सांगणार आहात?
1: आता खरं म्हणाल तर मे महिना सुरू आहे, तर आपल्याकडे अधिक मासाची आता सुरुवात झालेली आहे. प्रत्येक सासूबाईंची जावयाला वाण देण्यासाठी गडबड सुरू आहे.
0: नक्की,
1: जावयांना वाण देण्यासाठी एकतर अनारसे करतात, म्हैसूर करतात, बत्तासे करतात, अशा विविध रेसिपी करतात. आणि त्या 33 देण्याची जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा समजून त्या जावयाला ते वाण देण्याची पद्धत आहे. प्रत्येकाकडे सध्या लगबग सुरू आहे, कारण आता महिना सुरू झालेला आहे. मुली आपल्या घरी येतात आईची ओटी भरायला, आपण जावयाला बोलावतो, जावयाला बोलावून त्याचं आदरातिथ्य करतो, त्याला गोडधोड खायला करतो आणि सगळ्यांचे मानपान करतो.
0: अगदी
1: असा हा अधिक महिना असतो, त्याला पुरुषोत्तम मास
0: असंही म्हणतात. बरोबर आहे.
1: त्याच्यासाठी आपण अनारशांची रेसिपी बघूया.
0: अरे वा छान, अनारसे तर मला वाटतं सगळ्यांच्याच आवडीचे आहेत, पण बऱ्याचदा कठीण म्हणून ते लांब ठेवले जातात, नाही का? तर मग आम्हाला ऐकायचीच आहे आज ही रेसिपी, सांगा.
1: आता अनारसे करण्यासाठी प्रथम आपल्याला तांदूळ पाहिजे, शक्यतो म्हणजे सुवासिक असेल तर चांगलं. त्यानंतर गुळ, तूप तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरलं तरीही चालतं, आणि खसखस, अगदी साहित्य मोजकच आहे.
0: बरोबर, पण त्याचं प्रमाण महत्वाचं असेल नाही.
1: आता समजा अर्धा किलो तांदूळ घेतले तर जवळजवळ तेवढाच गुळ लागतो.
0: अच्छा,
1: आणि वेलची घालायची, म्हणजे एवढंच साहित्य मोजक, 4-5 साहित्यातच आपले हे अनारसे होतात.
0: बरोबर.
1: आणि ते करणं थोडं क्लिष्ट आहे,
0: थोडं नाजूक काम आहे.
1: नाजूक काम, नाजूक हाताने करायचं आणि जरा संयम करायचं.
0: अगदी अगदी अगदी
1: असं ते काम आहे. तर त्याच्यासाठी प्रथम आपण काय करायचं, तांदूळ घ्यायचे. ते तांदूळ म्हणजे समजा आता अर्धा किलो मी तांदूळ घेतले तर ते चांगले स्वच्छ धुवायचे.
0: अच्छा,
1: स्वच्छ धुवून पूर्वी 7 दिवस भिजत घालायचे. हे अजूनही 7 दिवस भिजत घालतात. रोज त्यातलं पाणी बदलून टाकायचं आणि रोज त्याच्यात नवीन पाणी घालून असं 7 दिवस ते
0: भिजवायचे.
1: 7 दिवस झाले की 7व्या दिवशी आपण ते पाणी ओतून टाकायचं, तांदूळ स्वच्छ धुवायचे, नंतर ते चाळणीवर घ्यायचे. ओतून चाळणीवर जरा असे निथळवून घेतले की मग सुती फडक्यावर टाकायचे.
0: बर,
1: सुती फडक्यावर घरातच आपण वाळत टाकायचे आणि मधून मधून हात फिरवत राहायचं त्या तांदळांना. आणि ज्यावेळी आपल्या हाताला चिकट नाही असे झाले, तांदूळ सुकले की आपण मग ते मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचं.
0: बर,
1: कारण एवढेसे तांदूळ कुठे ते जात्यावर दळणार, मग आपण आता मिक्सरवर
0: दळायचं.
1: मग एकदम मिक्सरवर दळून घ्यायचं,
0: पीठच करायचं
1: बारीक अगदी, आणि बारीक चाळणीनं ते चाळून घ्यायचं.
0: ओके,
1: छानपैकी बारीक चाळणीनं चाळून घ्यायचं.
0: बर,
1: गुळ घ्यायचा, तो किसून घ्यायचा आणि या पिठात आपण थोडा थोडा थोडा थोडा गुळ घालून ते छान ओले असतात तांदूळ ना, त्याच्यामुळे ते छान एकजीव होतं पीठ.
0: बर, बर.
1: आणि अगदीच वाटलं तर तुपाचा हात लावायचा.
0: अच्छा,
1: नसेल तर पिकं केळं घेतलं, केळ्याचा वास सुद्धा म्हणजे थोडं घेऊन ते सुद्धा लावलं तरी चालतं.
0: बर,
1: आणि त्याच्यातच तो घोळा घट्ट करून ठेवायचा.
0: ओके,
1: आणि हे
0: पण मग हे जे तुम्ही आता केळ

0: नाटकाचं उदाहरण दिलं तर केळं टिकतं मग?
1: हो हो, अगदी हे पीठ 6 महिने सुद्धा टिकतं.
0: हो का?
1: हा.
0: अच्छा.
1: आणि असे गोळे करून ठेवायचे घट, आणि डब्यात ते गोळे घट्ट ठेवून द्यायचे,
0: तयार करून ठेवायचे.
1: आणि मग आपल्याला जेव्हा हवं असेल
0: म्हणजे ह्याच्यात पाण्याचा हात अजिबात लावायचा नाही, जे भिजवायला घेऊ तेवढंच पाणी.
1: आणि त्या भिजलेल्या तांदळातच हे गुळ व्यवस्थित विरघळला जातो आणि छान आपले अनारसे होतात.
0: बरं बरं बरं.
1: नंतर आपल्याला हवे तसे आपण अनारसे करू शकतो.
0: अच्छा.
1: छोटी छोटी गोळी घ्यायची प्लास्टिकवर किंवा केळीच्या पानावर, आपण ते छोटे छोटे थापायचे.
0: बरं.
1: नंतर त्याच्यावर खसखस लावायची, महत्वाची खसखस
0: त्याच्यात.
1: आणि मग ते खसखस लावून असे छान तुपात हवे तर तुपात किंवा तेलात हवे तेलात, जसं तुम्हाला हवं असेल तसे ते तळून
0: तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता.
1: तळताना सुद्धा ते नाजूक हाताने तळायला लागतात.
0: मला वाटतं त्याच्यावर वर तेल टाकायची पद्धत आहे.
1: तेल टाकायचं वरती म्हणजे त्याला जाळी अधिक चांगली येते.
0: त्याला थोडक्यात अजिबात धक्का न लावता ते करायचे.
1: असे हे सुंदर अनारसे होतात. करायला थोडी कटकट असली तरी जसे जसे ते अनारसे छान आपले तयार होतात तेव्हा आपल्याला खूप आनंद मिळतो.
0: नक्कीच. आणि बघायला गेलं तर खूप काही त्याच्यामध्ये मेहनत नाहीये. तुमचे पेशन्स आणि मला वाटतं ते निगुतीनी करणं, म्हणजे ते 7 दिवस पाणी बदलणं किंवा त्यानंतर ते व्यवस्थित वाळवणं, नाही काय
1: ह्या
0: खरं बघायला गेलं तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत.
1: थोडा असा आंबूस असा वास येतो माहिती आहे तांदळाच्या पिठाला, पण तसा वास आलाच पाहिजे.
0: आलाच पाहिजे, हीच त्याची खासियत आहे.
1: पिठावर सुद्धा केळीचं पान जरी टाकून ठेवलं डब्यात तरी सुद्धा चालतं, म्हणजे थंड पीठ आणि चांगलं राहतं.
0: अच्छा. अरे वा, खरं बघायला गेलं तर खूप सोपी आहे रेसिपी. मला वाटतं श्रोते हो तुम्हाला ही रेसिपी ऐकायला तर आवडली असेलच, पण तुम्ही करून बघायलाही काही हरकत नाहीये, नाही का? उल्काताई, पुढची रेसिपी काय आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना?
1: पुढची रेसिपी सुद्धा आपण अधिक मासासाठी म्हणून अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारा असा म्हैसूर पाक बघूया.
0: अरे वा, म्हैसूर पाक तोही घरी?
1: अगदी.
0: क्या बात है.
1: आपल्याला कठीण वाटतं, आपण जाऊन अगदी हलवायाकडून नेहमी घेऊन येतो, पण तो आपण घरात करूया. आणि त्याच्यासाठी साहित्य असं फार काही नाहीच आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण शक्यतो रिफाईन तेल वापरतात. तुपाचं करायचं असेल तर पूर्ण तूप वापरलं तरीही चालतं.
0: अच्छा.
1: तर समजा बेसन जर समजा 1/2 किलो घेतलं, 1/2 किलो बेसन घेतलं तर त्याला तेल किंवा तूप जे घेऊ तेही तेवढंच घ्यायचं.
0: अच्छा.
1: आणि साखर मात्र 250 ग्रॅम आपण जर बेसन घेतलं तर 300 ग्रॅम त्याला साखर
0: वापरायची,
1: जास्त घ्यायची. आणि तेलात जर करणार असं तर थोडस तूपही घालायचं
0: त्याच्यात,
1: मग पूर्ण अगदी तेलात नको म्हणून थोडं तूप घालायचं. पूर्ण तुपात करणार असाल तरीही
0: हरकत नाही.
1: आणि साखर आणि वेलची पावडर,
0: म्हणजे पुन्हा साहित्य अगदीच थोडं आहे,
1: मोजक्या साहित्यात.
0: फक्त कृती महत्वाची आहे, ती सांगा आमच्या श्रोत्यांना.
1: तर प्रथम काय करायचं तर बेसन आपण चाळून घ्यायचं, एका बाजूला आपण साखरेचा पाक करत ठेवायचं. आता साखरेचा पाक करताना त्यामध्ये साखर बुडेल इतकं पाणी घालायचं.
0: बरोबर.
1: अगदी जेमतेम साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आणि त्याचा आपण पाक करायला घ्यायचं.
0: ते तारीमध्ये
1: एक तारी टाईप पाक करायचा आणि त्यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं.
0: तारी म्हणजे मला वाटतं उलकाताई की 2 बोटांमध्ये असा पाक घ्यायचा आणि त्याची एक तार
1: आली पाहिजे असा तो एक तारी पाक करायचा. त्यानंतर त्या पाकात आपण हे चाळून घेतलेलं बेसन घालायचं आणि एका बाजूला दुसऱ्या गॅसवर आपण तूप तापत ठेवायचं. तूप किंवा तेल जे काही आपण ते तापत ठेवायचं आणि बेसन आपण छान असं अगदी खमंग भाजून घ्यायचं. त्या पाकातच बेसन भाजायचं. पाकात चांगलं बेसन भाजलं जातं, रंग बदलेपर्यंत बेसन भाजून घ्यायचं असं. आणि थोडा रंग बदलला की त्यावर आपण थोडं थोडं पळीनं थोडं थोडं तूप घालत राहायचं, इकडून इकडे घेत राहायचं. पळीवर तूप घालायचं, ढवळायचं, ते तूप आत मिक्स झालं की परत तूप घालायचं. असं करता करता तेवढं तूप बरोबर तेवढ्या म्हैसूर पाकाला लागतं.
0: अच्छा.
1: हा. आणि जसं जसं तुम्ही तूप घालाल आणि ढवळाल तसा तसं त्याला जाळी पडत जाते.
0: अच्छा.
1: आणि आपला म्हैसूर पाक छान असा हलका का होतो.
0: बर.
1: हा. आणि जेव्हा आपण हे पाक बी करत असतो त्याच वेळी वेलचीही घालून ठेवायची आत.
0: अच्छा. बरं बरं बरं.
1: आणि असं सगळं तूप एक एक पळी पळी पळी करत तूप संपवायचं आणि इकडे आपण घट्ट गोळा होईपर्यंत जसं आपण वड्यांचं मिश्रण करतो असं करेपर्यंत त्याला तूप सुटतच
0: राहणार. सुटतच. आणि गॅस चालूच ठेवायचं.
1: गॅस अगदी मंद गॅस चालू सगळं करायचं. आणि हा म्हैसूर पाक शक्यतोवर जर आपण चाळणीवर ओतला, आपली पीठ चाळायची बारीक चाळण असते ती जर तारेची असेल तर त्यावर ओतला तर अधिक उत्तम, म्हणजे त्यातलं तूप सगळं बाहेर पडून जातं. नाहीतर आपल्याकडे ट्रे असेल त्याला बटर पेपर लावून त्याच्यावर ओतायचा आणि छान त्याच्या वड्या पडायच्या की आपला खमंग खुसखुशीत असा म्हैसूर पाक तयार होतो.
0: खरं तर रेसिपी तुम्ही सांगताय ती ऐकायला खूप छान वाटते, पण तेही एक स्किलचं काम आहे की ते तूप घालणं आणि त्यावेळेला ते बरोबर ढवळत राहणं. आणि मला वाटतं

0: आता घरी केलेल्या पाककृती किंवा घरी केलेला पदार्थ आपण कौतुकाने जसं तुम्ही म्हणाल तसं जावयाला द्यायचा आहे तर तो आनंदही आपला वेगळाच आहे, नाही का? उल्काताई, आजच्या भागात तुम्ही खरंच खूप सुंदर रेसिपी सांगितल्यात. एक म्हणजे मे महिना चालू आहे त्यामुळे रानमेव्याच्याही रेसिपी तुम्ही सांगितल्यात आणि अधिक महिना सुरू झालेला आहे त्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही बाजारातनं काहीही न आणता घरच्या घरीच आपल्या जावयाला छान कौतुक करून हे पदार्थ देऊ शकता. आणि मला वाटतं सगळा या अधिक मासाचा आनंद, मे महिन्याचा आनंद तुम्ही अधिकाधिक घेऊ शकता. त्यामुळे अशाच रेसिपी श्रोते हो तुम्हीही ऐकत राहा, बनवत राहा, तुम्ही आनंद घेत राहा आणि दुसऱ्यांनाही देत राहा. उल्काताई, खूप सुंदर रेसिपी तुम्ही आज आमच्या श्रोत्यांना सांगितल्या आहेत. मला वाटतं या सगळ्याचा प्रयोग नक्कीच प्रत्येकाच्या घरी होईल आणि या तुमच्या रेसिपी घराघरात नक्कीच पोचतील.
1: मैत्रिणींनो, कोकणामधल्या काही पाककला आपण जाणून घेतल्याच आणि हो, अधिक महिन्यासाठी सुद्धा अनारसे आणि म्हैसूर पाक सुद्धा कसा करायचा तो जाणून घेतलात. चला तर आता तयारी करा लेक आणि जावयासाठी मस्त बेत करण्याची आणि हो, आनंद घ्या या पदार्थांचा आपल्या नातेवाईकांसोबत. मैत्रिणींनो, आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. पुन्हा भेट आहेच, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

0: सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं, पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलं होतं, संगीतकार राम फाटक. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या
1: सिर्फ विविध भारती पर सदाबहार नगमे.

मतमोजणीच्या 21 फेऱ्या होतील. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. लवकरच याबाबतची घोषणा होईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलंय. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा त्याचा अर्थ नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढली सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलंय. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलंय. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली. तसंच चरणजित सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं GATC अर्थात शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारने वैध मापनशास्त्र नियम 2013 मध्ये

0: उभारणा केली. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलंय. सुधारित नियमानुसार या केंद्रांच्या माध्यमातून पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलपीजी, एलएनजी आणि हायड्रोजन डिस्पेन्सर याची तपासणी करता येईल. या निर्णयामुळे पडताळणी सेवांमध्ये सुधारणा होईल, कार्यक्षमता वाढेल आणि देशभरात स्वच्छ इंधनाच्या वापराला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होते. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याच्या तयारीत उतरतोय. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एम्पेची पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिट्सबरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सवालेंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरेल. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदा 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांमध्ये कोलकाता इथं होणार आहे. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदर वीर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलंय. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. रशियानं काल रात्री युक्रेनची राजधानी कीववर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्याचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागात सरकारी कार्यालय, निवासी इमारती आणि शाळेजवळच्या बांधकामांना बसला असून यात किमान 10 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात आज एका रेल्वे मार्गावर झालेल्या शक्तिशाली स्फोटात 30 जण ठार झाले तर अनेक जण जखमी झाले. क्वेटा इथल्या चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत अमेरिका परराष्ट्र व्यवहार मंत्री स्तरावर महत्वाची चर्चा. होर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं ट्रम्प यांचं प्रतिपादन. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. महाराष्ट्रातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र. जंजिरा किल्ला पाहणं आता अधिक सुरक्षित आणि आनंददायी. राष्ट्रीय लोक अदालतीत 7078 प्रकरणं निकाली. रस्ते अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कंबर कसली. आणि येत्या 30 आणि 31 मे रोजी रायगडावर पायी जाण्याचा मार्ग राहणार बंद. या होत्या गेल्या महिनाभरातल्या रायगड जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमच्या रायगड जिल्हा प्रतिनिधी शोभना देशमुख.
2: रायगड मध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी मुरुड जंजिरा किल्ला हे एक आकर्षण असते. भर समुद्रात उभ्या असलेल्या भव्य आणि ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यास भेट देणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच असते. राजापुरी जेटीवरून शिडाच्या बोटीतून जंजिरा किल्ल्यावर पूर्वी जावं लागायचं. मात्र किल्ल्याजवळ जेटी नसल्याने किल्ल्यात जाणं हे अनेकदा जिकिरीचं असायचं. आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानं पर्यटकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी किल्ल्याजवळ अद्ययावत आणि सुसज्ज अशी जेटी उभारली आहे. 11.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या जेटी पर्यंत बोटीनं प्रवास करावा लागतो. बंदरे आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकताच या जेटीचा लोकार्पण सोहळा पार पडला.

0: मात्र या जेटीमुळे आमचा रोजगार बुडणार आहे, जेटी चुकीच्या ठिकाणी उभारली आहे असं सांगत शिडाच्या बोटी चालवणाऱ्या व्यावसायिकांनी एक दिवस किल्ला बंद ठेवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. जंजिरा किल्ल्यास भेट देणे आता अधिक सुरक्षित झाल्याने मुरुडला येणाऱ्या पर्यटकांची संख्या नक्की वाढेल असा विश्वास स्थानिक व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान येत्या 26 तारखेपासून जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रायगड मध्ये राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली. यामध्ये 7078 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यामुळे 20,50,20,615 रुपयांची तडजोड करण्यात आली. जिल्ह्यातील 25,681 वादपूर्व आणि 12,194 प्रलंबित अशी 37,875 प्रकरणे राष्ट्रीय अदालत समोर ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर आणि अंतर्गत रस्त्यावर सातत्यानं अपघात होत असतात. गेल्या 26 महिन्यात अपघातात 236 जणांचे बळी गेले आहेत. अनेक जखमी झाले आहेत. यातील बहुसंख्य अपघात दुचाकीचे झाले आहेत आणि हेल्मेट नसल्याने बळींची संख्या वाढली आहे. या विरोधात आता रायगड जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून शून्य मृत्यू उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक पंचसूत्री कार्यक्रम आखला आहे. त्यानुसार अभियांत्रिकी अंमलबजावणी, आपत्कालीन अपघात काळजी, शिक्षण आणि नागरी सहभाग, डेटा आणि नियम निधी व्यवस्थापन आदींचा समावेश आहे. या पंचसूत्रीवर काम करून मृत्यूचं प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी पोलीस आणि अन्य विभागाची मदत घेतली जाणार आहे. दर महिन्याच्या 3 शुक्रवारी आढावा बैठक घेतली जाणार आहे. त्याचबरोबर रस्त्यावर स्पीड लिमिट बोर्ड लावणे, 50 ते 100 मीटर अगोदर अपघात प्रवण क्षेत्राबाबत बोर्ड लावणे, वाहन सावकाश चालवा तसे ठिकठिकाणी बोर्ड लावणे अशा उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत. किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 30 आणि 31 मे 2026 या 2 दिवसांसाठी रायगड किल्ल्यावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहे. यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून आणि तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार असून राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर शिवभक्त तसेच अतिमहत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचे उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. शोभना देशमुख, अलिबाग, रायगड.
1: याबरोबरच रायगड जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 2:15 वाजले आहेत. सुगम संगीत भावधारा.

शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं, योगिता बर्वे यांनी गायलं होतं. आणि याबरोबरच श्रोते हो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 1:55 होत आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.

0: साल बाद फिल्म का ये गीत आप सुन रहे थे।
1: अच्छा।

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या परदेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व पावसाची हजेरी. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यंदाच्या मार्च महिन्यात भारतीय नागरिकांनी सहली आणि परदेश प्रवासावर फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत कमी खर्च केल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारतीय नागरिकांनी परदेश प्रवासावर 1.30 अब्ज डॉलर्स खर्च केले, तर मार्च महिन्यात हा खर्च 1.09 अब्ज होता असं यात म्हटलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण या पार्श्वभूमीवर

नागरिकांनी परदेश प्रवास टाळावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. होर्मुझचे सामुद्रधुनी खुलीकरणासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्रदेशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रूथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतल्या हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिज याबाबत भारत आणि अमेरिकेत सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाहींमधलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. प्रक्रिया न केलेल्या कापसाच्या आयातीवरचं 11% सीमाशुल्क रद्द करण्याचा सरकार विचार करत आहे. यंदा कापसाचं उत्पादन आवश्यकतेपेक्षा कमी होणार असल्याचा अंदाज असल्यानं कापड उत्पादकांच्या प्रतिनिधींनं कापसाच्या आयातीवरचं सीमाशुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्थ मंत्रालय, वस्त्रोद्योग आणि कृषी मंत्रालय या मागणीवर चर्चा करत असून नजीकच्या काळात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. देशातली वजने आणि मापे तपासणी यंत्रणा बळकट करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभागानं शासकीय मान्यताप्राप्त चाचणी केंद्रांच्या भूमिकेचा विस्तार केला असून त्यासाठी सरकारनं वैध मापनशास्त्र नियम 2013 सुधारणा केली आहे. सुधारित नियमांमुळे या केंद्रांना वजन आणि मापांच्या 23 श्रेणींची पडताळणी आणि पुनर्पडताळणी करता येईल असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार एका वर्षात कोसळणार असल्याचा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा दावा हे दिवास्वप्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या सल्लागार परिषदेच्या बैठकीत गेल्या मंगळवारी त्यांनी हा दावा केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे. नागपुरात गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटनानंतर फडणवीस बातमीदारांशी बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसात इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं आहे. फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा आजपासून पॅरिसमध्ये सुरू होत आहे. त्रिवार विजेता नोवाक जोकोविच यंदा तिथल्या विजेतेपदानं 25वं ग्रँडस्लॅम विजेतेपदक मिळवण्याच्या तयारीनं उतरणार आहे. आज त्याचा सामना फ्रान्सचा जिओवानी एमसेटशी पेरिकार्ड याच्याबरोबर होईल. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरचा अलेक्झांडर झेरेव आज टेलर फ्रिड्स बरोबर खेळेल. अव्वल मानांकित यानिक सिनरची पहिली लढत उद्या आहे. महिलांमध्ये यंदा कोको गॉफ, अरिना सबालिंका यांच्या लढती होतील. भारताचा युकी भांबरी न्यूझीलंडच्या मायकेल विनसच्या सोबतीनं दुहेरीत उतरणार आहे. एन श्रीराम बालाजीचा साथीदार ब्राझीलचा मार्सेलो डेमोलिनर असेल. स्पर्धेचं यंदाचं 125वं वर्ष आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दोन सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी 3:30 मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स या संघात मुंबईच्या वानखेडे मैदानावर होईल. राजस्थान रॉयल्सला आतापर्यंत 14 मिळाले असून मुख्य फेरीतल्या त्यांच्या प्रवेशाचं भवितव्य आजच्या सामन्यावर अवलंबून आहे. दुसरा सामना संध्याकाळी 7:30 कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या संघादरम्यान कोलकाता इथं होणार आहे. स्पर्धेत काल लखनऊमध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्ज संघानं लखनऊ सुपर जायंट संघावर 7 गडी 12 चेंडू राखून 196 धावांचं दिलेलं लक्ष सहज पार केलं. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक स्पर्धेत गुरविंदर सिंग यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरविंदर यानं 10 सेकंद 9 मिलिसेकंद

0: अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यांनी दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदाचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही भागात गाराही पडल्या. अनेक भागात आंबा पपई केळीच्या फळबागांना फटका बसला. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासाही मिळाला. जालना हिंगोली परभणी जिल्ह्यातल्या विविध भागात शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात अचानक हवामानात बदल झाला. 15 ते 20 मिनिटं जोरदार वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांची धांदल उडाली. वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटून पडण्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये आज पावसानं जोरदार हजेरी लावली. रत्नागिरी लांजा राजापूर चिपळूणसह अनेक भागांमध्ये पाऊस पडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. गेल्या मार्चमध्ये त्याआधीच्या महिन्याच्या तुलनेत भारतीयांच्या प्रवेश प्रवासात घट. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी कॉंगो युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. 125व्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून पॅरिसमध्ये प्रारंभ. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वाजून 10 मिनिटं झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीची आजची पहिली प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. सायंकालीन प्रसारण 5 वाजता सुरू होईल तेव्हा आपण भेटणार आहोत. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: पाचवलेले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.
1: हॅलो फ्रेंड्स, मी मीरा. आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आज आपण भेटणार आहोत एका युवा हार्मोनियम वादकाला. पण हा मी म्हणते हार्मोनियम वादक आहे, पण त्याचबरोबर गेल्या 18 वर्षांमध्ये त्याने बऱ्याच अशा स्ट्रीम्समध्ये खूप छान अशी कामगिरी केलेली आहे. तर ही नक्की कुठल्या कुठल्या स्ट्रीम्स होत्या ज्या कला या शाखेतल्याच होत्या, त्या आपण त्याच्याकडनं प्रत्यक्ष ऐकणार आहोतच. चला तर अजिबात वेळ न दवडता आपण भेटूया आणि गप्पा मारूया श्रीरंग हेरंब जोगळेकर याच्याशी. श्रीरंग, आकाशवाणी रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये मी मीरा तुझं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज औचित्य मिळालंय ते म्हणजे भारत सरकार आयोजित कला उत्सव 2025-26 हार्मोनियम एकल वादनासाठी तुझी राष्ट्रीय स्तरावरती विशेष पारितोषिकाने तुला सन्मानित करण्यात आलं. तर या औचित्याने तू आज आमच्या सगळ्यांबरोबर इथे आहेस. सर्वप्रथम संपूर्ण आमच्या आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी तुझं मनापासून अभिनंदन करते.
2: धन्यवाद.
1: आणि आम्हाला खरंच जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रीय स्तरावरती तू आपल्या रत्नागिरीला रिप्रेझेंट केलंस, तर हा एक अनुभव कसा होता तुझा कला उत्सवाचा?
2: नमस्कार. कला उत्सव ही भारत सरकार आयोजित एक स्पर्धा आहे. यामध्ये 16 ते 17 प्रकारचे कला प्रकार असतात. विविध प्रकार म्हणजे नाट्य असेल, संगीत विषयक असेल. यामध्ये मी इयत्ता 10वीत असताना एकल हार्मोनियम वादनासाठी महाराष्ट्रात 3rd क्रमांक प्राप्त होता. त्यानंतर इयत्ता 12वीत असताना कॉलेज लेवलला मला सिलेक्शन झालं. त्यानंतर विभाग स्तरावर 1st क्रमांक मिळाला. त्यानंतर महाराष्ट्रात पहिला आलो. मग दडपण होतं की आता आपण राष्ट्रीय स्तरावर आपल्या महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन करणार आहोत.
1: बरोबर.
2: त्यामुळे ते एक दडपण होतं. राष्ट्रीय स्तरावर जेव्हा स्पर्धा झाली त्यावेळेला स्पर्धेच्या वेळेला सन्मानित परीक्षक आणि सन्मानित पाहुणे एवढेच उपस्थित होते आणि शूटिंगसाठीचे कॅमेरे.
1: ओके, म्हणजे तुमचे पालक तुमच्याबरोबर होते का?
2: बरं. तेव्हा पालकांना आत

0: परमिशन नव्हती किंवा ओव्हरऑल त्या कॅम्पसमध्येच.
1: ओके.
0: कारण हा आमच्यासारख्या वयोगटातील मुलांना एकत्र आणण्यासाठीच्या दृष्टिकोनातनं असलेला उपक्रम आहे असं मला वाटतं. त्यामुळे समोर ऑडियन्स असताना आपण वादन साधारण ऑडियन्सचा एक रिस्पॉन्स असतो किंवा परीक्षकांच्या चेहऱ्यावरील हावभाव आपल्याला समजू शकतात. पण त्या ठिकाणी तसं नव्हतं, कारण ठराविक परीक्षक आणि ठराविक पाहुणे एवढेच होते. त्यामुळे एक दडपण म्हणण्यापेक्षा जरा वेगळं वाटलं, कारण नेहमी असं वादन करायची सवय नसते.
1: महाराष्ट्रात म्हणजे राज्यस्तरापर्यंत ज्या झाल्या तुझ्या स्पर्धा त्या कशा होत्या?
0: त्यावेळेला समोर ऑडियन्स होता, स्पर्धक होते. त्यामुळे माझ्या बरोबरचाच माझा मित्र किंवा वेगळ्या शहरातून आलेला कसा वाजवतोय, त्यातनं आपल्याला काय त्याचं चांगलं ऐकता येईल असा एक व्ह्यू असायचा. पण इथे कोणाचंच काही ऐकण्याचा चान्स नव्हता. पण त्याच कॅम्पसमध्ये आमचं त्या परिसरात जे आम्ही महाराष्ट्रातले होतो, काही वेगळ्या प्रदेशातले होते, त्यांची एकत्र ओळख होऊन तिथेच आमची मैफिल व्हायची असं एक दोन तीन वेळेला झालेलं आहे. आणि एकंदरीतच चांगला अनुभव होता. आणि राष्ट्रीय स्तरावर जाऊन रत्नागिरीचं प्रतिनिधित्व करता येत आहे, महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करता येत आहे, आणि तिथे मला माझं विशेष पारितोषिक प्राप्त झालं याचा खूप आनंद आहे.
1: नक्कीच. आणि त्याचाच अजून एक सोन्याचा तुरा तुझ्या मुकुटात अजून एक रोवला गेला, तो म्हणजे अलीकडेच 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेला समारंभामध्ये तुला स्वतः प्रत्यक्ष सगळ्यांसमोर भाषण करण्याची संधी मिळाली, तर ही संधी कशी तुझ्या वाटेला चालून आली?
0: त्यासाठीचं कारण ते सुद्धा परत कला उत्सवच आहे.
1: बर.
0: त्यांचा क्रायटेरिया होता की युथ प्रती असलेले बाबासाहेब आंबेडकरांचे विचार.
1: ओके.
0: त्यामुळे त्यांनी भारत सरकार आयोजित ज्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या रिलेटेड विद्यार्थ्यांना तिथे आमंत्रित केलेलं होतं. मला कला उत्सव मधील काही ठराविक जणांना, म्हणजे जवळपास 900 जणांना जे विद्यार्थी पारितोषिक प्राप्त आहेत, त्यापैकी निवडक जणांना तिथे आमंत्रित करण्यात आलेलं होतं. आणि तिथे सुद्धा एक खूप चांगला अनुभव होता. म्हणजे आपले मंत्री जिथे उभं राहून संभाषण करतात, भाषण देतात, त्या ठिकाणी जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप अभिमानाची गोष्ट होती आणि एक खूप आव्हानात्मक होतं. कारण एवढ्या मोठ्या ठिकाणी जाऊन आपण आपल्या शहराचं, आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायचंय हा एक खूप मोठा क्षण होता.
1: नक्कीच, खरंच खूप छान होतं. कारण तुझा सगळा आतापर्यंतचा एकंदरीत हे बघायला गेला तर एवढं मोठं भाषण आणि तुझं कल म्हणजे हार्मोनियम गायन किंवा या सगळ्याकडे होता, तर तू तयारी ही कशी केलीस हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तत्पूर्वी तुझ्या भाषणातली आपण थोडीशी एक फीत आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. 14 एप्रिल 2026 रोजी संसदेत संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त झालेल्या समारंभामध्ये श्रीरंग हेरंब जोगळेकर याने दिलेलं भाषण ह्याची एक थोडीशी झलक फ्रेंड्स आता आपण ऐकणार आहोत.
2: नमस्कार, मैं महाराष्ट्र रत्नागिरी से श्रीरंग हेरंब जोगळेकर आज उपस्थित. मेरा सादर प्रणाम. आज डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की जयंती के अवसर पर उनके विचारों का आदान प्रदान करने के लिए हम सब यहाँ एकत्रित हुए हैं. डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर केवल दलितों या शोषितों के नेता नहीं थे, बल्कि वे आधुनिक भारत के निर्माता और युवाओं के सच्चे मार्गदर्शक थे. यूथ के लिए बाबा साहेब का सबसे महत्वपूर्ण संदेश था, शिक्षित बनो, संगठित रहो और संघर्ष करो. उनका मानना था कि शिक्षा एक ऐसा हथियार है जिससे सारी दुनिया बदली जा सकती है. हम जैसे युवाओं के लिए यह समझना बहुत आवश्यक है कि हम केवल शैक्षणिक डिग्री न ले बल्कि मानसिक रूप से स्वतंत्र और विवेकशील भी बने. हमारी एकजुटता यही हमारी सबसे बड़ी शक्ति है. हमें जाति और भेदभाव से ऊपर उठकर राष्ट्र निर्माण के लिए एक साथ आना होगा, संघर्ष करना होगा. संघर्ष का अर्थ केवल लड़ाई करना नहीं बल्कि उचित तरीके से अपने अधिकारों के लिए प्रयास करना है. भारत का संविधान निर्माता के रूप में उन्होंने हमें स्वतंत्रता, समानता और बंधुत्व के सिद्धांत दिए हैं. हम जैसे युवा यही देश का भविष्य है. यह हमारी जिम्मेदारी है कि बाबा साहेब के सपनों को हम साकार करें, ऐसा भारत बनाए जाति, धर्म या लिंग के आधार पर.

0: कोई भेदभाव न हो। बाबा साहब के केवल प्रतिमा पूजन से ज्यादा उनके विचारों को पढ़ने की जरूरत है। उनके विचारों को अपनाकर हम एक समतामूलक, शिक्षित और सशक्त भारत का निर्माण कर सकते हैं। आज के दिन विशेष पर हम सभी युवाओं को एनसीईआरटी की तरफ से अपने पार्लियामेंट में आमंत्रित करना और हमारे विचार आपके सामने रखने का मौका देना, यही हमारे लिए सौभाग्य की और प्रेरणादायी बात है। अंत में मैं इतना ही कहना चाहूँगा, आइए हम सब मिलकर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के विचारों को अपनाएं और राष्ट्र निर्माण में अपना योगदान दें। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।
1: खरंच खूप छान बोललास आणि तुझा आवाज, तुझी लकब किंवा व्हॉइस मॉड्युलेशन खरंच खूप छान वापरलंस, तर एकंदरीत ह्या भाषणाची तयारी तुला कळलं तिथपासून कशी सुरू झाली?
2: जेव्हा मला कळलं की संसदेत भाषण करायचंय, हा एक खूप मोठा सुखद धक्का होता। कारण जिथे आपले मंत्री किंवा आपले पंतप्रधान जिथे उभं राहून बोलतात, संभाषण करतात, तिथे आपण जाऊन उभं राहून बोलणं हा एक खूप खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती।
1: नक्कीच,
2: त्यामध्ये माझे आई बाबा यांचं खूप सहकार्य लाभलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार 2 ते 2.5 मिनिटात मांडायचे होते।
1: बरोबर,
2: ते प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे मांडेल, पण त्यात आपण काय वेगळं मांडू शकतो असा एक विचार होता। त्यामुळे हा एक खूप चांगला अनुभव होता आणि तिथे जाऊन बोलायची संधी मिळणं हा खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती माझ्यासाठी।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की आईबाबांचा खूप मोठा ह्यात सपोर्ट होता, तुझे बाबा तबला वादक, आई गायिका, तर घरातून संगीताला पोषक असं वातावरण अगदी लहानपणापासून आहे। पण नुसतं पोषक वातावरण असून उपयोगाचं नाही, तर तुलाही ते पुढे कॅरी ऑन करता आलं पाहिजे आणि जे तू आता हळूहळू करतोयसही। तर एकंदरीत लहानपणापासून घरात वातावरण, म्हणजे तुला आवड निर्माण होण्यासाठी असं तू आत्ता मागे वळून बघताना असं कसं होतं?
2: मी लहानपणापासून आई बाबांबरोबर प्रत्येक कार्यक्रमाला जायचो, त्याच्यामुळे कार्यक्रमाची आवड होतीच लहानपणापासून। संगीत विषयक एक प्रेम होतं आणि भविष्यात मी काय हार्मोनियम वाजवेन, तबला वाजवेन किंवा गाईन असा कुठचाच विचार नव्हता। पण अचानक मी हार्मोनियम कडे वळलो, आई गाते, बाबा तबला वाजवता, म्हणून मग मी हार्मोनियम वाजवतो असा विषय नव्हता। पण एक काय म्हणतात, कुतूहल निर्माण झालं त्या वाद्याबाबतीत। तबल्याची आवड होतीच लहानपणापासून,
1: तबलाही तू शिकलेला आहेस?
2: हो, तबला बाबांकडे मी, त्या आवडच आहे तबल्याची। आणि बाबांबरोबर आमच्या घरी मी लहान असताना बऱ्याच मोठ्या जणांचं येणं जाणं असायचं, त्यामध्ये पंडित तुळशीदास बोरकर आमच्या घरी वास्तव्याला होते काही दिवस, तर ते निघताना त्यांची स्वतःची हार्मोनियम ते आमच्याकडे ठेवून गेले।
1: अरे वा,
2: त्याच्यामुळे हार्मोनियम घरात होती। आणि बाबा रियाजाला बसलेले असताना मध्येच मग माझ्याबरोबर लेहरा वाजव असं काही काही वेळेला व्हायचं। मग तेव्हा काही स्वर शोधत मग मी हे गाणं आता शोधतोय वगैरे असं होऊन मग तेव्हापासून हार्मोनियमची आवड खऱ्या अर्थाने सुरू झाली।
1: आणि मग त्याचं पुढे शिक्षण, कारण त्याचबरोबर तुझं अकॅडमिक ही शिक्षण सुरू आहे। अलीकडेच तू 12वी पास झालायस कॉमर्स फील्ड मधून आणि आता पुढे बीकॉमचं शिक्षण तुझं सुरू झालंय, तर हार्मोनियमचं शिक्षण तू कोणाकडे घेतलंस?
2: हार्मोनियमचं शिक्षण मी पहिल्यापासून गेली 10 वर्ष पंडित विश्वनाथ कानेरे, जगविख्यात हार्मोनियम आणि ऑर्गन वादक, यांच्याकडे माझं शिक्षण सुरू आहे। पंडित विश्वनाथ कानेरे यांच्यासारख्या गुरूंकडे शिक्षण घ्यायचं म्हणजे हे खूप मला न कळत्या वयात मोठ्या गुरुकडे गेल्याचं एक हे होतं की एवढ्या मोठ्या गुरुकडे जाऊन मी शिकतोय हे मला आता
1: रिअलाइज
2: होतंय की मी एवढा लहान 8-9 वर्षाचा असल्यापासून मी त्यांच्याकडे शिकतोय। तर तो पण एक खूप छान अनुभव आहे की गुरुजींचं एवढे जुने वादक एवढ्या जुन्या दिग्गज कलाकारांबरोबर साथ केलेले, त्यांच्याकडे शिकण्याची संधी मिळते। हे आत्ताची ही सुरुवात आहे, म्हणजे मी म्हणेन आत्ता मला काहीतरी एक जरा जमायला लागलंय, त्यातून अजून पुढे खूप शिकायचंय।
1: नक्कीच, तू आता जसं म्हणालास की तुला घरातून एवढं बॅकग्राऊंड होतं, पण तरी सुद्धा ते तू जोपासलंस, घरच्यांनीही तेवढा नक्कीच सपोर्ट केला, आणि आता ह्याच ह्याच्यामध्ये करायचंय तुला पुढे करिअर की कसं काय, तू ह्या गोष्टीकडे कसं बघतोयस?
2: तसं म्हटलं तर मी एक सर्वसामान्य मुलगा आहे, जसे बाकीचे असतात तसाच मी आहे, आणि मी म्युझिकमध्ये म्हणून मी काही वेगळा नाहीये। पण हातात एखादी मास्टर्स डिग्री असून म्युझिकला बरोबर घेऊन पुढे जशा अपॉर्च्युनिटी येतील त्यांना सामोरं जात मला म्युझिक आणि अकॅडमिक्स हे दोन्ही विषय हातात हात घालून गेले तर आवडतील। त्याचप्रमाणे माझं साऊंड प्रोग्रामिंग मध्ये पण, म्युझिक प्रोग्रामिंग मध्ये पण शिक्षण सुरू आहे, त्यात देखील इंटरेस्ट आहे।

0: ते सुद्धा भविष्यात करायची इच्छा आहे. जशा ऑपॉर्च्युनिटी येतील त्याप्रमाणे हे
1: करायला नक्की आवडेल. खूप छान श्रीरंग, तू जसं आता म्हणालास की हार्मोनियम ह्याच्याकडे तुझा कल वळला, म्हणजे तू तबला वादन करत होतास, बाबांबरोबर आवड अजूनही आहे, पण तरी नंतर मग हार्मोनियमकडे तुझी आवड जास्त निर्माण झाली, तर त्याचबरोबर तू आई बाबा दोघही नाटकामध्ये, जास्त करून आई ही स्टेजवर जात होती आणि त्यामुळे तू एक छोटासा रोल म्हणून तुझी नाटकात पदार्पण झालं आणि मग नंतर एक खूप छान अशी भूमिका सुद्धा तुला मिळाली, तर या नाट्य प्रवासाबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: रत्नागिरीतील नामांकित संस्था खलवायन रत्नागिरी या संस्थेत आई बाबा दोघेही संगीत नाटक या क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यामुळे लहानपणापासून संगीत नाटक हे वेड होतं, म्हणजे संगीत नाटक बघायचं किंवा आई बाबांबरोबर जायचं, त्याच्यामुळे मी आई बरोबर प्रत्येक तालमेला जवळपास असायचो. त्याच वेळेला खलवायन संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी असं हे केलं की मला स्टेजवर आणायचं, तेव्हा मी संगीत प्रीतिसंगम या नाटकातून छोटा वारकरी वासुदेवाच्या भूमिकेत पहिल्यांदा पदार्पण झालं आणि तेव्हा लोकांना ते खूप आवडलं. मी दिंडीत नाचायचो आणि तिथून रंगभूमीवर एक सुरुवात झाली. आणि त्यानंतर रत्नागिरीतील अजून एक संस्था राधाकृष्ण कला मंच यांनी केलेल्या संगीत गोरा कुंभार या नाटकात मला संत ज्ञानेश्वरांची भूमिका करायची संधी मिळाली आणि तेव्हा मला गाण्याची रंगभूमीवर गाण्याची देखील संधी मिळाली.
1: पण त्याचबरोबर तू संगीत नाटकामध्ये ऑर्गनची साथ सुद्धा केलीस, तर हा एक प्रवास आणि तो एक अनुभवही आम्हाला ऐकायला आवडेल.
0: संगीत नाटकाची साथ मी पहिल्यांदा परस्पर सहाय्यक संघ वाघांबे या संस्थेच्या संगीत जय जय गौरी शंकर या नाटकाला केली. तो सुद्धा एक चांगला योग होता. त्या संस्थेला मी एक उणीव भासली की ऑर्गन वादकाची उणीव होती, काही त्यांचे ऑर्गन वादक दुसऱ्या ठिकाणी बिझी होते त्यामुळे. तर तेव्हा माझ्या बाबांचा विद्यार्थी प्रथमेश शाण याने विचारणा केली होती, तर तेव्हा त्या नाटकाला साथ करण्याचा योग आला. आणि त्यानंतर खलवायन रत्नागिरी या संस्थेचं संगीत प्रीतिसंगम या नाटकाला देखील ऑर्गन साथ करत आहे,
1: म्हणजे जिथे तुझं पहिलं पदार्पण म्हणजे स्टेजवरती झालं त्याच नाटकाला तू आता
0: साथ करतोय,
1: साथ केलीस.
0: 2015 मध्ये मी वासुदेवाच्या भूमिकेतनं लोकांसमोर आलेलो आणि 2026 मध्ये मला नाटकाची साथ करायला मिळाली.
1: अरे वा, किती छान.
0: एक म्हणजे मला पण एक असं वेगळं वाटतंय की मी 10 वर्षापूर्वी दिंडीत नाचायला जो उभा राहिलो त्याचा ऑर्गन वादक म्हणून खाली बसून साथ करतोय.
1: खूप छान. नाटक करणं किंवा ही एक गोष्ट वेगळी आहे, पण त्याचबरोबर तू सिनेमामध्ये सुद्धा तुझं थोडं का होईना पदार्पण झालेलं आहे, तर तो एक तुझा अनुभव कसा होता श्रीरंग, की नाटकात तर आई होती, आई बरोबर मी जात होतो त्यामुळे ते चेहरे ओळखीचे होते, पण सिनेसृष्टीमध्ये जेव्हा जातो तेव्हा कॅमेरा समोर प्रेक्षक नाही आहेत आणि आजूबाजूला चेहरे वेगळे, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता?
0: चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्यासाठी सुद्धा नाटकच कारणीभूत आहे, कारण मी नंतर 2023-24 साली कट्यार काळजात घुसली या रत्नागिरीतील एका संस्थेन नाटक करायचं ठरवलं आहे. त्यात मी चान उस्मान पैकी उस्मानची भूमिका करत होतो. तर तेव्हा आमच्यातलाच एक कलाकार स्वानंद देसाई हा एका पिक्चरच्या शूटिंगसाठी त्याचं बोलणं सुरू होतं, तर तेव्हा त्याने मला सांगितलं की तू ऑडिशन दे, रत्नागिरीत एका पिक्चरसाठी ऑडिशन आहे लहान मुलांची, तर तेव्हा तू ऑडिशन दे. मी आई बाबांची चर्चा करून मग ऑडिशनला गेलो, तर पहिल्या स्टेकमध्ये ते सिलेक्शन झालं आणि तेव्हा श्यामची आई या चित्रपटाची एक चित्रपटात काम करण्याची सुरुवात झाली. तर तेव्हा नाटक आणि चित्रपट यातला फरक तेव्हा समजला की नाटकात एकदा ही गोष्ट घडून गेली आहे ती परत दिसणार नाहीये, चित्रपटात तो सीन करण्यासाठी काही वेळा 4-5 तास सुद्धा लागायचे किंवा अख्खा दिवस पण जायचा, त्या इमोशन्सने तो व्हायला हवा अशी मागणी असायची. त्यामुळे हा फरक तेव्हा दिसून आला आणि चित्रपटात काय घडतं, चित्रपट निर्माण करताना काय घडतं हे त्यावेळेला समजून आलं.
1: मला खरंच खूप छान वाटलं श्रीरंग, म्हणजे 14 एप्रिल असेल त्याच्यानंतर कला उत्सवात तू राष्ट्रीय स्तरावरती केलंस, त्यानंतर तुझा नाट्य प्रवास सिने प्रवास हा असाच अविरतपणे सुरू राहो ह्याच शुभेच्छा. एक थोडीशी विश्रांती घेते आणि मी वळते थोडंसं रॅपिड फायरकडे. ह्याच्यामध्ये आपल्याला करायचंय काय, तर मी एक कुठल्याही गोष्टीचं नाव घेणार आणि त्यातली तुला जी आवडणारी गोष्ट आहे ती तू पटकन सांगायची जी तुझ्या डोक्यात येते. आर यू रेडी?
0: येस.
1: ओके. आवडता राग?
0: यमनी मांड.
1: आवडतं गाणं?
0: वेड्या मना तळमळशी.
1: खाद्य पदार्थ?
0: श्रीखंड.
1: आवडतं ठिकाण?
0: भरलेला सभागृह जिथे मी परफॉर्म करत असेन.
1: अरे वा. आवडते वादक कलाकार?

0: माझे गुरु पंडित विश्वनाथ कानरे आणि गोविंदराव पटवर्धन.
1: आवडतं नाटक?
0: आवडतं नाटक तशी म्हटलं तर बरीच आहेत, पण त्यातल्या त्यात संशय कल्लोळ हे एक जुनं नाटक आहे.
1: ओके. आणि आवडतं नाट्यपद?
0: नाट्यपद प्रेमसेवा शरण.
1: ओके. बॅक टू आर फर्स्ट नोट, तू सगळं हे जे करत होतास तर तुझं एकल वाद्याचा परफॉर्मन्स माझ्या मते 8व्या वर्षी झाला पहिला, तर तो परफॉर्मन्स कसा होता आणि तिथपासून जे एकल वाद्य तुझं सुरू झाला हा प्रवास, तर त्यातला कुठलाही एक अविस्मरणीय असा क्षण आम्हाला ऐकायला नक्की आवडेल.
0: माझा अगदी पहिला परफॉर्मन्स म्हटलं तर मी तो शाळेतल्या गॅदरिंग मध्ये केलेला, मी तेव्हा कीबोर्ड वाजवलेला. त्यानंतर हळूहळू संगीत नाटक किंवा कार्यक्रम यांच्याशी हे साथसंगत करायला लागलो. तर तेव्हा त्या दरम्यान पंडित मुकुंद मराठे, पंडित ज्ञानेश पेंढारकर, श्रुतीताई सडोलीकर या दिग्गजांबरोबर साथ करण्याचा योग आला. त्याचप्रमाणे गुरुजींनी माझ्यावर टाकलेला एक विश्वास म्हणजे ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीत एक कार्यक्रम होणार होता, तर तो रत्नागिरीत होणारा कार्यक्रम मला गुरुजींनी साथ करायला सांगितला, हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: अजून मुंबई पुण्यासारख्या स्टेजवर गुरुजींनी माझं केलेलं कौतुक, त्यात अजून एक गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दीत पंडित चंद्रकांत लिमये यांनी डॉक्टर वसंतराव देशपांडे फाउंडेशन तर्फे माझा सत्कार केलेला होता आणि माझं वादन ठेवलेलं होतं. तर तेव्हा अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे तेव्हा पंडित साई बँकर हे माझ्या साथीला होते, हे माझं खूप मोठं भाग्य होतं. आणि मुंबईतल्या एवढ्या दर्दी रसिकांसमोर चंद्रकांत लिमयेनी सत्कार केल्यावर वसंतराव देशपांडे फाउंडेशनच्या स्टेजवरनं मला माझी कला सादर करता आली, हा एक मोठा क्षण होता.
1: नक्कीच.
0: त्याचप्रमाणे आर्ट सर्कल रत्नागिरी, न्यूज 18 लोकमत, चतुरंग दिवाळी पहाट, तरुण भारतचा वर्धापन दिन, नादब्रह्म ठाणे, आकाशवाणीत देखील मला माझी कला सादर करायला मिळालेली
1: हो,
0: अशा नामांकित व्यासपीठावरून मला माझी कला सादर करायला मिळाली आहे, याचं श्रेय मी माझे गुरु आणि माझे आई वडील या सगळ्यांना देऊ इच्छितो.
1: नक्कीच. श्रीरंग 18 घरातलं एकंदरीत वातावरण, आईबाबांचा सपोर्ट, गुरुजनांचा सपोर्ट, या हे एक एक एक एक मानाचे तुरे तुझ्या मुकुटामध्ये रोवले जात आहेत आणि असेच अनेको तुरे तुझ्या मुकुटामध्ये येवोत. याच सदिच्छांसोबत आज आपण इथेच तुझा निरोप घेऊया आणि जाता जाता आम्हाला नक्की आपण इतक्या सगळ्या बडबड बडबड केलं पण त्यामध्ये आम्हाला तुला जाता जाता आम्ही सोडणार नाही आहोत, ते म्हणजे तुझ्याकडनं एक तरी आम्हाला नाट्यपद ऐकायचं आहे, तर तू कोणतं नाट्यपद आमच्या समोर पेश करशील?
0: मी आपल्या समोर संगीत शाकुंतल या नाटकातील नांदी सादर करतो.
1: नक्कीच, आम्हाला ऐकायला नक्की.

0: खूप छान वाटलं खरंच. संगीतामध्ये मंत्रमुग्ध व्हायला होतं, त्याचा अनुभव मिळाला. श्रीरंग, आज तू इथे आलास आणि खूप छान अशा गप्पा आमच्याबरोबर मारल्यास. 14 एप्रिल 2026 रोजी जे संविधान भवनामध्ये तू भाषण दिलं, औचित्याने आपली आज इथे भेट झाली. पुन्हा एकदा अशाच कुठल्या तरी औचित्याने आपली पुन्हा एकदा भेट व्हावी याच सदिच्छांसोबत आणि खूप खूप शुभेच्छांसोबत आजच्या या कार्यक्रमामधनं मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेते आणि तुलाही खूप खूप अशा शुभेच्छा देते.
1: धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद.

चला तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9405373485. नंबर पुन्हा एकदा सांगते 9405373485. त्याचबरोबर आमच्या विविध रंगी कार्यक्रमांच्या क्विक अपडेट्ससाठी आम्हाला नक्की फॉलो करा इन्स्टा, FB आणि ट्विटरला. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांचा खजिना उपलब्ध आहे आकाशवाणी रत्नागिरीच्या YouTube चॅनलवरती. चला तर फ्रेंड्स, मी मीरा आजच्या युववाणीच्या कार्यक्रमामधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत बाय बाय. निवेदन मीरा खलगावकर, सादर करते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आताच आपण ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित

0: मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल ना मंजूर. निघूया. घे आली नवी किट बॅग.
1: RBI सांगते
2: आधी आपली बँक मग RBI ओम्बुड्समन.

0: आकाशवाणी मुंबई, मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कांगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्स पुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मात्र लॉजिस्टिक्सवर होणारा खर्च हेच सध्या उत्पादन क्षेत्रापुढलं सर्वात मोठं आव्हान असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होते आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भर्तृहरी महताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायतीराज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारताने आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. या संकटाचा सामना करण्यासाठी आफ्रिकन युनियनबरोबर समन्वय साधून भारत सर्वतोपरी सहाय्य करेल असं परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. कॉंगो आणि युगांडामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये इबोला आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब म्हणून घोषित केलं होतं. लोकायुक्त कायद्याला राज्यात मान्यता मिळूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा शक्ती ही राष्ट्रशक्ती असते असं मत व्यक्त करत त्यांनी युवा शक्तीकडे सरकारनं दुर्लक्ष करू नये असा इशारा दिला. देशातले नागरिक भाजपला पर्याय शोधतायत, कॉक्रोच जनता पार्टी त्याचाच परिणाम आहे अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

ते आज नाशिक इथं शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या बैठकीत बोलत होते. नागरिकांमधला असंतोष व्यक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 205 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 13 षटकांमध्ये 5 बाद 131 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. कोलकाता इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडला आणि काही ठिकाणी गारांचा वर्षावही झाला. पावसामुळे काही भागात फळबागांचं नुकसान झालं. बीड जिल्ह्यात केज तालुक्यात आज वीज कोसळून झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या अनेक भागांमध्येही आज पावसानं जोरदार हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पहाटे मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली. वादळी वाऱ्यांमुळे वेंगुर्ल्याजवळ शिरोडा इथल्या समुद्रात आज पहाटे मच्छीमारीसाठी गेलेली एक बोट बुडाली. बोटीवरचा एक मच्छीमार बेपत्ता असून मत्स्य विभाग पोलिसांच्या समन्वयानं त्याचा शोध घेत आहे. येत्या 2 दिवसांमध्ये कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडायची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात मुंबई नाशिक महामार्गावर खारेगाव टोलनाका आणि कसारा परिसरात 2 ठिकाणी पोलिसांनी काल केलेल्या कारवाईत बेकायदेशीरपणे इंधन वाहून नेणारे 2 टँकर पकडले. यावेळी 86,76,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यात डिझेल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं असून अवैध इंधन वाहतूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. हॉर्मुझची सामुद्रधुनी खोली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कळीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार असून जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या 5 खासदारांसह 12 जणांना संसदरत्न पुरस्कार जाहीर. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबईत सुरू असलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचं मुंबई इंडियन्सपुढं विजयासाठी 206 धावांचं आव्हान. आणि राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, काही ठिकाणी गारपीट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: तिन्ही कॉलेजला
3: काळजी करू नकोस.
2: फीस पाहिलीस का?
4: काय कसे आहात?

0: काय झालं?
1: फीस अटेन्शन.
0: राहुलचं बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
2: आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
3: ताई हे बघ,
1: हॅपी बर्थडे टू यू.
3: दाखव. हा माझा फेवरेट कलर.
1: नेहमी शॉपिंग.
3: आय नो आई, पण खर्च करण्याचं हेच वय आहे, राईट?
4: सेव्हिंगचं ही हेच वय आहे.
2: आय नो बाबा, सेव्ह करा, योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, रकमेवर व्याज मिळेल, जे पुन्हा गुंतवल्यावर व्याज मिळत राहील. आय नो ना. आरबीआय सांगते
1: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र आणि एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, नॉर्वेमध्ये ओस्लो इथं तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत भारत आणि नॉर्डिक राष्ट्रांमधल्या भागीदारीत हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रातल्या नाविन्यपूर्ण संशोधनाला विशेष प्राधान्य देण्यात आलं. सध्याची जागतिक स्थिती पाहता ऊर्जा क्षेत्रात येऊ घातलेली आव्हानं आणि या संकटांवर मात करण्यासाठी हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचं महत्व आज वाढलंय. या अनुषंगानं हरित ऊर्जा निर्मितीमध्ये भारतानं घेतलेला पुढाकार याविषयी ऊर्जा क्षेत्रातले अभ्यासक अभय यावलकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकूया. नॉर्वेमधल्या ओस्लो इथं नुकतीच तिसरी भारत नॉर्डिक शिखर परिषद पार पडली. या भागीदारीमध्ये हरित तंत्रज्ञान आणि या क्षेत्रात संशोधन याला विशेष प्राधान्य देण्यात आल्याचं दिसून आलं. भारतासाठी याचं काय महत्व आहे सांगाल का?
1: हरित ऊर्जा जर आपण म्हटलं तर नॉर्डिक जे देश आहे म्हणजे त्याच्यामध्ये नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड, आइसलँड हे जे देश आहे हे या तंत्रज्ञानामध्ये अगोदरच पुढे आहे आणि त्यामुळे स्वच्छ ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहनं, कार्बन कमी करणारं तंत्रज्ञान, शाश्वत विकास याच्यामध्ये हे देश आघाडीवर आहेत आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा भारताला निश्चित फायदा होणार आहे. तसंच आपण असं म्हटलं होतं G20 परिषदेमध्ये की आपण 2070 पर्यंत आपण कार्बन इमिशन जे आहे ते पूर्णपणे शून्यापर्यंत नेऊ आणि त्यामुळे हरित तंत्रज्ञानातली ही जी भागीदारी आहे ज्याच्यामध्ये सौर ऊर्जा असेल, पवन ऊर्जा असेल, ग्रीन हायड्रोजन असेल या क्षेत्रामध्ये भारत अधिक वेगाने प्रगती करू शकेल. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन संशोधन याला काही सहकार्य मिळेल का असंही या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली. त्यामुळे भारतीय संशोधक जे आहेत त्यांना चांगला वाव मिळेल, स्टार्टअप्स आणि इतर उद्योगांना नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची संधी मिळेल त्यांना. तसंच गुंतवणूक ज्याला म्हणतो आपण की नॉर्डिक देशांकडनं भारतामध्ये काहीशा प्रमाणात गुंतवणूक वाढेल आणि त्यामुळे भारतामध्ये नवे उद्योग उभे राहिले म्हणजे रोजगार निर्मितीला त्या ठिकाणी वाव मिळणार आहे. तसंच समुद्रीय संशोधन ज्याला आपल्या समुद्रामध्ये जी काही जहाज आहेत तर नॉर्वे वगैरे या देशांमध्ये इलेक्ट्रिकवर चालणारी ही जी जहाज आहे तर ही जहाज आपल्याला सुद्धा कशा प्रकारची जहाज तयार करता येतील का. तसंच संरक्षण आहे, हवामान अभ्यास आहे आणि विशेष म्हणजे समुद्रातलं जे काही उत्पादन आहे त्याच्यातून जी मिळणारी अर्थकारण आहे म्हणजे थोडक्यात अर्थव्यवस्थेसाठी हे महत्वाचं ठरू शकतं. भारताचा विकास, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान प्रगती आणि जागतिक सहकार्याच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्वाची मानली गेलेली आहे आणि अर्थातच नॉर्डिक देशांच्या माध्यमातून ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट, संशोधन आणि विकास ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता येणार आहे.
0: नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, डेन्मार्क आणि आइसलँड या नॉर्डिक देशांचं हरित क्षेत्रातल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्राबल्य आहे. प्रत्येक देशाचं बलस्थान हे भारतासाठी कसं उपयुक्त ठरणार आहे?
1: नॉर्वे सारखा जो देश आहे की ज्याच्याकडे आपण म्हणजे एक वेगळ्या देशाने पाहतोय की हायड्रो इलेक्ट्रिसिटी, ब्ल्यू इकॉनॉमी, त्याच्यानंतर वेल फंड आपण ज्याला म्हणतो की तिथल्या एकूण जो आपण फंड त्यांच्याकडे आहे तो जवळजवळ 1.7 लाख कोटी एवढा मोठा फंड त्यांच्याकडे उपलब्ध आहे. मग भारताला जर त्याचा उपयोग काय असं म्हटलं तर ग्रीन हायड्रोजनच्या बाबतीमध्ये या ठिकाणी यांची मदत होणार आहे. तसंच समुद्रा अतिखोलवर खाणी करण्यासाठी आणि समुद्रीय संशोधनासाठी आपल्याला यांचा उपयोग होऊ शकेल. म्हणजे तंत्रज्ञान त्यांच्याकडचं जे आहे ते आपण निश्चित या ठिकाणी वापरू शकणार आहोत. स्वीडन सारखं म्हटलं तर स्वीडनकडे ग्रीन स्टील आहे, बॅटरी टेक्नॉलॉजी आहे. आज भारताला लिथियम बॅटरी जी आहे ती खूप महत्वाची वाटते, ते तंत्रज्ञान आज स्वीडनकडे आहे. तसंच लेड बॅटरी ज्या आहेत त्या लेड बॅटरीतलं सगळं लेड कसं आपल्याला कलेक्ट करता येऊ शकतं, ग्रीन हायड्रोजन कसा निर्माण करू शकतो आणि ज्याला आपण स्टीलची निर्मिती जी आहे ज्याच्यामध्ये कार्बन हा कुठेही निर्माण होणार नाही अशा प्रकारचं स्टील बनवताना काही काळजी घेता येऊ शकेल का, ते तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. डेन्मार्कचं म्हणाल तर डेन्मार्क विंड एनर्जीच्या साठी खूप प्रसिद्ध आहे कारण जगातील जवळजवळ 50% टर्बाईन्स म्हणजे जनित्र, वीज निर्मितीसाठी जे जनित्र लागतात हे जनित्र डेन्मार्क तयार करतं आणि त्यामुळे भारताला जर विंड मिल उभारायची असतील तर त्या विंड मिल उभारणीसाठी डेन्मार्कचा उपयोग होईल. तसंच कचऱ्यातून जी ऊर्जा

0: निर्मिती करायची त्याच्यासाठी त्यांचा उपयोग होईल. फिनलँडचं म्हटलं तर 5G 6G हे जे आहे किंवा शैक्षणिक पद्धती, फिरती आर्थिक व्यवस्था आणि कचऱ्याचं रिसायकलिंग याच्यासाठी फिनलँड आपल्याला उपयोगात येईल. आणि आइसलँडचं जर आपण विचारात घेतलं तर त्याच्यामध्ये तिथली जी घरं आहेत, कारण पूर्ण बर्फाच्छादित प्रदेश असल्या कारणाने त्या ठिकाणी जो थंडावा आहे तर लोकांना ऊब देण्यासाठी 90% घरं हे भू औष्णिक ऊर्जेने गरम केली जातात आणि त्यामुळे त्या ठिकाणी कार्बन इमिशन खूपच कमी होतं.
1: नील इकॉनॉमी अर्थात पर्यावरण पूरक सागरी अर्थव्यवस्था यावर अधिक भर देणं आज का गरजेचं आहे, या अंतर्गत पर्यावरण पूरक नौवहन या क्षेत्रात भारत आणि नॉर्वे यांच्यात कशी भागीदारी होऊ शकेल.
0: ब्लू इकॉनॉमी किंवा नील इकॉनॉमी असं ज्याला म्हणतो आपण, की समुद्रातील संसाधनांचा जो आपण वापर करतो, उपयोग करतो, तर त्याच्यात पर्यावरणाचं नुकसान न करता आर्थिक विकासासाठी शाश्वत असा वापर आपल्याला कसा करता येऊ शकेल याविषयी खऱ्या अर्थाने त्याच्यात संशोधन होणार आहे. आज जगभर आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग, ज्याला जागतिक तापमान वाढ असं म्हणतो, हवामान बदल, प्रदूषण आणि इंधन संकट वाढत आहे, त्यामुळे पर्यावरण पूरक असं सागरी अर्थव्यवस्थेला मला वाटतं जास्त महत्व आता पुढच्या काळात निर्माण होणार आहे. ही समुद्रीय संशोधन जे आपण म्हणतोय किंवा ती जी अर्थव्यवस्था का महत्वाची आहे, तर पारंपरिक जहाजांमधून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होतं आणि तेलाचंही प्रदूषण होतं. आपण बघतो बऱ्याच वेळा तेलाचे टँकर फुटतात आणि पाण्यावरती तेल पसरतं, मासे त्याच्यातले मरतात आणि हे नुकसान होतं. आणि त्यामुळे पर्यावरण पूरक तंत्रज्ञान हे जे आहे हे आपल्याला पुढच्या काळात आणावं लागणार आहे. जास्तीत जास्त म्हणजे जे प्रदूषण करणार नाही अशा प्रकारची जहाजं आपल्याला समुद्रात आणावी लागतील. तसंच हवामानाचा सामना करण्यासाठी, कारण आपण बघतोय की ग्लोबल वॉर्मिंगमुळे एकीकडे समुद्राची पाण्याची पातळी जी आहे ती वाढते आहे आणि त्याच्यातच काही वादळं येतात आणि अनेक धोके त्याच्यातून निर्माण होतात. मग याच्यातून शाश्वत सागरी विकास कसा करता येईल ते आपल्याला बघायचं आहे. ज्याच्यामध्ये समुद्रामध्ये जो मत्स्य व्यवसाय चालतो, म्हणजेच आपण अन्न सुरक्षा असं म्हणूया, तसंच ऊर्जेची सुरक्षा, सागरी जी जैवसंपत्ती आहे आणि ज्याला आपण थोडस म्हणजे समुद्रामध्ये ज्या ज्या प्रकारचं याच्यामुळे प्रदूषण होत आहे त्याच्यामुळे माशांवरती परिणाम होणार किंवा इतर जैविक साखळीवरती परिणाम होणार, त्यामुळे निश्चितच कुठेतरी अन्न सुरक्षा हा अतिशय महत्वाचा भाग त्याच्यामध्ये येतो. आणि मग याच्यामध्ये ती अर्थव्यवस्था आपल्याला म्हणजे जास्त उत्पादन कसं घेता येईल, कारण एकीकडे प्रदूषण थांबलं की निश्चितच उत्पादन वाढणार आहे आणि उत्पादन वाढलं की अर्थव्यवस्था बळकट होऊ शकेल. याच्यातून एकच आहे की आपल्याला हरित ऊर्जा, स्वच्छ नौवहन, सागरी व्यापार आणि पर्यावरण संरक्षण या क्षेत्रांना याच्यातून चालना मिळणार आहे.
1: हरित ऊर्जा निर्मितीसाठी भारतानं आतापर्यंत कोणती पावलं उचललीत याची काही उदाहरणं सांगता येतील का? भविष्यातली ध्येय आणि आव्हानं काय आहेत?
0: भारताने कसं म्हटलं तर हरित ऊर्जेसाठी खूप छान काम केलेलं आहे. खूप छान याचा अर्थ प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची झालेली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे G20 मध्ये सोलर विषयीचं जे काही म्हणजे आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स आपण ज्याला म्हणूया की ते त्या ठिकाणी झालं, त्याच्यामध्ये 120 देशाचे सदस्य आले होते. आणि त्याच्यातून मग आपण पाहिलं की राजस्थान मधला भादला प्रकल्प आहे, सर्वात मोठा सोलर प्रोजेक्ट झाला की जिथे 2245 मेगावॉट एवढी वीज निर्मिती होते. गुजरात मध्ये आहे की खावडा म्हणून जो भाग आहे तिथला एक प्रकल्प आहे. म्हणजे जवळजवळ भारतामध्ये 150 गिगावॉट सौर ऊर्जेतून वीज निर्मितीचं उत्पादन आता होतंय. त्याच्यानंतर विंड एनर्जी म्हणजे आपण पवन ऊर्जेच्या माध्यमात बघितलं तर तामिळनाडू गुजरातमध्ये विंड फार्म्स आलेत. त्याच्यानंतर डेन्मार्क सोबत आपण करार केलेला आहे आणि त्याच्यातून पुढच्या काळात 47 गिगावॉटचे प्रोजेक्ट इन्स्टॉल होणार आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस दिवसा सोलर आहे पण रात्री सोलर नाही अशा वेळेस पवन ऊर्जेचा वापर करून रात्रीची विजेची गरज आपली भागवली जाणार आहे. एक सर्वात महत्वाचं जे मिशन छान ठरलं त्याचं की आपण एलईडी म्हणजे भारतामध्ये त्यावेळेस 400 रुपयाला एलईडी बल्ब मिळत होता, पण नंतरच्या काळामध्ये या बल्बची किंमत 70 रुपये झाली आणि 37 कोटी एवढे एलईडी बल्ब तयार करून जगामध्ये एक मोठा विक्रम केला. आणि दर वर्षाला या एलईडी बल्बच्या माध्यमातून 48,000 कोटी युनिट वीज आज वाचते आहे, की ज्याच्यामुळे पैशात रुपांतर म्हटलं तर 19,000 कोटी रुपये याच्यातून वाचत आहे. तसंच बायोफ्युएल आपण ज्याला म्हणतो इथेनॉल, ऊस आहे किंवा तांदूळ आहे याच्यापासून आता इथेनॉल करून पेट्रोल मध्ये त्याचा वापर केला जाऊ लागलेला आहे. आणि

0: जवळजवळ त्याच्यामध्ये 1,00,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळू लागलेत. 50,000 कोटी परकीय चलन आपलं त्याच्यामध्ये वाचलेलं आहे. ग्रीन हायड्रोजन मिशन 2030 पर्यंत आपण 5 मिलियन मेट्रिक टन एवढं उत्पादनाचं आपलं लक्ष आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला नॉर्वे स्वीडन हे मदत करणार आहे की ज्याच्यामधून वेगवेगळ्या रिफायनरी त्याच्यात उभ्या राहतील, खत स्टील कारखाने उभे राहतील आणि ते सर्वच्या सर्व कारखाने डिझेल मुक्त राहतील. हा महत्वाचा भाग. त्यानंतर एक दुसरा असा आपण प्रयोग केला की दिवसा सौर ऊर्जेवरती जी वीज निर्माण होते त्याचा वापर करून पाणी पंपाने वरती चढवलं आणि ते पाणी रात्री उंचावरून खाली सोडलं की ज्याच्यामुळे टर्बाईन फिरले म्हणजे जनित्र फिरले आणि वीज निर्मिती झाली. अशा प्रकारचे प्रकल्प आपण केलेले आहेत आणि विशेष म्हणजे रात्रीची वीज नाही असे हे प्रश्न आपण आता दूर करू लागलेलो आहोत. त्यामुळे निश्चितच भारताचा हा प्रगतीचा भाग आहे. मगाशी मी म्हटलं की लडाखमध्ये पुगा नावाचा जो प्रोजेक्ट आपण उभा केलेला आहे की जमिनीत अतिशय खोलवरती ड्रिलिंग केलेलं आहे आणि त्याच्यातून जी उष्णता ऊर्जा निर्माण होते त्याच्यावरती टर्बाईन फिरवून वीज निर्मिती केली जाते. अर्थातच पहिल्यांदा असं म्हटलं होतं की साधारणतः 4 मेगावॉट वीज याच्यातून निर्माण होईल, परंतु त्याच्यातलं जे पोटेन्शियल आहे ते जवळजवळ 11 मेगावॉट इतकं असल्या कारणाने त्या ठिकाणी जास्त मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती केली जाईल आणि हा प्रकल्प आज जो पायलट प्रोजेक्ट होता तो पुढच्या काळात आणखी अनेक ठिकाणी वापरला जाईल ज्याच्यामुळे सगळी लडाखची जी गावं आहेत ती डिझेल मुक्त होणार आहेत.
1: सध्याच्या भूराजकीय संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर ऊर्जा आत्मनिर्भरतेचं महत्व आणखी गडद झालंय. या काळात भारतातल्या नैसर्गिक संसाधनांचा वापर करून जीवाश्म इंधनाचं अवलंबित्व कमी कसं करता येईल?
0: अगदी जरूर आपल्याला याच्यावरती काम करता येणार आहे. कारण भारतामध्ये बघा किमान 300 दिवस सूर्यप्रकाश आहे आणि ह्या 300 दिवस सूर्यप्रकाशाचं पोटेन्शियल बघितलं तर त्याच्यातून 748 गिगावॉट एवढी वीज निर्मिती होऊ शकते. कोळसा जो आहे तो पूर्णपणे आपल्याला म्हणजे कोळशापासूनची जी वीज निर्मिती आहे ती थांबवता येऊ शकेल. दिवसा आपले उद्योगधंदे जे आहेत ते चालू ठेवून सोलरवरती आपल्याला कामं करता येऊ शकतील. 2030 पर्यंत आपण टार्गेट ठेवलंय की 500 गिगावॉट वीज निर्मिती याच्यातून होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे जसा लडाखचा जो प्रोजेक्ट आहे की ज्याच्यात 11 गिगावॉट एवढी वीज तसंच इतर ठिकाणं सुद्धा आपल्याला तसे प्रोजेक्ट करून करता येणार आहे. आपण जे पवन ऊर्जा म्हणतो विंड मिल्स तर समुद्र किनारा आपल्याला खूप मोठा लाभलेला आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला या किनाऱ्याला आपण विंड मिल्स उभारल्या तर जवळजवळ 695 गिगावॉट त्याच्यातून वीज निर्मिती करता येईल. थोडक्यात भारतामध्ये तेवढं पोटेन्शियल आहे की येस आपण आत्मनिर्भर होऊ शकतो आणि आपणच आपली सगळी जी काही ऊर्जेची गरज आहे ती भागवून इतर देशांना सुद्धा काहीशा गोष्टी देऊ शकतो. त्याच्यानंतर पाणी सुद्धा म्हणजे आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे, आपल्याकडे हवा आहे, आपल्याकडे पाणी आहे, याच्यातून अनेक अशा चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला करता येणार आहेत. याच्यातून आपण जे जलविद्युत प्रकल्प म्हणतो ते सुद्धा आपल्याला उभे करता येतील आणि मगाशी म्हटलं आपण की दिवसा पाणी वरती चढवलं आणि रात्री पुन्हा ते सोडलं की त्याच्यावरती वीज निर्मिती असंच अनेक धरणांमध्ये आज पाणी सोडलं जात आहे तर तेच आपल्याला अपलिफ्ट करून सुद्धा पुन्हा ते वापरता येऊ शकेल. शेतातील कचरा हा खूप महत्वाचा भाग आहे कारण आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी असं म्हणतो की 60 कोटी टन एवढा घन कचरा आपल्याकडे निर्माण होतो. छान उदाहरण देतोय कारण मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांनी एक तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे की जे शेतामध्ये जो कचरा निर्माण होतो त्याच्यापासून एक म्हणजे बायोचार थोडस 400 डिग्री सेल्सिअसला मक्का काढून झाल्यानंतर जे शिल्लक राहतं तो भाग गरम केला जातो 400 डिग्री सेल्सिअस पर्यंत आणि त्याच्यातून बायोचार नावाचा एक भाग शिल्लक राहतो. तर हा बायोचार जर शेतात वापरला तर सोयाबीन सारखं जे उत्पादन आहे ते 50 ते 300 पटीने वाढवता आलेलं आहे. म्हणजे काय तर सोयाबीन जर जास्त आलं तर त्याच्यातून तेलाची निर्मिती जास्त करता येऊ शकेल आणि तेलाची निर्मिती जर जास्त झाली तर आपण जे इतर देशांना जो काही पैसा देतो तो निश्चितच आपल्याच देशात राहील आणि भारत प्रगतीच्या मार्गाने जाऊ शकेल.
1: श्रोते हो, जगावर युद्धाचं सावट असताना
2: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99606555381

0: किडनी स्टोन, मुतखडा, युरेट्रॅक भरड जलद परिणाम करतं, लवकर आराम देतं, फक्त ऑनलाइन उपलब्ध. ऑर्डर आणि चौकशीसाठी 99 606 55 381.
1: निवेदन राजश्री आगाशे.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 7:31 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार श्रोते हो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज रविवार भारतीय सौर दिनांक 3 ज्येष्ठ शके 1948 अर्थात दिनांक 24 मे 2026. आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांसाठी शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात कीर्तन परोपकार या आख्यानविषयी शकुंतला जोग आणि सहकार्यांनी सादर केलेलं कीर्तन.
1: वक्रतुंड महाकाय सूर्यमूर्ती.

माझा तुकाराम महाराजांचा अभंग आपण निरूपणाला घेतलाय. सत्याने वागा, सदाचारी बना आणि सद्विवेक सांभाळा, जेणेकरून परोपकार करता येईल असे वागा. भगवान गीतेमध्येही हेच सांगतात की परोपकार हा पुण्याला कारणीभूत होतो आणि म्हणून मनुष्याची धडपडही यासाठीच चाललेली असते, कारण पुण्य संचयाने मुक्ती मिळते अशी आपली एक समजूत आहे. दुसऱ्यावर परोपकार केल्याने पुण्य संचय भरपूर होतो ही शिकवण भोवताचा निसर्ग आपल्याला सतत देत असतो. सुभाषितकर त्या ठिकाणी असं म्हणतात, बघा,

झाडे स्वतः सतत उन्हात उभी राहतात आणि दुसऱ्याला थंड अशी सावली देतात, फळं देतात, फुलं देतात, औषध देतात, वस्त्र देतात, इंधन देतात, अनेक वस्तू आपल्याला असं देऊन परोपकार करतात. नद्या स्वतःचे जीवन दुसऱ्यांना समर्पण करून दुसऱ्यांचे जीवन फुलवतात, अन्नधान्य पिकवतात आणि तृष्णाही समवतात. गाय स्वतः कोरडे किंवा ओले कसेही मिळेल ते गवत खाते, पण दुसऱ्याला मात्र मधुर गोड असं दूध देते. त्याचप्रमाणे संत परोपकारासाठी आपलं सगळं आयुष्य त्या ठिकाणी वेचतात. आता हेच पहा ना,

नाथाने महत प्रयासाने काशीहून आणलेली पाण्याची कावड तळमळणाऱ्या आणि तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात रिकामी केली. ज्ञानेश्वरादी भावंडांची समाजाने उपेक्षा केली होती, पण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ प्राकृत भाषेत लिहून समाज जागृतीचं काम करून त्यांनी परोपकारच केला. तुकाराम महाराजांना रामेश्वर भट्ट, मंबाजी इत्यादी लोकांनी खूप त्रास दिला, नवे नवे अतिशय छळलं. परंतु पांडुरंगाने मात्र हे लोक अज्ञानी आहेत, तेव्हा त्यांना क्षमा कर अशी रदबदली करून त्यांच्यावर मोठा परोपकारच केला. पाण्यासाठी वणवण फिरणाऱ्या अस्पृश्य समाजाने आपली स्वतःची विहीर खाली करून महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्यावर एक प्रकारचा परोपकारच नाही केला. स्त्रियाने शिक्षण घेऊन पुढे यावं यासाठी त्यांना शिक्षण देऊन हा शिक्षणाचा परोपकारच नाही का केला? दुसऱ्यांचा विचार करून, दुसऱ्यांचं दुसऱ्याला जाणून स्वतः कष्ट घेऊन जे परोपकारच करीत असतात म्हणून ते अमरही होतात. प्रभू रामचंद्र स्वतः अयोध्येचे राजे, परंतु मातेच्या वचनपूर्तीसाठी वनवासाला गेले आणि दुष्टांचा आणि दुर्जनांचा नाश करून सर्व लोकांना सुरक्षित जीवनाचं परोपकारच त्यांनी नाही का केला? आता आपल्या देशातही अशा कित्येक विभूती आहेत की ज्या समाजासाठी हिताच्या जगत असतात आणि परोपकार करीत असतात. आता हेच पाहना.

असे हे आधुनिक संत झाले. आणि शिवाय आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या हातून परोपकार घडतोच. रस्त्यातून जाताना अंध लोकांना रस्ता पार करून देणं, वृद्ध माणसांना किंवा जखमी माणसांना माणसांची सेवा करणं, गरीब विद्यार्थ्यांना पेन पेन्सिल गणवेश पुस्तक वह्या यासारख्या गरजेच्या वस्तू देऊन परोपकार करणं अशा अनेक गोष्टी आहेत. मात्र या सर्व करीत असताना आपण त्या निरपेक्ष आणि निस्वार्थ बुद्धीनेच केल्या तरच त्या परोपकाराला काही अर्थ राहील आणि तो परोपकार पुण्यसंचयाला कारणीभूत होईल. हाच असे मनात ठेवून पूर्वपद्यामध्ये महाराज

प्रांत ही संत भक्तांची तपोभूमी आहे. ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम आदी संतांचं नाव घेताच महाराष्ट्राला स्वाभिमान वाटतो, तसंच बंगाल प्रांतालाही स्वाभिमान वाटावा अशा परोपकारी संतांचं चरित्र आज आपण ऐकणार आहोत. या वंग प्रांताला जगन्नाथपुरी असंही म्हणतात. केंद्र बिंदू नावाचं एक खेडं होतं आणि त्या खेड्यात हे आमचे चरित्र नायक राहत होते. केंदू बिरवात त्यांचा एक आश्रम होता. राधारमणाची मूर्ती सिंहासनावर ठेवून ते अहोरात्र भक्ती करत. कीर्तन, भजन, पुराण, प्रवचन, काही ना काहीतरी कार्यक्रम त्या आश्रमात चालत असत आणि आजूबाजूच्या गावातूनही लोक मोठ्या प्रेमाने आणि भक्तीने येत व सर्वजण श्रवणाचा लाभ घेत आणि शिवाय सर्वजण प्रसाद घेऊनच त्या ठिकाणून जात असत. एकदा एकादशीला त्यांचं कीर्तन चालू असताना मोहन शेठ नावाचे गृहस्थ त्या ठिकाणी आले. त्यांचं रसाळ कीर्तन ऐकून आमच्या गावी तुम्ही कीर्तनाला या असा त्यांनी त्यांच्याजवळ आग्रह धरला. जयदेवानी पण विचार केला की समाज प्रबोधनाचं कार्य होईल, मग काय हरकत आहे, जावं आपण. आणि असं म्हणून येतो साहित्य आणि 8-10 दिवस त्यांच्याकडे कीर्तनाला गेले. 8-10 दिवस झाल्यानंतर शेवटी प्रसादाचं कीर्तन झालं आणि मोहन शेठने अपार द्रव्य त्यांना दिलं.

मोहन शेटनी त्यांना भरपूर द्रव्य, जरीची वस्त्र, हिरे माणकं वगैरे सगळं दिलं. परंतु वीरत्ता जयदेवानी सर्व संपत्ती तेथील गोर गरिबांना वाटून टाकली. मला हे काही नको, माझ्या आश्रमात त्याचा काय उपयोग. परंतु आपल्याकडे जयदेव आले आणि त्यांना काहीतरी मानधन द्यावं असं मात्र सारखं मोहन शेटला वाटत होतं. म्हणून त्याने काय केलं बघा, जयदेव निघाले

मोहन शेटने 500 मोहरांची थैली सारथ्याच्या जवळ दिली आणि त्याला सांगितलं की ती बैठकीखाली ठेव. ही गोष्ट मात्र जयदेवाला माहिती नव्हती, फक्त मोहन शेट आणि सारथी एवढ्यानंच माहिती होती. रथ चालू झाला आणि हळूहळू काळोख पडला. काही अंतरावर 4 जडोरेखोर त्या ठिकाणी पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, थांबा, रथ पुढे नेऊ नका, काय तुमच्याजवळ असेल ते खाली टाका पहिल्यांदा. आता जयदेवाला माहिती होतं की आपल्याजवळ काही नाहीच आहे, म्हणून जयदेव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, बाबानो, माझ्याजवळ काही नाही, मला जे काही मिळालेलं होतं ते मी सगळं वाटून टाकलं. मग ते म्हणाले, छे, हे असे कबूल व्हायचं नाही, ओढारे दोघांना खालती. म्हणून दोघांनी सारथ्याला पण खाली ओढलं आणि जयदेवांना खाली ओढलं. सारथ्याला खाली ओढल्याबरोबर मोहरांची थैली खाली पडली आणि खळकण आवाज झाला आणि मग चोरांनी सारथ्याला तिथल्या तिथे ठार मारून टाकलं. आणि जयदेवांनी कोणाला सांगू नये म्हणून त्यांचे हातपाय तोडून त्यांना एका खड्ड्यात टाकलं. आता हातपाय तोडल्यामुळे ते बेशुद्ध झाले. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यानंतर कणतच त्याने भगवंताचं नामस्मरण करायला सुरुवात केली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. त्याच वेळी त्या जंगलातून क्रौंच नावाचा राजा शिकारीसाठी निघाला. त्याने यांचा आवाज ऐकला आणि घोड्यावरून खाली उतरून

त्यांना बाहेर काढले. नेहमी शिकारीला जात असल्या कारणाने त्यांच्याजवळ औषधं होती, त्यामुळे मलमपट्टी करून त्यांना राजवाड्यामध्ये नेलं. त्याचे काही दिवसांनी त्यांना बरं वाटलं, परंतु हात नाही त्यामुळे काही करता येईना आणि पाय नाही त्यामुळे कुठे जाता येईना, त्यामुळे भारी त्यांचे पंचायती हरे. परंतु बरंचसा मुखोद्गत विद्या त्यांची असल्या कारणाने त्यांनी प्रवचनाला सुरुवात केली आणि त्यांचं ते रसाळ प्रवचन ऐकण्यासाठी लोक तर येतच, परंतु आजूबाजूची स्वतः राजा सुद्धा त्या ठिकाणी बसत असे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी राजाने त्यांना भरपूर धन दिलं तेव्हा ते म्हणाले, राजा मला या धनाचा आत्ता काही उपयोग नाही, परंतु हे तुझ्याजवळ ठेव आणि पुण्यसंचय करण्यासाठी मात्र तू रोज दानधर्म करीत जा. म्हणून त्याने राजाला असं सांगितलं.

तेव्हा जयदेवांच्या उपदेशाप्रमाणे राजा राजवाड्यात येणारा गोसावी बैरागी सर्वांची संभावना करू लागला. ही बातमी त्या चोरांना समजली आणि त्या चोराने साधूचे वेश घेतले आणि राजवाड्यात त्या ठिकाणी आले. त्यांना काही कल्पना नव्हती की आपण हात तोडलेले जयदेव या ठिकाणी असतील. परंतु त्याने आत प्रवेश करतात राजाच्या आसनाशेजारी हे जयदेव हातपाय तोडलेले त्या ठिकाणी बसलेले होते आणि त्यामुळे ते मनोमन सगळे घाबरले आणि परत जाण्याच्या बेतात होते. परंतु जयदेवांनी राजाला सांगितलं की ह्यांना राजा भरपूर धन दे. त्या दिवशी मी तुला सांगितलं ना, मला आत्ता नकोय, आत्ता हे धन ह्या सगळ्यांना दे. एवढंच नाही तर राजा, यांचं धन कोणी लुटू नये, कोणी मारेकरांनी ह्यांचे माझ्यासारखे ह्यांचे हातपाय तोडू नये, म्हणून यांच्या संरक्षणार्थ त्यांच्या बरोबर राजदूत दे. असं ऐकल्यावर चोरांचा जीव जरा भांड्यात पडला. पण चोराच्या मनात ताण देणं, त्याप्रमाणे या चोराने असा विचार केला की एखाद्याला आपला ठाव ठिकाणा कळावा म्हणून नसतील ना राजदूत पाठवित, तेव्हा त्या राजदूताचा काटाच काढून टाकायला पाहिजे असा विचार करून बाहेर पडल्यावर राजदूताने चौकशी केली. काय हो, जयदेवांनी तुम्हाला भरपूर धन दिलं ते काही तुमच्या ओळखीचे होते का? तेव्हा चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात ना, तसं त्याने त्यांच्याविषयी वाईट वाईट सांगायला सुरुवात केली. आणि मग जयदेवाने असा विचार केला, आपल्याला हातपाय तोडलेले असले तरी आपल्यावर असा प्रसंग आला तरी त्यांच्यावर असा प्रसंग होणे, ते जर धनिक असते तर त्याने असं अधम कृत्य केलंच नसतं. त्यांना पैशाची गरज होती म्हणून त्यांनी असा प्रकार केला ना, जाऊन दे, आपण त्यांच्यावर परोपकार करावा. आणि म्हणून त्यांनी त्यांना भरपूर धन दिलं आणि वाटेल लावलं. सावकाराच्या घराला आग लागलेली असताना सुद्धा एका आतमध्ये शिरून 6 महिन्याच्या मुलीला सुखरूप बाहेर काढलं. अशा तऱ्हेने त्यांनी अनेक ठिकाणी परोपकार करून आपले जीवन यथार्थ केले. गजानन महाराज आपल्या पोथीमध्ये सुद्धा असंच म्हणतात की सुखे करावा संसार आणि करावा साधेल तितका परोपकार. याप्रमाणे आपणही परोपकारी व्हावं आणि पुण्य संचय करावा हाच असे मनात धरून तुकाराम महाराज आपल्या पूर्वपद्यामध्ये असं म्हणतात बघा.

0: दत्ता।
1: शत्रुहत्ताचं पण परोपकार या ख्यानविषयी शकुंतला जोग आणि सहकारींनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकलं.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांची रचना आत्ता आपण ऐकली. श्रोते हो, श्रोते हो, उद्याच्या माझं आवार आणि माझं शिवार या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल राज्यस्तरीय प्रसारणात नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी याविषयी डॉक्टर एकता निंगोट यांची मुलाखत आणि पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धंदे यांची मुलाखत. त्यापूर्वी आपण भेटणार आहोत सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. आपण ऐकू शकाल गाई मशीनमधील आम्ल विचाराची लक्षणं आणि उपचार याविषयी माहिती. तेव्हा श्रोते हो, आता निरोप घेण्याची वेळ झाली आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

माझा आवार माझं शिवार हा कार्यक्रम आपण तसं ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: आणि ए आर मराठी DTH उपग्रह वाहिनीचे आपण कार्यक्रम ऐकत आहात.
1: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
3: पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे, पाणी वाचवा रे, इंधन वाचवा रे.
2: जितक जगू आपण ही जबाबदारी घ्या रे. मुंबईच्या गल्ली पासून दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत, काशीच्या शांततेतून कोचीच्या वाऱ्यांपर्यंत, पाणी म्हणजे जीवन, इंधन म्हणजे शक्ती, लहानांपासून मोठ्यांपर्यंत करा हीच भक्ती.

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 MHz अर्थात 558 KHz 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, होरमुच

ची सामुद्र धुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराण बरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कॉंगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय. 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची कमाई. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल

होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी इस्रायल आणि इतर मित्र देशांबरोबर चर्चा करून अंतिम टप्प्यात आणल्या असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. लवकरच याबाबतची घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यमावर म्हटलं आहे. इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी सांगितलं की अमेरिकेबरोबरची चर्चा प्रगतीपथावर आहे, मात्र त्याचा अर्थ सर्वच कडीच्या मुद्द्यांवर सहमती झाली असा नव्हे असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिका परस्पर विरोधी वक्तव्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आफ्रिकेतल्या काही देशांमध्ये इबोला या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय नागरिकांनी पुढची सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी सूचना केंद्र सरकारनं जारी केली आहे. तसंच या देशांमध्ये वास्तव्याला असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्यांनी स्थानिक प्रशासनानं जारी केलेल्या सूचनांचं पालन करावं असं यात म्हटलं आहे. भारतात अद्याप इबोला आजाराचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान इबोला या आजाराच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून भारतानं आज आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनकडे तातडीच्या वैद्यकीय मदतीची पहिली फेरी पाठवली. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशु पांडा यांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला. पांडा यांना 1,49,000 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांना केवळ 40,645 मतं मिळाली. तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगीर खान यांनी मतदानाच्या 2 दिवस आधी आपण निवडणूक लढवायला इच्छुक नसल्याचं सांगत भाजपला पाठिंबा जाहीर केला होता, मात्र त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली नव्हती. माघार घेऊनही त्यांना 7,000 मतदारांनी पसंती दर्शवली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्यामध्ये आज नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय बैठक झाली. यावेळी सेमीकंडक्टर उद्योग, दुर्मिळ खनिजं याबाबत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्याचं धोरण आखण्यावर सहमती झाल्याचं जयशंकर यांनी बैठकीनंतरच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितलं. मार्को रुबिओ यांनी दोन्ही मोठ्या लोकशाही देशातलं धोरणात्मक सहकार्य अधोरेखित केलं. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये संरक्षण, सुरक्षा आणि धोरणात्मक तंत्रज्ञान सहकार्य या विषयावर चर्चा झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या 23 वर्षांखालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतानं आज 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 3 कांस्य पदकं पटकावली. पुरुषांच्या ग्रीको रोमन स्पर्धेत 63 किलो वजनी गटात भारताच्या सुमित दलालनं अंतिम सामन्यात उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 12-2 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. 55 किलो वजनी गटात नीरज पटेलनं कझाकिस्तानच्या खेळाडूचा 8-0 असा आणि 87 किलो वजनी गटात रोहित बुरा यानं किर्गिस्तानच्या खेळाडूचा 9-0 असा पराभव करत कांस्यपदकं पटकावली. महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात भारतानं आज 1 कांस्य आणि 2 रौप्य पदकं पटकावली. 50 किलो वजनी गटात भारताच्या स्वीटी हिला व्हिएतनामच्या गॉक लिन दो हिच्याकडून 7-5 असा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे स्वीटीला रौप्य पदक मिळालं. 59 किलो वजनी गटात निहा सांगवान हिलाही उझबेकिस्तानच्या खेळाडूविरोधात झालेल्या सामन्यात पराभव झाल्यामुळे रौप्य पदक मिळालं. तर 55 किलो वजनी गटात अहिल्या शिंदेनं किर्गिस्तानच्या खेळाडूचा पराभव करत कांस्य पदक जिंकलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सनं मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 205 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला 20 षटकात 9 गडी गमावून 175 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा

0: दिल्ली कॅपिटल्सच्या 7व्या षटकाखेर 1 बाद 57 धावा झाल्या होत्या. बिहारमध्ये रांची इथं आयोजित फेडरेशन चषक ॲथलेटिक्स स्पर्धेत गुरिंदरवीर सिंह यानं पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. याबरोबरच तो आगामी ग्लासगो इथं आयोजित राष्ट्रकुल स्पर्धेसाठीही पात्र ठरला. गुरिंदरवीर यानं 10 सेकंद 9 मिलीसेकंद अशी विक्रमी वेळ नोंदवली. या स्पर्धेत अनिमिष कुजूर यानं दुसरं तर प्रणव प्रमोदनं तिसरं स्थान मिळवलं. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत टी के विशालनं देखील 44 सेकंद 98 मिलीसेकंदचा राष्ट्रीय विक्रम नोंदवत सुवर्णपदक जिंकलं. मात्र त्याची राष्ट्रकुल स्पर्धा पात्रता हुकली. सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता उत्पादन आणि लॉजिस्टिक क्षेत्रात अनेक मोठ्या संधी निर्माण होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक पुरवठा साखळीचा प्रभावी भाग बनायचा असेल तर आपल्याला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होणं अत्यावश्यक आहे असं ते म्हणाले. नागपूर जिल्ह्यात गोंडखैरी इथं गोदाम लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. नागपूर आणि गडचिरोली भागात आता मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. लॉजिस्टिक क्षेत्रातही वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असून गोदाम लॉजिस्टिक्स पार्क नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं मैलाचा दगड ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
1: एक बहुत ही आधुनिक स्टेट ऑफ आर्ट इस प्रकार का लॉजिस्टिक्स पार्क आज हमारे नागपुर जिले में उद्घाटित हुआ है और निश्चित रूप से नागपुर जिले के आर्थिक विकास में एक बहुत महत्वपूर्ण भूमिका इस लॉजिस्टिक पार्क के माध्यम से उसका निर्वाह होगा, इस बारे में मेरे मन में कोई शंका नहीं है.
0: मालवाहतुकीत इलेक्ट्रिक वाहनांचा वापर झाला तर इंधन खर्चात बचत होईल आणि लॉजिस्टिक्सवर होणारा खर्चही कमी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. हे पार्क 105 एकर जागेत उभारलं असून यासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशन या खाजगी संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या यंदाच्या संसदरत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रातून श्रीकांत शिंदे, हेमंत सावरा, स्मिता वाघ, नरेश म्हस्के आणि मेधा कुलकर्णी या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे. तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती, भृतहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती, सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. गोवर सदृश्य आजारामुळे बांगलादेशात गेल्या 24 तासात 16 जण दगावले. या आजारानं वर्षात 528 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यावर्षीच्या मार्चपासून बांगलादेशात 8600 रुग्णांना गोवराची लागण झाल्याची पुष्टी केल्याची माहिती आरोग्य सेवा महासंचालनालयानं केली आहे. रशियानं युक्रेनची राजधानी क्यूमधल्या बिला स्केरक्वा शहरावर काल रात्री केलेल्या हल्ल्यात 2 जण ठार झाले. रशियानं ड्रोन आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्याने केलेल्या या हल्ल्यात शक्तिशाली स्वानातीत ओरेशनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासह इतर मुद्द्यांवर इराणबरोबरच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचा अमेरिकेच्या अध्यक्षांचा दावा. इबोला प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या भागात प्रवास टाळावा अशी केंद्र सरकारची सूचना. पश्चिम बंगालमध्ये फालटा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या देवगांशू पांडा यांचा मोठ्या मतधक्केनं विजय. 23 वर्षांकालच्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची आज 1 सुवर्ण 2 रौप्य आणि 3 कांस्यपदकांची कमाई. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते, आपण ऐकत होतात दिल्ली केंद्राहून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र. याबरोबरच अस्मिता वाहिनी आणि सिंधुदुर्ग नगरी वाहिनीच्या दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. पुन्हा भेटूया उद्या 5:50. या दरम्यान आपण ऐकू शकाल AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. शुभरात्री. जय हिंद.